0: या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पत्रकार अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अमृता धोत्रे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: सुप्रभात, सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आर्जनु तुम्हाला भेटायला आलेली आहे। तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण केलेली आहे 14 ऑगस्ट 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार शुक्रवार। श्रोते हो, आपल्या दिवसाला छान सुरुवात करूयात। वीकेंड जवळ येतो आहे आणि त्याचबरोबर आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस सुद्धा येतो आहे आणि आपल्या दिवसाची सुंदर एका संस्कृत सुविचारानं आपण सुरुवात करतो आहोत। एको देव केशव वा शिवो वा एक मित्र भूपतिर्वा यातिर्वा एको वा सपतन्ने वा वने वा योगा भार्या सुंदरी वा दरिवा। एकच देव आहे आणि केशवाचं इथं वर्णन केलं आहे, अर्थात विष्णू देवाचं इथं वर्णन केलेलं आहे। आणि एकच देव आहे, मग तो कधीही विष्णू असो, केशव असो, शिव असो, तो एकच आहे। जसा एकच राजा असतो किंवा एकच संन्यासी असतो, एकच निवास असतं, मग ते शहरात असो, जंगलात असो, कुठेही असो, त्याचप्रमाणे इथे एकच पत्नी असते। ती सुंदर स्त्री असो किंवा कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला सोबत करणारी संकट साथी असो, ती एकच असते। इथे भार्याबद्दल, पत्नीबद्दल खूप सुंदर सुविचार या संस्कृत ओळींमधून आपल्याला जाणवतो। आणि एक भार्या सुंदरी वादरीवा, म्हणजे ती सुंदर असो दिसायला किंवा फार सुंदर नसो सुद्धा, पण तरीसुद्धा संकट काळामध्ये ती जर पतीच्या सोबत असेल तर ती नक्कीच सुंदर आहे, ती संकट साथी आहे, असं या सुंदर संस्कृत सुविचाराने आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करत आहोत। अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00।

0: ಹೃದಯ ನಮಸ್ಕಾರ ಪಡೆಯುತ್ತಾ ನಗರ ಸೆಂತರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ನೇಹಾಲ ಸಂಚಲಿತ ರೇಡಿಯೋ ನಗರ 90.4 FM आवाज तुमच्यावर आणि श्रोते हो, आज आपण दिवसाला प्रसन्न सुरुवात तर केलेली आहेच एका संस्कृत सुविचारानं, पण सार्थ दासबोधातील एका सुंदर निरूपणानं आपण सुरुवात करतो आहोत. सार गार एकची सरी, तिथे परीक्षे ना कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. सार म्हणजे संपत्ती आणि इथे गार म्हणजे सांगितलंय गारगोटी, अर्थात संपत्ती आणि गारगोटी याचं इथे वर्णन करताना या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत असं म्हटलंय. पण तरी सुद्धा ती संपत्तीची परीक्षा असो किंवा गारगोटीची असो, परीक्षेला वाव उरतच नाही. म्हणून शहाण्या माणसांनी वस्तूची नीट पारख करावी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. म्हणजे माणसानं जेव्हा परीक्षा असेल, मग अगदी ती संपत्तीची असेल किंवा गारगोटीची असेल, कुठल्याही स्वरूपामधली असेल, पण त्याची परीक्षा देत असताना ती चांगल्या पद्धतीनं द्यावी आणि नीट वस्तूंची पारख करून परीक्षा करून घ्यावी असं इथे या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. सार्थ दासबोधातील पुढच्या वचनाकडे आपण वळणार आहोत अगदी थोड्याच वेळात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात शुभ सकाळ. आणि सार्थ दासबोधातील पुढचं वचन काय सांगतंय तर, जिथे परीक्षेचा अभाव आहे तिथे देघाव घेघाव सगट सारिका स्वभाव लौंदपणाचा. परीक्षेबद्दल आपण जाणून घेतलं की शहाण्या माणसाने कुठलीही परीक्षा देत असताना नीट पारख करून त्यामध्ये उतरावं. जिथे परीक्षा होत नाही, आता असं इथे सांगितलंय की जेथे परीक्षेचा अभाव, म्हणजे परीक्षा जिथे नाही आहे तिथे दोन दिले काय आणि एक घेतले काय, यानं काय फरक पडणार आहे? काहीच फरक पडणार नाही. आणि सरसकट सगळे मूर्खपणाचाच इथे बाजार ठरतील असं या वचनामध्ये सांगितलंय. श्रोते हो, आपण थोड्याच वेळामध्ये पुन्हा भेटूयात. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजेन तुमच्या सोबत. श्रोते हो, सार्थ दासबोधातील पुढच्या वचनाकडे निरूपणाकडे आपण वळूयात. घेव येतेची घ्यावे, घेव न येते सांडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला आणि त्या घ्याव्यात. जे घेण्यासारखे नाहीये त्याचा त्याग करावा. चांगलं काय वाईट काय हे ओळखणं फार महत्वाचं आहे. आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कुठल्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, कुठल्या निगेटिव्ह आहेत, कुठल्या चांगल्या आहेत, कुठल्या वाईट आहेत, हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. आणि यालाच कुठेतरी ज्ञान असं इथे म्हटलेलं आहे. उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. त्याला नाव आहे ज्ञान आणि हे ज्ञानाचं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, या सार्थ दासबोधातील निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. वीकेंड जो आहे तो वीकेंड लवकरच जवळ येतो आहे आणि या वीकेंडमध्ये आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. त्याचबरोबर मान्सूनला जे काही सध्या ब्रेक लागलेला आहे पण तरीसुद्धा ऊन पावसाचा शिडकावा सुरू झालाय, कारण फायनली सावन सुरू झालाय, अर्थात श्रावणाला सुरुवात झालेली आहे. आणि श्रावण महिना म्हटल्यानंतर मी असं म्हणेल की अनेक व्रत वैकल्यांची भरभराट करणारा, खूप मोठी ऊर्जा देणारा, सकारात्मक आपल्या विचारांना दिशा देणारा हा श्रावण महिना आहे. आणि या महिन्याला सुंदर सुरुवात तर झालेली आहेच आहे आणि हीच सुंदर सुरुवात आपण आपल्या दिवसाला सुद्धा करूयात. आणि उद्या आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. 1947 15 ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि अनेक हुतात्मे, त्यांचं बलिदान यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याचमुळे अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण स्वातंत्र्य देशामध्ये राहत आहोत आणि याचा आपल्याला अभिमान असायला हवा. श्रोते हो, आपल्या दिवसाला अजून पॉझिटिव्ह एनर्जीने आपण सुरुवात करत आहोत. गाण्यांचा आस्वाद घ्या, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: बांधी नग बंगला ग बंगला
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्या सोबत। श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात नमस्कार। महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात। उबर आणि रॅपिडो यासारखे जे ॲप्स आहेत जे कॅब बुक करण्यासाठी वापरले जातात, आणि आता रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयानं ओला असेल, उबर असेल, रॅपिडो सारखे जे ॲग्रिगेटर्स असतील त्यांना काही निर्देश दिले आहेत की राईड पूर्ण होण्यापूर्वी ॲपवर दिसणारे टीप जी आहे किंवा जे काही नोटिफिकेशन आहे त्या संबंधित प्रॉम्प्ट आणि पर्याय काढून टाकावेत। हे आदेश जे आहेत ते उबर, ओला, रॅपिडो सारखे ॲप्स वापरणारे जे काही आहेत त्यांच्यासाठी आहे, आणि त्याचबरोबर जे ड्रायव्हिंग करत आहेत त्यांच्यासाठी आहे। प्रॉम्प्ट आणि काही पर्याय काढून टाकणं फार महत्त्वाचं आहे, आणि हे निर्देश फॉलो करण्यासाठी सरकारने आदेश दिलेत। टीप दिल्यास राईड लवकर कन्फर्म होऊ शकते किंवा चांगली सेवा मिळेल असा आभास निर्माण करणारे संदेश दाखवता येणार नाहीत, आणि जर हे टीपचे प्रॉम्प्ट पर्याय काढून टाकले नाहीत तर टीपची पूर्ण रक्कम आता ड्रायव्हरला द्यावी लागणार असं सरकारनं स्पष्ट केलंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652500। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो मनापासून स्वागत. FDA ची कारवाई, अन्न सुरक्षेबाबत सध्या जी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोहीम सुरू आहे ती आपण पाहत आहोत. डॉमिनोज हा ब्रँड अनेकांना माहिती आहेच. आपल्या राज्यामध्ये डॉमिनोजच्या 4 आउटलेट्स आता परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. डॉमिनो म्हटलं की पिझ्झा आपल्याला समोर येतो. डॉमिनोजचा खास आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं FDA ने कारवाई केली आहे. डॉमिनोज पिझ्झाच्या विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपर आणि कराडमधल्या 4 आउटलेट्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. घाटकोपर शाखेमध्ये तिथे किड्यांचा प्रादुर्भाव दिसून आलाय, अस्वच्छता दिसून आली आहे, तापमान नियंत्रणाचा कुठेतरी अभाव निर्माण आलेला आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र, पाणी आणि अन्न तपासणी अहवाल, कीटक नियंत्रण रेकॉर्ड तिथे दिसलेलं नाहीये, त्यामुळे FDA ने ही कडक कारवाई केलेली आहे. अस्वच्छता आणि अस्वच्छतेच्या ठिकाणी जर कुठलेही अन्न पदार्थ साठवणूक केले तर ते योग्य तापमानात सुद्धा नव्हते आणि त्याचबरोबर ते अन्न पदार्थ जे आहेत ते ग्राहकांसाठी सुद्धा खाण्यायोग्य नसल्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे स्वच्छता किती महत्वाची आहे आणि जर हायजीन मेंटेन केलं नसेल, हायजीन जर कोणी पाळत नसेल तर आपण जर त्या ठिकाणी जाऊन जर अन्न पदार्थ खात आहोत तर आपल्या शरीराला किती त्रास आपण देतो आहोत हे लक्षात घ्यायला हवं. श्रोते हो, अजून महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

0: सर काठी हाता मध्ये धर
1: सर सर झाडावर चढ आणि उतर
0: मार कोलंटी उडी घे धण्याची पुडी
1: माझी काढशील खोडी तर मारील छडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकटीला
0: मला म्हातारा म्हाताऱ्याची बैठक

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा नगरच अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आणि स्कॅम 2010 ची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. डायरेक्टर हंसल मेहता यांच्या या पोस्टमधून स्कॅम 2010 मध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि आता तो सुब्रत रॉयची भूमिका यामध्ये साकार करतोय. दिग्दर्शक हंसल मेहता यांचा सध्या चर्चेमध्ये असणारा स्कॅम फ्रँचायझीमधला स्कॅम 2010 लवकरच येतो आहे आणि ही वेबसिरीज येते. वेबसिरीजचा लुक रिलीज झालेला आहे सोशल मीडियावर. आणि या सिरीजमध्ये ना सहारा समूहाचे संस्थापक दिवंगत सुब्रत रॉय यांची मुख्य भूमिका करणारा अभिनेता ऍक्टर आहे मराठमोळा सिद्धार्थ बोडके असं त्याचं नाव आहे. आणि ही सिरीज तमाल बंदोपाध्याय यांच्या सहारा द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकावर आधारित आहे. याआधी जे स्कॅमचे वेबसिरीजचे भाग रिलीज झाले होते, स्कॅम 1992 आणि स्कॅम 2003, जे प्रचंड यशस्वी झाले होते आणि अनेक जे बघणारे लोक होते, प्रेक्षक वर्ग होते, त्यांना प्रचंड या सिरीज आवडलेल्या होत्या. आणि आता स्कॅम 2010 ची प्रतीक्षा अनेकांना आहे. सो लवकरच ही वेबसिरीज सुद्धा रिलीज होणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात नगरकर. 15 ऑगस्ट उद्या आहे आणि लवकरच वीकेंडलाही सुरुवात होतीये. आपल्या भारत देशाचा उद्या आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि उद्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार आहे. रेल्वे प्रशासनानं आणि रेल्वेमंत्री यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचं काम सध्या वेगानं सुरू आहे आणि 15 ऑगस्ट रोजी

0: 2026 रोजी लवकरच हा पहिला टप्पा जो आहे तो सुरू करणार असल्याचं लक्ष सध्या दिसतंय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर शेअर करत नवसारी परिसरातील विद्युतीकरणाच्या कामाची माहिती दिली आहे. 508 किलोमीटरच्या या मार्गामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये मोठा बदल होणार आहे. दरम्यान कामाच्या प्रगतीनुसारच अंतिम तारीख निश्चित होणार आहे असं सांगितलेलं आहे. बुलेट ट्रेनचा प्रवास हा खरं तर खूप फास्ट असेल, त्याचा वेगही प्रचंड असणार आहे आणि लवकरच आपल्याला कळेल की कुठले कुठले जे काही थांबे असतील किंवा कुठे कुठे याचा वेग असणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: उन्ना उन्ना।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर्जन तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. परीक्षा पद्धती ही सुधारायलाच हवी आणि यासाठी आता उच्चस्तरीय समिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिलेत. परीक्षांमध्ये जे गैरप्रकार होत आहेत, पेपरफुटी रोखण्यासाठी अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या उच्चस्तरीय समितीमध्ये राज्यभरामध्ये अभ्यास करून सर्वकष सुधारणाबाबत अहवाल सादर करायचा आहे. केंद्राचा कठोर पेपरफुटी विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्याची प्रक्रिया 15 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिलेत आणि वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: कार आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. FDA ची मोठी कारवाई जी आहे ती सुरूच आहे राज्यभरामध्ये आणि आता 10 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवाने सुद्धा FDA रद्द केले आहे. राज्यामध्ये आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रामधील नियमभंग विरोधामध्ये ही मोठी कारवाई FDA केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर 10 आयुर्वेदिक औषध उत्पादन कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यामुळे औषध निर्मिती क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या 10 आयुर्वेदिक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नमस्कार, आपण ऐकता स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत। श्रोते हो, महत्वाच्या काही नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण घडामोडी जाणून घेत आहोत। आणि गेल्या 2 दशकांहून अधिक काळ चर्चेमध्ये असणारं गारगाई धरण प्रकल्प, ज्याला आता खरंच गती मिळाली आहे। धरणाच्या बांधकामासह गारगाई नदीचं पाणी मोडक सागर जलाशयात आणण्यासाठी, जलबोगदा आणि अन्य कामांवर देखरेख करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। या सल्लागारासाठी 24 कोटी 14 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। गारगाई धरण सेवा उपलब्ध झाल्यानंतर मुंबईमध्ये पाणी टंचाई नियंत्रणात येईल असा विश्वास पालिका प्रशासनानं व्यक्त केलाय। सध्या मुंबईमध्ये वाढती पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेनं गारगाई प्रकल्प हाती घेतलाय। त्याचबरोबर 69 मीटर उंच धरण हे आहे आणि 1.5 किलोमीटरचा जलबोगदा या ठिकाणी तयार करण्यात येणार असून 440 दशलक्ष लिटर यामुळे अतिरिक्त पाणी मिळू शकतं। मुंबईला सध्या जर पाणी पुरवठा होत असेल तर ती धरणं आहेत ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी। या 7 जलाशयामधून दररोज सुमारे 4000 दशलक्ष लिटर पाणी पुरवलं जात आहे। आणि मुंबईची सध्याची मागणी जी आहे ती प्रतिदिन खूप जास्त असल्यामुळे गारगाई हा महत्वाचा जलस्रोत लवकरच ठरू शकतो। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरुषी तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत. तुळस मार्गे जाणारी वेंगुर्ला सावंतवाडी गाडी अचानक रद्द झाली आहे कोकणामध्ये, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. अचानक बस फेरी रद्द केली गेल्यानं प्रवाशांसह विद्यार्थ्यांचंही मोठे नुकसान झाले आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांमध्ये संवाद नसल्यामुळे हा नाहक भूर्दंड बसलाय. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची, अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक सावंतवाडी बसस्थानकामध्ये 70 गाड्या होत्या, 69 चालक, 63 वाहक आणि 105 चालक वाहक दैनंदिन प्रवासासाठी कार्यरत असून, अजून चालक आणि वाहक अशा 50 जणांची सध्या या बस डेपोमध्ये कमतरता असल्याचं दिसून आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. एसटी महामंडळानं सगळ्या सवलत धारकांना 1 सप्टेंबर पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC कार्ड सक्तीचं केलंय, आणि आपल्या जिल्ह्यामधून यासाठी चांगला प्रतिसाद येतोय. पण प्रत्यक्षात 4,06,174 महिलांनी कार्ड नोंदणी केली आहे. अजूनही जिल्ह्यामध्ये 18 लाख महिला आहेत की त्यामधल्या 4 लाख महिलांनी कार्ड नोंदणी केलेली आहे. 15 दिवसांमध्ये 14 लाख महिलांची नोंदणी होणं आता कठीण दिसतंय, पण तरी सुद्धा ही कार्ड सक्ती मात्र कंपल्सरी आहे. राज्य शासनाच्या योजनेनुसार सगळ्या महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत मिळते. NCMC कार्ड हे सक्तीचं आहे. 2 एप्रिलपासून सोलापूर मुख्य बसस्थानकासह जिल्ह्यामधल्या विविध ई सेवा केंद्रावर सध्या नोंदणी सुरू आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही नोंदणी सध्या सुरू आहे. याशिवाय 12 वर्षांखालील सर्व मुलींना सुद्धा 50% सवलतीसाठी या कार्डची आवश्यकता जरूर आहे. याशिवाय 75 वर्षांवर नागरिकांना 100% मोफत प्रवास आणि इतर ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत देण्यात येते, आणि या दोन्ही गटातील लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अपेक्षेपेक्षा सध्या कमी दिसते. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. आवाज
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90110011005. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा.

0: कभी तो हंसाए।
1: शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही। वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांज रंग या शो मध्ये। सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरसंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2026 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार 17 ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी येऊन गणना फॉर्म EF फॉर्म जमा करणार आहेत. अहिल्यानगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघाचं संगणकीकरण कामकाज पूर्ण झालंय. त्यानुसार असंकलित मतदारांची यादी गैरहजर, स्थलांतरित, मयत आणि दुबार यामध्ये नगर जिल्ह्याचे संकेतस्थळ ahilyanagar.nic.in या अधिकृत लिंकमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधू शकता. मतदारांना योग्य सहकार्य आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. 16 ऑगस्टपर्यंत तुम्ही कार्यालयाकडे ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे पाहू शकता आणि त्याचबरोबर पर्यायी मार्गाचा वापर तुम्ही करू शकता. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. 7/12 जर नाव नसेल तर अशा 2.5 लाख शेतकऱ्यांना महसूल रेकॉर्डवर आणण्याचा मोठा निर्णय आता राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना ॲग्रीस्टॅकचा मार्ग मोकळा होणार आहे. कर्जमाफी असेल, इतर शासकीय काही महत्त्वाच्या योजना असतील, सुविधा असतील, त्याचा लाभ आता थेट या 2.5 लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो. महसूल मंत्री राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी सर्व जिल्हाधिकारी यांना कागदपत्र गोळा करून पुढच्या 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे 7/12 ज्या शेतकऱ्यांचं नाव नाही आहे त्या शेतकऱ्यांची नावं आणि ते महसूल रेकॉर्डवर आणण्याचा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
4: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जयानं तुमच्यासोबत. आणि मुंबईकरांसाठी केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय. 238 नव्या एसी लोकल टप्प्याटप्प्यानं मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान आणि सोपा होण्यासाठी केंद्र सरकारनं 238 नव्या एसी लोकल ट्रेन्सला मंजुरी दिली आहे. MRVC मार्फत 21,646 कोटींच्या प्रकल्पांतर्गत याची खरेदी होणार आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 2030 पर्यंत लांबणारी जुनी खरेदी पद्धत मान्य नसल्यानं आता एका नव्या पद्धतीनं भारत सरकारच्या ICF RCF आणि MCF या 3 युनिट्समध्ये उत्पादन करून 2027 पर्यंत पहिली एसी लोकल रुळावर आणली जाईल. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे सुद्धा आभार मानले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्रातील नांदेडमधल्या गुरुद्वारा माता साहेब कौर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी केले असता पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये काल हल्ला झाला. त्याबाबत एक संशयित व्यक्तीसुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे. राष्ट्रीय

पोलिसांनी आरोपी जसपाल सिंह याला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सध्या सुरू आहे. त्याचबरोबर शिरोमणी अकाली दलाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत आणि निहंगाच्या वेषातील एका व्यक्तीनं त्यांच्यावर अचानक हल्ला केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगर संतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. आणि आज आहे 14 ऑगस्ट 2024 आणि उद्या आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. हर घर तिरंगा उपक्रम या उपक्रमातून राष्ट्रप्रेमाचा जागर व्हायलाच हवा, यासाठी मी आवाहन करते सगळ्या नगरकरांना आणि सगळ्या श्रोत्यांना. खरं तर संपूर्ण आपल्या राज्यभरामध्ये हर घर तिरंगा मोहीम जी आहे ती मोहीम राबवायला सांगितलेली आहे आणि यामध्ये नागरिकांचा, युवकांचा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणं गरजेचं आहे. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा ही भावना जी आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे, कारण आपण सगळे इंडियन्स आहोत, अर्थात भारतीय आहोत. आणि अनेक आपल्या जिल्ह्यातल्या भागांमध्ये भव्य तिरंगा रॅलीसुद्धा होती आहे. कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला एक उत्साहाचं स्वरूप आलेलं आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारं अभियान हर घर तिरंगा अभियान हे सध्या सुरू झालेलं आहे. फक्त ध्वज फडकवण्यापुरतं हे मर्यादित नाही राहायला हवं, तर आपल्या प्रत्येकाच्या मनातून, भावनेतून नक्कीच राष्ट्रभक्ती ही व्यक्त व्हायलाच हवी आणि आदर हा व्यक्त व्हायलाच हवा, कारण आपण भारतीय देशाचे नागरिक आहोत. अनु आहे तुमच्यासोबत, अगदी थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला. एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक

लिहिला आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, वेलकम बॅक पुन्हा एकदा. आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम सुरू आहे. मी आहे आरजन तुमच्यासोबत. श्रोते हो, 11 वाजत आलेले आहेत आणि ऑलमोस्ट मी अनु आहे तुमच्यासोबत. अगदी थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम सुरू होतो आहे. जाता जाताना एक निदर्शनास आलेली गोष्ट किंवा जाणवलेली गोष्ट मी तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळांना अनेक व्यक्ती स्वार्थ जपतात, पण स्वार्थावर सगळ्या गोष्टी होतातच असं नाही. स्वार्थावर आधारित जी काही नाती आहेत ती कधीही आयुष्यभर टिकत नाही. बऱ्याच वेळा एखादी जवळची व्यक्ती आहे आपल्या, पण स्वार्थापोटी आपण फक्त तिचा फायदा घेत आहोत किंवा तिच्याशी संवाद साधत आहोत किंवा स्वार्थावर आधारित ते नातं निभावत आहोत असं आपण वागतो. पण बऱ्याच वेळा स्वार्थावर आधारित नाती कधीही टिकत नाही. जर खरं प्रेम असेल तर खऱ्या प्रेमानं बनलेली ही नाती कधीही तुटत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि एकमेकांना प्रेम द्या, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांचा आदर करा, सन्मान करा असं मी सांगेल. आणि थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम आरजे ऋतू घेऊन येते आहे. सो बऱ्याच गोष्टींचा खजिना तिच्याकडे आहे. सो तुम्हाला ती अगदी थोड्याच वेळामध्ये भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी आज आहे 14 ऑगस्ट आणि मंडळी आता उद्यावरती अगदी आपला 15 ऑगस्ट आलेला आहे, आपला स्वातंत्र्य दिन आलेला आहे. हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या घराघरांवरती आणि मनामनांमध्ये तिरंगा अभिमानानं फडकवायची, राष्ट्रध्वजाला वंदन करायची आपली सगळी तयारी तर पूर्ण झाली आहे. देशाचा हा मोठा उत्सव आपण सर्वांनी मिळून अतिशय उत्साहानं साजरा करायचा आहे मंडळी. आणि विशेष म्हणजे या देशभक्तीच्या वातावरणासोबतच मंडळी आजपासून बरोबर 1 महिन्यानं म्हणजे 14 सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन होत आहे. म्हणजेच बाप्पाच्या आगमनाचा काउंट डाऊन सुद्धा आजपासूनच सुरू झालेला आहे. उद्याचा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करूयात आणि सोबतच बाप्पाच्या स्वागतासाठी तयारीला सुद्धा छान सुरुवात करूयात. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आधीच खूप खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. आणि मंडळी बोला गणपती बाप्पा मोर्या. भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर आपल्या नेहमीच्या कार्यक्रमामध्ये नवनवीन अशा गोष्टींसोबत, नवनवीन अशा विषयांसोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण सगळेच आयुष्यामध्ये सुखाच्या मागं धावत असतो, पण खरं सुख कशा ते माहितीये का? आपल्या आयुर्वेदामध्ये खूप सुंदर सांगितले की आपली प्रकृती आणि निसर्गाचा समतोल राखण्यातच खरं सुख आहे. आपली स्वतःची प्रकृती, आपली कुवत ओळखून त्यानुसार दिनचर्या सांभाळणं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जितकंच गरजेचं आहे ना मंडळी, तितकंच आपलं कर्तव्य ओळखून सेवाभावानं वागणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा आपण निसर्गाशी जुळवून घेतो आणि आपल्या कर्तव्यामध्ये तत्पर राहतो, तेव्हा दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य आणि यश आणि मनाची खरी शांती आपल्याला सहज मिळत असते. त्यामुळे सखींनो, आजपासूनच स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, निसर्गाशी नातं जोडा आणि समाधानाचं आरोग्यदायी आयुष्य जगा. काळजी घ्या, हसत राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये ताणतणाव होणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण हाच ताण जेव्हा मर्यादेबाहेर जातो तेव्हा तो चिंता आणि नैराश्याचं रूप घेत असतो. छाती धडधडणं, अस्वस्थ वाटणं, झोपणं येणं किंवा अचानक चिडचिड होणं ही सगळी याच मानसिक तणावाची लक्षणं आहेत. अनेकदा आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतो किंवा लोकांसमोर काय बोलायचं म्हणून मनातल्या मनात कुढत राहतो. पण सखीनो, जसं शरीराला औषधाची गरज असते ना, तसंच मनाला सुद्धा उपचारांची गरज असते. यावरती सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मनातील भावना जवळच्या माणसांशी मनमोकळेपणानं बोला, पुरेशी झोप घ्या, रोज थोडा शारीरिक व्यायाम करा आणि सोशल मीडियापासून जरा अंतरावरतीच राहा. आणि हो, गरज वाटल्यास मानसोपचार तज्ञ किंवा समुपदर्शिकांची सुद्धा मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. त्यामुळे मंडळी, स्वतःची काळजी घ्या, मन मोकळं करा, आनंदी राहा, हसत राहा आणि आपला रेडिओ ऐकत राहा, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर नवनवीन अशा छान पैकी गप्पांसोबत, चर्चांसोबत.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडातज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, कधी विचार केलाय का की एखाद्या स्त्रीवरती जेव्हा अन्याय होतो किंवा ती लैंगिक छळाविरोधामध्ये आवाज उठवते तेव्हा समाजाची पहिली नजर कोणावरती जाते? तर मंडळी, दुर्दैवानं न्यायाची मागणी करणाऱ्या पीडित स्त्रीच्याच वागणुकीची, कपड्यांची आणि चारित्र्याची चौकशी केली जाते. आरोपीच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी पीडित स्त्रीलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याची ही प्रथा नेमकी काय सांगते बरं? लेखिका मेघना पंत यांनी याच विषयावरती फार मोकळेपणानं मांडणी केली बरं का. जेव्हा एखादी स्त्री अन्यायाविरोधामध्ये उभी राहते तेव्हा तिला मित्र, काम आणि समाज यांच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. स्त्रीवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समानता, न्याय आणि उत्तरदायित्व आहे मंडळी. जर शक्तिशाली व्यक्तींच्या चुकांवरती पांघरून घातलं गेलं आणि न्यायाची मागणी करणाऱ्यालाच दोषी धरलं गेलं तर समाजातील समानता कधीच शक्य नाहीये. त्यामुळे मंडळी, अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि पीडितेला प्रश्न विचारण्याऐवजी न्यायाची साथ दिली पाहिजे. अशाच विचारांसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, उद्या 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आपल्या सगळ्यांचाच उत्साह अगदी ओसंडून वाहतोय मंडळी. गाड्यांवरती, घराघरांवरती आणि हातामध्ये तिरंगा घेऊन आपण हा दिवस खूप अभिमानाने साजरा करतो. पण सखींनो, आज मनापासून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. स्वातंत्र्यदिनी आपण अतिशय आवडीनं तिरंगा विकत घेतो किंवा स्वीकारतो, पण 15 ऑगस्ट संपल्यानंतर 16 ऑगस्टला तोच राष्ट्रध्वज रस्त्यावरती कचऱ्यात किंवा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. आपली देशभक्ती ही फक्त 15 ऑगस्ट पुरती किंवा एका दिवसापुरती मर्यादित नकोय. जर आपण प्रेमानं आणि अभिमानानं तिरंगा हातात घेतला असेल ना मंडळी, तर त्याला योग्य तो मान देऊन सांभाळून ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळं या स्वातंत्र्यदिनी एकच संकल्प करायला हवाय, तिरंग्याचा सन्मान करणारच आणि तो नीट जपून ठेवणार आहोत. आपण आपली देशभक्ती रोजच्या विचारांमधून आणि कृतीमधून जपणार आहोत. तर मंडळी, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जय हिंद. थोड्याच वेळात भेटूया गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल एक गोष्ट खूप वेळा पाहायला मिळतीये की हल्लीची तरुण पिढी कोणाशीही बोलताना जरा पटकन हायपर होते, लगेच अग्रेसिव्ह होऊन जाते. लहान सहान गोष्टींवरतून चिडणं किंवा रागाच्या भरामध्ये समोरच्याचा मान न ठेवता बोलणं हे खूप सामान्य वाटू लागले आता. पण मैत्रिणींनो, आजकालच्या या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये पेशन्स म्हणजे संयम कुठेतरी कमी होत चाललाय. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की संवाद साधण्याऐवजी थेट वाद सुरू होतो. पण जरा विचार करा मंडळी, रागाच्या भरामध्ये बोललेले शब्द नाती बिघडवू शकतात. अग्रेसिव्ह होण्यापेक्षा जरा 2 सेकंद थांबून शांतपणे समोरच्याचं ऐकून घेतलं आणि मगच उत्तर दिलं ना मंडळी, तर अनेक गैरसमज परस्पर मिटू शकतात. त्यामुळे मंडळी, शब्द धार नाही तर आधार असावा. चला तर मग मंडळी, आजपासून थोडासा संयम ठेवूयात, आपुलकीनं बोलूयात आणि नात्यांमधला गोडवा असाच जपून ठेवूयात. मंडळी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, घर, काम, कुटुंब या सगळ्यांची कसरत करताना आपल्याला कधी ना कधी राग येतोच, बरोबर की नाही? पण सखींनो, हाच राग जर वारंवार आणि अतिप्रमाणामध्ये येत असेल तर थेट त्यांचा परिणाम जो आहे तो तुमच्या आरोग्यावरती होतो. जेव्हा आपण खूप रागवतो तेव्हा शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स वेगानं वाढतात, यामुळं रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतं, हृदयाचे ठोके जलद होतात आणि भविष्यामध्ये हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो. अतिरागामुळं सतत डोकेदुखी होणं, ऍसिडिटी, झोप न येणं आणि पचनक्रिया बिघडणं यांसारखे त्रास उद्भवतात. एवढंच नाही तर शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडून मासिक पाळीमध्ये अनियमितता येणं आणि त्वचा कोरडी पडणं अशा समस्या सुद्धा दिसतात मंडळी. त्यामुळेच रागावरती नियंत्रण ठेवणं ही तुमची सर्वात मोठी गरज आहे. जेव्हा राग येईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या, थोडंसं पाणी प्या आणि शांत व्हा. मंडळी लक्षात ठेवा, निरोगी शरीर आणि शांत मन हीच तुमची खरी संपत्ती आहे. तर माझ्या सखींनो, स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण थोड्याशा ब्रेक नंतर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक महिला मनमोकळेपणानं बोलत नाहीत आणि तोच म्हणजे व्हाईट डिस्चार्ज, म्हणजेच पांढरा स्त्राव होणं. मंडळी, मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर थोडा असा पांढरा स्त्राव होतो आणि हे अगदी नॉर्मल आहे, अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पण जर हा डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात होतोय, त्याचा रंग पिवळसर किंवा हिरवा दिसतोय किंवा दुर्गंधी येत आहे किंवा खाज सुटते, तर याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. सखींनो, यावरती सोपे आणि महत्वाचे उपाय म्हणजे रोज भरपूर पाणी प्या, शरीराची आणि प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखा आणि स्तुती म्हणजेच कॉटनचे अंडरगार्मेंट्स वापरा. आहारामध्ये दही, ताक आणि पालेभाज्यांचा समावेश करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, या भागामध्ये साबण किंवा केमिकल प्रोडक्ट्स अजिबात वापरू नका. जर त्रास जास्त असेल किंवा खाज जास्त होत असेल मंडळी, तर घरगुती उपायांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. मंडळी, स्वतःच्या आरोग्याची कसलीच तडजोड नका करू आणि मेन म्हणजे या गोष्टींबाबत संकोच करू नका, कारण ह्या गोष्टी जर वाढल्या तर पुढे याचा जाऊन खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे मंडळी, स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, श्रावण म्हटलं की आपल्याला आठवतो तो हिरवागार निसर्ग, सण उत्सव आणि उपवास. पण सखींनो, श्रावणामागे फक्त धार्मिक कारणं नाही आहेत बरं का, अतिशय रंजक आणि वैज्ञानिक आणि सांस्कृतिक गोष्टी सुद्धा दडलेल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती आहेत का. श्रावणामध्ये आपण कांदा लसूण खाणं टाळतो, कारण त्या दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे आपली पचनशक्ती मंदावलेली असते. कांदा लसूण पचायला जड आणि उष्ण असल्यानं शरीराचा समतोल राखण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ही नियमबद्ध पद्धत आखली होती. एवढंच नाही मंडळी, तर श्रावण हे नाव श्रवण म्हणजेच ऐकणं या शब्दावरतून सुद्धा आलंय बरं का. पूर्वीच्या काळी पावसाळ्यामध्ये बाहेर जाणं कठीण असायचं, त्यामुळं लोक एकत्र बसून संत साहित्य, विचार आणि कथा ऐकायचे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण कारण आहे की वैज्ञानिकदृष्ट्या श्रावणामध्ये निसर्गामध्ये नव्या जीवसृष्टीचा पुनर्जन्म होत असतो, प्राण्यांच्या प्रजननाचा हा काळ असतो. आणि म्हणूनच मंडळी, प्राणी मात्र टिकून राहावेत आणि म्हणून या काळामध्ये शिकार आणि मांसाहार वर्ज्य मानला जातोय. तर मंडळी, निसर्ग आणि विज्ञानाचा हा सुंदर मेळ आहे आणि त्यामुळेच आपणही या श्रावणामध्ये निसर्गाचा हा सुंदर समतोल जपायला हवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

0: नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
1: हॅलो मंडळी, नमस्कार। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या। आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत। आजच्या या गप्पांचा आणि गाण्यांचा प्रवास आता आपला इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे। पण मंडळी, आपला शो संपण्यापूर्वी उद्याच्या आपल्या खास दिवसाची मी आठवण करून द्यायला अजिबात विसरणार नाही आहे। उद्या आहे आपला 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन। हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या सर्वांना घराघरावरती मनामनामध्ये तिरंगा अभिमानानं फडकवायचा आहे। आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करायचा आहे। देशभक्तीचा हा उत्सव मनापासून साजरा करायचा आहे आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतरही आपल्या तिरंग्याची तितक्याच आदरानं काळजी घ्यायची। तर त्यामुळे मंडळी, उद्याचा दिवस तुम्हा सर्वांसाठी खूप खूप खूप आनंदाचा आणि अभिमानाचा असू द्यात। आता थोड्याच वेळामध्ये आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन। आता माझी निरोप घेण्याची वेळ झाली। पण मंडळी, आपण उद्या 11 वाजता भेटणार आहोत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये, स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमामध्ये। उद्यासाठी मी तुम्हाला एक खूप खास गोष्ट घेऊन आलेली आहे आणि खूप खास कार्यक्रम मी उद्या तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आले। तर मंडळी, ऐकायला विसरू नका गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम। भेटूयात उद्याच्या भागामध्ये आणि आज दिवसभरामध्ये सुद्धा तुम्हाला कार्यक्रमांची गाण्यांची अशीच मेजवानी ऐकायला मिळणार आहे। तर मंडळी, या गाण्यांचा या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, स्नेहवार्ता या शो मध्ये आता आपण ऐकणार आहोत स्नेहस्पर्श प्रकल्प बाल कल्याण अधिकारी धीरज अरुण मनवर यांची मुलाखत। यांच्याशी संवाद साधला आहे आर जे वैशाली यांनी।
3: नमस्कार सर।
4: नमस्कार।
3: तर सर, सर्वप्रथम आपल्या जीवन प्रवासाबद्दल आणि स्नेहाले परिवाराशी आपण कसे जोडले गेला आहात तर हा प्रवास आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल।
4: माझं नाव सर्वप्रथम धीरज मनोहर आहे। मी स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये गेल्या 7 महिन्यापासून बालकल्याण अधिकारी या पोस्टवर आहोत। मी प्रॉपर यवतमाळ जिल्ह्याचा आहो, जी विदर्भामध्ये येते। माझं BSW हे पहिले यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालं आहे, महात्मा ज्योतिबा फुले या कॉलेजला, व त्यानंतर मी MSW साठी वर्धा जिल्ह्यामध्ये ॲडमिशन केली होती। 2023 साली BSWला एक स्टडी टूर म्हणून अभ्यासक्रम असतो, त्याच्यामध्ये आपण समाजसेवेंच्या वेगवेगळ्या संस्थांना भेट देतो व ते संस्था कशी काम करते, कोणत्या घटकावर काम करते, समस्या कशा प्रकारे हाताळतात। तर 2023 साली मी स्नेहालयामध्ये व्हिजिटसाठी आलो होतो। तर त्यावेळेस ही संकल्पना खूप आवडली, म्हणजे रेड लाईट एरियांमध्ये लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या महिलांवरही खूप म्हणजे लोक काम करत आहे बा, आणि एवढ्या मोठ्या स्केलवर काम करत आहे, जवळपास 28 प्रकल्प, ते पण वेगवेगळ्या समस्यावर, एका समस्यासून दुसऱ्या समस्या कशी जुळली गेली आहे आणि ती पद्धतशीरप्रमाणे कशा सोडल्या जात आहे, हे म्हणजे पाहून खूप आश्चर्यचकित वाटलं। मग डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरबद्दल माहीत पडलं, मग त्यांची पुस्तकं वाचले आम्ही, पुस्तकं वाचल्यानंतर खूप आवड निर्माण झाली। जसं विदर्भामध्ये ही लालबत्ती भागाची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे, मग आवड निर्माण झाली। मग गेल्या 6 महिन्यात ॲड पडली होती स्नेहालयाची, ती ॲड भरली, मग इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं व दुसऱ्या दिवशी जॉईनिंग आलं। माझा इंटरव्ह्यू संजय चाबुकसर सरांनी घेतला आहे HR डिपार्टमेंटमध्ये।
3: अच्छा, आणि मग नंतर तुम्ही स्नेहालय स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये कशा प्रकारे कार्यरत आहात आणि आता सध्या तुमच्याकडे कोणते काम आहे?
4: माझ्याकडे वयोगट 6 ते 12 विद्यार्थी आहेत। आता टोटल सध्या स्टाफ कमी आहे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये। सध्या बालकल्याण अधिकारी म्हणून मी व सुभाष राठोड सर हे माझे सिनियर आहे, आम्ही दोघं बालकल्याण अधिकारी म्हणून आहोत। सध्या 62 मुलं आहेत, 31 मुलं आमच्याकडे येतात। माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि सुभाष सरांकडे मोठी मुलं आहेत, कारण त्यांना अनुभव जास्त आहे व त्यांना थोडं पद्धतशीर अजून हँडल करता येतात मुलांना। माझ्याकडे लहान मुले आहेत।
3: तर सर, बालकल्याण अधिकारी म्हणून नेमकं तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडता?
4: हो, मुलं प्रवेशित झाल्यानंतर जर कोण्या मुलांना ॲडमिशन करण्यात अडथळा येत असेल तर ती ॲडमिशन बालकल्याण समितीमार्फत होत असते, तिथे आम्हाला जावं लागते आणि ती ॲडमिशनची काय प्रोसेस आहे ते आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पातून त्यांची बालगृहामध्ये ॲडमिशन करा लागते। त्यानंतर त्या मुलांची मानसिक स्थिती आहे का, त्याला कोणता आजार आहे का, किंवा त्याचा कधी ॲक्सिडेंट झाला आहे का, त्याची फॅमिली, त्याचं काय बॅकग्राऊंड होतं पहिले, तो कोणत्या ट्रॉमामधून आलेला आहे, त्याचं पूर्ण फिजिकल चेकअप करावा लागतो, मग त्याच्या ट्रॉमानुसार त्याच्यावर ट्रीटमेंट केल्या जाते। मग काउन्सिलिंगची टीम आहे, आमची टीम आहे, होतात आमच्यापर्यंत अगर आमच्या हा ते मदतीने तर त्याची अगर समस्या सुटत असेल तर आम्हीच त्याची समस्या सोडतो। जर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम लेवलवर असेल तर आमची काउन्सिलिंगची टीम आहे, त्याच्यावर काउन्सिलिंग करून त्याची समस्या सोडवल्या जातात, त्याला स्टेबल केल्या जातात। आणि इथे ट्रॉमॅटाईज मुलं खूप येतात, कारण ते लालबत्ती भागातून येतात, त्यांचे आई बहीण किंवा आजी या व्यवसायांमध्ये अडकलेल्या असतात आणि त्यांना माहीत नाही समाजात कसं जगायचं, कसं वावरायचं, व शिवीघाण ही वाईट गोष्ट आहे, कोणाला मारहाण केलं ही वाईट कृत्य आहे, असं काहीच माहीत नसतात। या छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांना सांगा लागतात, त्यांचं आरोग्य झालं, शिक्षण झालं, त्यांना वळण देणं, त्यांच्या प्राथमिक गरजा, या पूर्ण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतात। याच छोट्या गोष्टी कनेक्ट होत होत त्यांच्यात खूप मोठा बदलाव होतो।
3: अच्छा, तर सर तुम्ही म्हणताय की जसं लालबत्ती रेड एरियामधील सगळे बालक असतात तिथं, परंतु असे काही दुसरे पण असतात का आपले, की ज्यांना एकल पालक आहेत किंवा त्यांना कोणी सोडून दिलेलं आहे, असे कोणी
4: रस्त्यावर भेटलेले असतात, एक पालक असतात, किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या केसमधल्या, म्हणजे कोणी डोळ्यापुढे खून पाहिला आहे, असे केसेस बी आहेत तिथे, मग ते खूप जास्त ट्रॉमाटाईज असतात, ज्यांना संरक्षणाची गरज असतात, किंवा त्यांचे आई वडील अपंग आहे, दिव्यांग आहे, अशीही मुलं आपल्याजवळ आहेत। किंवा बालकल्याण समितीमार्फत ट्रान्सफर झालेली विद्यार्थी आपल्याकडे येतात.
3: जसं की तुम्ही म्हणताय आता रस्त्यावरचे, पण एखादा प्रसंग सांगू शकताय का?
4: आता मागील काही महिन्यापासून आमच्याजवळ एक गणेश नावाचा विद्यार्थी आला होता, त्याचं मला गाव एक्झॅक्ट लक्षात नाही येत आहे. त्याला त्या गावातील लोकांनी बालकल्याण समितीला दिलं आणि तो इथे आला आहे. त्याचं वय फक्त 6 वर्ष आहे, त्याला काहीच माहीत नाही. तो फक्त त्या गावामध्ये बेवारस फिरत होता. मग त्या लोकांनी पहिली विचारपूस केली कोणाचं लेकरू आहे काय, त्याचा काही पत्ता लागला नाही. आणि तो मग बालकल्याण समितीमार्फत आपल्या बालगृहामध्ये आला. त्याची अवस्था खूप वाईट होती, अंगावर व्यवस्थित कपडे नव्हते, फाटके कपडे, खूप घाण कपडे होते. आणि किती दिवसापासून जेवला नाही याचा काहीच अंदाजा नव्हता. मग त्याला आणलं, पहिले त्याचं फिजिकल चेकअप केलं जे सर्वात महत्वाचं आहे. मग त्याच्याशी संवाद साधला की तो काही ट्रॉमाटाईज आहे का, व्यवस्थित बोलत होता, त्याला पद्धतशीर जेवण वगैरे, जे स्नेह आपल्या स्नेहालीची जी संकल्पना आहे, स्नेह प्रेम, ते त्याला तिथे दिलं. व आता तो स्टेबल झाला आहे, व्यवस्थित बोलतो. आणि प्री स्कूलमध्ये ती सध्या ॲडमिशन आहे इंग्लिश मिडियम स्नेहालयमध्ये.
3: अच्छा, खूपच छान सर. तर सर, स्नेहालय संस्थेमध्ये येणाऱ्या मुलांची मानसिकता आणि त्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी तुम्ही नेमकं कोणत्या पद्धती वापरता? जसं की आता तुम्ही म्हटले की त्या मुलाला तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आणले, इथं दाखल केले, त्या प्लस शाळेमध्ये पण केलं, पण यानंतर तुम्ही त्यांना समजून घेण्यासाठी कोणत्या पद्धती वापरता?
4: अच्छा, एक समाजकार्याची केसवर्कची पद्धत असते. त्यामध्ये कसं असते, विद्यार्थ्याची पहिले समस्या जाणून घ्यायचं, त्याला बोलकं करायचं. जर विद्यार्थी बोलत नसेल मग छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी असतात, गेम्स असतात, त्यांनी त्याचा सहभाग करून घ्यायचा. त्यावेळेस मग आपण ऑब्झर्वेशन करायचं की त्याला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे. स्पोर्टमध्ये असेल तर मग स्पोर्ट त्याला प्रत्येक खेळमध्ये इंगेज करायचं, मग तो थोडा बोलका होतो, हसतो थोडा. मग फ्रेंडशिप करायला आवडतो का त्याला, मग त्याला कशा प्रकारचे मित्र आवडतात, मग तशा प्रकारचे मित्र, त्याला कोणत्या गोष्टीची चीड येते, कोणत्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी आवडतात ते परत परत त्याला करा लावणं. अगर त्याला वाचन आवडत असेल त्याला वाचन, पुस्तक आवडते पुस्तक, खेळ आवडत असेल तर खेळ. मग हळूहळू त्याला स्टेबल करायचं, स्नेहालयाच्या वातावरणात त्याला मिसळून घ्यायचं. आणि प्रेम, प्रेम या गोष्टीची खूप भूकेल असतात. हे जेवढं प्रेम देसान तेवढं त्याने आपुलकीने आपल्याजवळ येतात. जवळ येतात का, आपल्या हाताने जेवण करतात, किंवा फक्त मागच राहतात सर सर सर करत. आणि असं पद्धत वापरता वापरता आपण त्यांना स्टेबल करू शकतो.
3: तर त्या वातावरणात तुम्ही म्हणताय की मिसळले पाहिजेत, असे कोणते ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्सचं तुम्ही म्हणतायत, परंतु एक त्यांना मानसिक समाधान किंवा एक त्यांना जॉयफुल लर्निंग आपण तिथे कसे देतो, नाही का?
4: अच्छा, तर आता वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहे, बलूनची ॲक्टिव्हिटी आहे, रनिंग ॲक्टिव्हिटी आहे, कॅरम्स आहे, चेस आहे, किंवा हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी आपले भारतीय खेळ समजा, आणि खो खो, असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. नवनवीन प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सर्च करत राहतो, किंवा आमच्या BSW MSWला आम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात की जो मुलगा बोलत नाही त्याला बोलकं कसं करायचं, तेच पद्धत इथे वापरावं लागतात आम्हाला.
3: आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये तिथे एकत्रित राहण्यासाठी तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात, परंतु मुलांचे शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी संस्था कोणते विशेष उपक्रम राबवते?
4: अच्छा, सर्वप्रथम आपण ज्यावेळेस मुलांना स्टेबल करतो, मुलाला स्टेबल केल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात, किंवा शाळेमध्येही वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. त्याच्या बुद्धीनुसार त्याची जिल्हा परिषद, स्नेहालयाची इंग्लिश मिडियम स्कूल, किंवा सन फार्मा शाळा, रुपीबाई बोराक, असे वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा असतात, तिथे आपण तिथं घेऊन जातो व त्यांच्या बुद्धीनुसार तिथं त्यांची ॲडमिशन केल्या जातात. त्यांची जी गुणवत्ता आहे, मग शाळेत ॲडमिशन झाल्यानंतरही त्यांची कशामध्ये आवड आहे, अगर स्पोर्ट असेल तर आपण क्रिकेट, आता सध्या हल्लीमध्ये आपले विद्यार्थी खो खो, कबड्डी, क्रिकेट या वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये सहभागी आहेत व त्यांनी सतत जात आहे. कोणती मुले स्वतः सायकलीने जातात, किंवा कोण्या मुलांना आम्ही किंवा आमचे केअरटेकर हे स्वतः सोडून देतात व परत घेण्यासाठी येतात. आणि त्यांना अजून काही उच्च शिक्षण शिकायचे असेल तर त्यालाही आपलं स्नेहालय हे सहकार्य करते, किंवा इथून रिलीज झाल्यानंतर स्नेहबंध प्रकल्प आहे, तिथून त्यांना स्नेहालयाशी जोडलेलं ठेवते. त्यांना काही पैशाची मदत लागली किंवा काही उच्च शिक्षण लागले तर ते स्नेहालयमार्फतच केलं जाते.
3: अच्छा, जसं की तुम्ही म्हणते स्नेहबंध प्रकल्पामध्ये मुलांना तिथे दाखल करतात, परंतु ते कोणत्या स्टेपचे मुलं असतात?
4: ते 18 नंतर रिलीज झालेली मुलं, कारण बालगृहामध्ये एक एज असते 6 ते 18, तोपर्यंतच आपण बालगृहामध्ये ठेवू शकतो, त्याच्यानंतर त्यांना रिलीज करावं लागते. पण आपली मुलं जे आहे हे वेगवेगळ्या केसमधली असतात, वर्षानुवर्ष यांच्यावर सातत्याने काम करावं लागते, त्यावेळेस ते कुठं समाजामध्ये मिसळू शकतात व समाजातील इतर व्यक्तींसोबत चालू शकतात. स्नेहालय हे जीवनाच्या म्हणजे जसं स्नेहालयमध्ये विद्यार्थी आले तसं तर शेवटच्या टोकापर्यंत स्नेहालय हे त्यांच्याशी जुळून राहतात. त्यांना परत मग ERT गोळ्या त्यांना देणे, त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवणे, कारण एक वेळा जर जॉब लागली आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतात, वेगवेगळ्या तालुक्यात जावं लागते, मग तिथपर्यंत कशा ERT गोळ्या पोहोचतील, मग आपल्या ओळखीने त्यांना होतील ती मदत, कोणाची इस्टेट असते. आता असे खूप आमच्याजवळ केसेस येतात की त्यांची इस्टेट घेऊन घेतली आहे मामानी काकानी, मग ती इस्टेट त्यांना परत कशी देता येईल, कारण विद्यार्थी हा वयोगट 6 ते 18 स्नेहालयमध्ये असतो. मग तिकडे त्यांनी काही ना काही करून घोळ करून ती इस्टेट मुलांची त्यांच्या नावी करतात, मग ती इस्टेट त्यांना परत द्या मुलांना, त्यांचं घर हडपले जाते ते घर परत द्या त्यांना, अशा खूप साऱ्या केसेसवर काम करतो आम्ही. आणि याच्यामध्ये अजून होम व्हिजिटही असतात. 18 जर मुलगा रिलीज झाला, त्यांची आई बहीण किंवा काका काकू जे कोणी असेल त्यांची होम व्हिजिट घेतल्या जाते की आता हा विद्यार्थी इथून रिलीज होणार आहे तर तुम्ही त्याला ठेवताल का. जर ठेवतो म्हटलं तर खूपच चांगलं, पण आता होता होत जास्त समस्या काय येत आहे की पालक किंवा त्यांचे नातेवाईक मुलाला ठेवत नाही, ही खूप मोठी समस्या असते, कारण घर विद्यार्थ्याचंच असते, इस्टेट ही घर विद्यार्थीचीच असते, शेती वगैरे विद्यार्थीचीच असते, पण ते त्याच्या नावानं नसते व ते त्यांना स्वीकार नाही करत. जर स्वीकार केलं तर त्याला पोसा लागेल, पैसे लावा लागेल आणि त्याला त्याच्या नावी इस्टेट करावं लागेल. तर अशा खूप साऱ्या समस्या येतात.
3: तर सर आपण मंथली व्हिजिट करता की इयरली?
4: ते केसवर डिपेंड असते. आमचे सागर भिंगर दिवे कौन्सिलर आहेत, त्यांनी आम्हाला एक नियोजन ठरवले देते. 18 रिलीज होणाऱ्या मुलांची लिस्ट असते व कोणाची होम व्हिजिट कधी होणार आहे हे सर ठरवतात. मग एक CWO, एक FBC मेंबर व एक बालकल्याण अधिकारी असे जवळपास 3 मेंबर त्या होम व्हिजिटसाठी जातात.
3: अच्छा, तर आता जसं की म्हणतात की त्यांचे पालक पण त्यांना स्वीकारत नाही, असं एखादं हल्ली तर एखादं मूल निराश किंवा घाबरलेलं असेल तर त्याचा तुम्ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय करता?
4: आता सर्वप्रथम त्याला तर पहिले वेगवेगळ्या स्टेबल कोणत्या कारणाने होईल किंवा कोणत्या गोष्टीने होईल पहिला त्याला ते लक्षात घ्यावं लागते, कारण त्याच्यावर वर्षानुवर्ष अभ्यास केलेला असतो. मग त्याच्या फाईल चेक करावं लागते, मग त्याची समस्या काय आहे, मग त्याच्यावर पहिले आपण कोणता उपाययोजना केल्या होत्या का, मग ते उपाययोजना का फेल झाल्या त्याचं अनालिसिस करावं लागते. मग ज्या गोष्टी सुटल्या त्या गोष्टीवर जोर द्यावा लागते. मग परत स्नेहालयमार्फत वेगवेगळ्या टीम असतात, कौन्सिलर असतात. जर आमच्याकडून हँडल नाही झाल्या केस तर मग आम्ही कौन्सिलरकडे पाठवतो, मग तो थोडा स्टेबल होऊन जातो. मग हळूहळू स्नेहालयाच्या वातावरणात आला की नॉर्मल होतो तो.
3: तर सर एवढं सर्व तुम्ही सांगतायत, परंतु बालकल्याण क्षेत्रात काम करताना सर्वात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटते?
4: काही मुलं आपल्याकडे हायपर होतात, त्यांना वळण लावणे झालं, किंवा त्यांचा जो पालक आहे त्यांच्या त्यांना जे एक आईची गरज आहे किंवा वडिलांची गरज आहे, नातेवाईकांची गरज आहे, ती गरज किंवा त्यांना संपत्ती परत देणे, कारण अगर मुलगा 18 रिलीज झाला त्याला पैसे कमवायला, घर वगैरे बांधण्यासाठी, इस्टेट जमा करण्यासाठी खूप वेळ लागतो, पण तिची जी स्वतःची प्रॉपर्टी आहे ते देणे किंवा त्यांच्या नातेवाईकाकडे पाठवणे, नातेवाईक ऍक्सेप्ट करणे हे खूप मोठं चॅलेंज आहे, कारण जर त्यांना नातेवाईकाचा सपोर्ट भेटला तर ते खूप लवकर स्टेबल होतात व पुढील वाटचाल ते खूप चांगल्या प्रकारे करू शकतो व समाजातील चांगला नागरिक बनू शकतो व गुन्हेगारीकडे तो वळण्याचे चान्सेस नसतात.
3: तर तुम्ही म्हणताय की आव्हाने आले ते, पण एखादा असं आव्हान आले आणि त्याच्यावर तुम्ही मात केलं असा एखादा प्रसंग सांगू शकताय का?
4: हा, हायपर होणारे विद्यार्थी असतात. आता हायपर होणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी समस्या असते की त्यांना कोणत्या तरी गोष्टीची चीड असतात, त्यांनी गोळ्या खातात, कोणी ERT गोळ्या खात असतात, किंवा हायपर झालेले विद्यार्थी असतात त्यांनी हायपर न झाले पाहिजे त्याच्यामुळे त्यांना गोळ्या चालू असतात. ते जर गोळ्या थांबल्या किंवा त्यांना कोणी असं चिडवलं की तू गोळ्या खातं त्यांनी खूप जास्त हायपर होतात. मग त्या हायपर होण्याच्या कृत्यामध्ये ते पुढच्या व्यक्तींना मारहाण करायला पाहतात, तर ती मारहाणवर त्यांचं कंट्रोल नसतं, कारण ते हायपर एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात की स्वतःवर कंट्रोल नसतं. मग ते पुढच्यांचा जीवबी घेऊ शकतात किंवा खूप बेकार मारहाणी करू शकतात. आता आम्हाला सतत राऊंड घ्यावं लागते. आमच्या जेवढी बिल्डिंग आहे तिथे केअरटेकर आणि बालकल्याण अधिकारी हे सतत राऊंड घेत असतात आणि होता होत त्यांना आम्ही सतत डेली संवाद साधत असतो. आज काय झालं बा, त्यांची दिनचर्या त्यांना बोलकं करायचं, मग त्यांना सांगायचं रागाचे दुष्परिणाम सांगायचे, हळूहळू त्यांना स्टेबल करायचं, किंवा कधी कधी असे प्रमाण होते की त्यांना पकडून ठेवा लागतात. होतात हायपर होणारे विद्यार्थी शिक्षकांची खूप इज्जत करतात, कारण त्यांनी म्हणतात की सर फक्त तुम्ही समजून घेतात, कारण बाकीचे विद्यार्थी ते नाही समजू शकत त्याला समस्या काय आहे, ही समस्या आहे बी की नाही, त्यांनी साधारण पोरासारखं समजते, मलाही राग येते पुढच्या व्यक्तीलाही राग येते, त्यांची ही भावना असते, पण ती भावना गलत आहे. मग त्यावेळेस विद्यार्थ्याला कोणत्या विद्यार्थ्यांना पकडून ठेवा लागतात, कोणा थोडं शांत ठेवावं लागतात फक्त त्यांना, आणि ज्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला आहे त्याच्या दूर ठेवावं लागतात. कारण ज्यावेळेस डोक्यामध्ये राग येतो त्यावेळेस तो रागाच्या भारात काय करेल हे त्यालाही माहीत नसते. ज्यावेळेस तो शांत होतो त्यावेळेस तो स्वतःहून सांगतो की सर माझी गलती होती, मला असं रिॲक्शन नव्हतं द्यावं लागत. मग तो कामली शांत होतो, मग माफी वगैरे मागतो. अशा गोष्ट्या घडत राहतात.
3: खूप छान सर की त्यांना तुम्ही समजून घेऊन त्यांना एक आपण माणुसकी म्हणून कसं जगलं पाहिजे हे तुम्ही शिकवताय. खूप छान. तर मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणणारी एखादी आठवण तुम्ही सांगू शकताय का?
4: आत्ता हल्लीचीच एक सांगू शकतो मी तुम्हाला. आमचा विद्यार्थी आहे, त्याचं नाव नाही सांगत मी, तो खूप हायपर होत होता. आणि त्याचे खूप वादविवाद होत होते. मग मी त्याच्यासोबत बसलो. तो म्हणे सर मला ऑफिसमध्ये बसायला आवडत नाही. मग ठीक आहे, आमचं स्नेहस्पर्शमध्ये एक गार्डन आहे तिथे त्याला घेऊन बसलो. इथे ठीक कम्फर्टेबल आहे. कारण ज्यावेळेस आपण मुलांसोबत काम करतो मुलं कोणत्या जागेमध्ये कम्फर्टेबल असते ते महत्वाचं आहे. शिक्षक कोणत्या जागेत कम्फर्टेबल आहे हे महत्वाचं नाही, कारण आपल्याला काम मुलासोबत करावं लागते. तिथं वातावरण, त्याला कुठे बोलायला आवडतात, कोणत्या गोष्टी नाही आवडत, या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून त्याला बोलावं लागतात. जर त्याला कोणत्या गोष्टी पटत नसेल आणि आपण सतत जर त्याला त्याच गोष्टीवर बोलत असन तर तो पुन्हा हायपर होतो. या पहिले ज्या बालकल्याण अधिकारीने त्याच्यावर काम केलं मग ते काम पूर्ण विस्कळीत होते. मग पूर्ण पद्धतशीर शब्दानं शब्द त्याला मी बोललो की तुझी प्रॉब्लेम काय. ते सर म्हणे मला मुलं चिडवतात. म्हटलं काय चिडवतात? गोळ्या खाते असं मेडिसिन घेतात, औषधी घेतात. मग प्रॉब्लेम काय तुला? तू जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्षच नाही दिलं तर काय होईल? मग तो थोडा विचार करत राहिला. मग तो त्या प्रश्नाचं त्यानं स्वतःच उत्तर दिलं, हो सर मी जर लक्षच नाही दिलं तर काहीच नाही होईल म्हणे. मी म्हटलं काउंट करायचं म्हटलं किंवा तुला राग आला तर बाहेर यायचं म्हटलं, परिसरामध्ये 2-3 राऊंड मारायचे म्हटलं, किंवा शिक्षकासोबत संवाद करायचा म्हटलं, किंवा तू पुस्तकावर राग काढायचा म्हटलं. आज रात्री असा निर्णय घ्यायचा म्हटलं की आज मी एक पुस्तक पूर्ण वाचून खतम करणार. मग त्याने ते 1-2 वेळा तशा घटना झाल्या. मग ते स्टेप फॉलो केल्या त्याने. मग तो माझ्याजवळ आला फीडबॅक द्यासाठी की सर मी मला आता राग येत नाही आहे म्हणे सर, आणि मी खूप पुस्तकं वाचत आहो. मग तीच एक सक्सेस स्टोरी झाली आहे. आणि समाजकार्याची जी केस वर्क पद्धत आहे यामध्ये ज्यावेळेस आपण मुलांची समस्या सोडवतो त्यांनी मुलांचा सहभाग हे खूप मोठ्या प्रमाणात असते. कारण त्यांची समस्या जर त्यांनी सोडली तर पुढे जाऊन त्यांनी कोणावर अवलंबून नाही राहील, त्यांची समस्या ते स्वतःच हाताळू शकतात. कारण शिक्षक हे प्रत्येक जागी नसतात. ज्यावेळेस त्यांनी समाजात जातात त्यांना एकटं राहावं लागतात. समस्या वेगवेगळ्या येतात, कोणती मोठी प्रमाणात येते, कोणती छोटी प्रमाणात येतात. त्यावेळेस आम्ही नाही राहू शकत किंवा कदाचित आम्ही फोनवर नसू शकतात. मग त्यावेळेस त्या समस्या त्यांनी स्वतः हँडल केल्या पाहिजे म्हणून त्यांना केस वर्कच्या माध्यमातून त्यांची समस्या सोडवल्या जातात.
3: अच्छा. तर सर जसं की तुम्ही म्हटलंय की मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यासाठी तुम्ही त्यांची काउन्सिलिंग वगैरे करताय, त्यांना समजावून सांगतात. तर आजच्या समाजात बाल संरक्षण आणि बालहक्क याबद्दल जनजागृती किती महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय?
4: समाजातील जे आत्ताची मुलं आहे हे शिक्षणाकडे खूप कमी लक्ष देत आहेत. खूप कमी म्हणजे खूपच कमी. कारण तुम्हाला माहित आहे भारताची अशी स्थिती झालेली आहे की दारिद्र्य, गरिबी आणि आरोग्याच्या समस्या आहे, शिक्षणाच्या समस्या आहे. जिल्हा परिषद शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत. आणि जे गरीब मुलं आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे यांना शिक्षणाचं महत्व नाही आहे. कारण जे आई वडीलही अशिक्षित असतात, जर यांनी एक वेळा शिक्षणाच्या मार्गावर लागले तर हळूहळू यांच्यात त्यांना आपले हक्क समजायला लागतात. जीवन जगण्याचा हक्क आहे बा आपल्याला, मला बोलण्याचा हक्क आहे, मला काम करण्याचा अधिकार आहे. जसं आपलं सर्वांचं एक कामगारमध्ये नियमच आहे की आपण फक्त 8 तास काम केलं पाहिजे. अगर तो शिक्षित नसला तर तो कोण्या कंपनीत गेला त्याच्याकडून कोणी 12 तास काम करून घेणार? त्याला कळणारच नाही की माझ्यासोबत अत्याचार होणार आहे. किंवा पोलिसांकडून, कोणत्याही व्यक्तीकडून जर कोणत्या प्रकारचं अन्याय होत असेल, त्याला जर माहीतच नसेल की माझ्यासाठी असे कायदे आहेत, तो काहीच नाही करू शकणार आहे. तो गुलामगिरी बनणारच, तो गुलामगिरीमध्ये जगणारच. पण त्याची जी पुढची पिढी येणार तेही गुलामगिरीमध्ये जगणार आहे. हे असंच काम तर त्याला साकळी हे चालू असतात. आणि जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे हे खूप काम ते वाईट गोष्ट आहे सध्या. कारण गरीब किंवा आर्थिक परिस्थितीने ढासाळलेले व्यक्ती हे जिल्हा परिषद शाळेकडेच बघतात. कारण प्रायव्हेट शाळेमध्ये फीस खूप जास्त असतात आणि टेन्शन प्रेशर खूप जास्त दिले जातात. ही जी पिढी आहे हे टेन्शन नाही घेऊ शकत. यांनी छोट्या छोट्या म्हणजे जर 10वीचा रिझल्ट जर फेल आला तर पहिले आत्महत्याचा विचार होतो. ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण पेपर पुन्हा देता येतात, जीवन पुन्हा नाही येत. आपण काय म्हणतात त्याला 100 व्यक्तींचा जीव घेऊ शकतो पण एकही व्यक्तीचा जीव वाचू नाही शकत असे खूप सारे उदाहरण असतात. रागाच्या भारात आपण जीव घेऊ शकतो कोणाचाही पण वाचवतो म्हटलं तर त्याला खूप मेहनत लागतात. पण व्यक्ती जर सुशिक्षित असला, त्याला जर चांगल्या गोष्टी सांगणारं कोण शिक्षक असेल तर तो होता होत समस्यामध्ये पडणार नाही, किंवा समस्येमध्ये पडला तर त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल, ते कशा आखल्या जातात, भविष्याची उपाययोजना कशा केल्या जाईल, मला जॉब कोणती करायची आहे, कोणत्या प्रकारचं शिक्षण करायचं आहे, चांगल्या गोष्टी कोणत्या आहे, वाईट गोष्ट्या कोणती आहेत, आपण काय करायला पाहिजे, समाजातील इतर व्यक्तींसोबत कसं वागायला पाहिजे, अजून कायदे कसे वापरता येतात, पोलीस स्टेशनमध्ये गेलं जर आपली कोणी FIR नाही घेतली मग त्याच्यावर कायदेशीर काय करता येईल, हे सर्व काही फक्त शिक्षणामुळे होऊ शकते. आणि बाबासाहेबांचं ते वाक्यच आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही तीन तत्वं जर आजच्या पिढीनं आपल्या स्वतःमध्ये अंगीकृत केल्या तर त्यांना होता होत समस्या येणारच नाही, किंवा आल्या तरी ते स्वतः एवढे प्रबल होईल की ती समस्या स्वतः हाताळू शकेल.
3: नक्की सर. तर जसं की तुम्ही विद्यार्थ्यांचं समाजासाठी बालरक्षक म्हणून तुम्ही कार्य करत आहात, पालक आणि समाजाने मुलांशी कसं वागलं पाहिजे याबद्दल आपण सांगाल का? पालकांनाही समजलं पाहिजे आणि समाजालाही कळलं पाहिजे की त्यांचेही हक्क आहेत जगण्याचे.
4: सर्वप्रथम तर पालकांनी मुलाला मोबाईल नाही दिला पाहिजे. आजकालची काय परिस्थिती होत आहे, सर्व जगामध्ये म्हणजे भारतामध्ये सध्या वस्तू हे खूप महाग झालेले आहे. प्रत्येक डिझेल, पेट्रोल, सर्व साहित्य, तेल वगैरे सर्व महाग झालेले आहेत. तर पहिले काळी फक्त पुरुष कमवायचा पण आता महिला वर्गही कमवत आहे. तर दोन्ही वर्ग जर पुरुष व महिला कमवत असेल तर मुलांकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे. मग तिने काय करतात, मुलांसाठी एक मोबाईल किंवा टॅब घेतात, मग दिवसभर त्याला मोबाईलमध्ये गुंतवले जातात. त्याच्यामुळे काय होते, तो सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्ह नसतो. तर बुद्धी हे आपण जेवढी जास्त वापरणार, जेवढ्या ॲक्टिव्हिटी आपण करणार तेवढा मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होतो. ते मोबाईल दिल्यामुळे काय होत आहे, तो एका जागी थांबून जात आहे, त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही. त्याच्यामुळे मग तो हायपर व्हायला लागतो, आई वडिलावर चिडायला लागतो. मग आई वडिलांचं शिक्षण नसते तसं, विद्यार्थी मुलगा हायपर झाला तर काय करायचं, मग त्याला मुलाला मारहाण केल्या जाते आणि ती मारहाण मोठ्या प्रमाणात होते. मग तो विद्यार्थी अजून हायपर होतो. मग हायपर होता होता जीवनात एक वेळा असा निर्णय घेतो की तो एक तर त्याच्या आई वडिलांना काही इजा करून देतो किंवा तो स्वतःला काही इजा करून घेतो. खूप मोठ्या प्रमाणात काय होते, मुलं पबजी गेम झाले, फ्री फायर गेम झाले, हे खूप ॲडिशनल गेम आहे. म्हणजे यातनी 2-3 तास कधी निघून जाईल काहीच पता नाही राहत. कधी आपल्याला घरचा इमर्जन्सी कॉल असतो आपण ते कट करतो व त्याच्यामुळे कोणाचा जीवही जातो, किंवा कधी कोणी गाडीवरही तेच यूज करतात किंवा रोडाच्या साईडला बसून यूज करतात. खूप सारे ऍक्सिडेंट त्याच्यामुळेच होत आहे. आणि हे गेम सतत खेळण्याने मुलं खूप हायपर होत आहे, त्यांना रिलेशनशिप जपता येत नाही आहे. आई वडिलांशी, समाजातील व्यक्तींशी कसा संवाद करायचा, भांडणाचे प्रमाण खूप वाढले आहे, हिंसाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हिंसामध्येही खूप जास्त, म्हणजे थोडा अक्षरशः हातातून मोबाईल तरी घेतला आहे तर खून झालेले असे केसेस आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळाले. तर प्रेमानी जेवढा मुलाला जास्तीत जास्त वेळ देता येईल, जर तो अभ्यासामध्ये वीक असेल तर त्याच्यावर खूप जास्त लक्ष द्यावं लागते. प्रेमाने जेवढं जास्त प्रेम देसाल, मारल्याने विद्यार्थी सुधरत नाही. धाक असला पाहिजे किंवा आपुलकी असली पाहिजे आपल्या मुलाप्रती, पण त्याला मारहाण करणं ही उपाय नाही आहे. मारहाणीने सुधरत नाही. तुम्ही त्याला जेवढं जास्त वेळ देसान, जेवढं जास्त समजून घेसान, किंवा डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे. जर हायपर होण्याची त्याला काही आजार असेल तर डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, सायकोलॉजीचे डॉक्टर असतात. आणि होता होत त्याच्यासोबत जास्त वेळ घातला पाहिजे, त्याचा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. तू कर, मी पण करू, जेवढा जास्त तुम्ही जेवढं जास्त मुलाला समजून घेसान तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि मुलाला कधी जज नाही करायला पाहिजे. आजच्या काळात कसं होत आहे, आई वडील हे मुलाला खूप हाय लेवलची जॉब करण्यासाठी फोर्स करत आहे. तुला कमी टक्के पडले, मग शेजारच्या मुलाला खूप जास्त पडले, याच्यामुळे विद्यार्थ्यावर खूप मानसिक त्रास येत आहे. विद्यार्थी कधीही अगर समाजामध्ये काही वाईट कृत्य झालं तर त्याची एकच आशा असते की माझे आई वडील समजून घेईल. पण आई वडील जर त्याला जज करत असेल तर मग तो कोणाजवळ जाईल, मग आत्महत्या हाच शेवटचा उपाय आहे असा समजतो. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांना जज न करणे याच्यावर खूप लक्ष द्यायला पाहिजे.
3: स्नेहस्पर्श प्रकल्पाचे नेमके ध्येय आणि उद्दिष्टे काय आहे?
4: अच्छा, उद्दिष्ट म्हटले तर संरक्षण अतिकाळजी आणि संरक्षण असलेल्या मुलांना आम्ही प्रकल्पात आणतो आणि त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजा ज्या असतात ते सर्वप्रथम पूर्ण केल्या जातात. त्यांच्या आरोग्याच्या असं, त्यांच्या शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या सर्व तिथे दिल्या जातात. जसं विद्यार्थ्याची ॲडमिशन झाली त्याला स्नेहालयामार्फत एज्युकेशनच्या आरोग्याच्या सर्व साहित्य दिल्या जातात. त्याच्यानंतर जर आई वडील हे अपंग दिव्यांग असेल त्यांचे मुलं आपण तिथे ॲडमिशन केले जातात, त्यांना त्या ट्रॉमाटाईज त्या स्थितीमधून त्यांना बाहेर काढल्या जातात, त्यांना सामान्य स्थितीमध्ये आणल्या जातात व पुढे जाऊन 18 नंतर त्यांना समाजप्रवाहात पुन्हा आणले जातात.
3: तर सर आपल्याला का असं वाटतंय की नाही का आपले स्नेहस्पर्श प्रकल्प सारखे अनेक प्रकल्प राहिले पाहिजे असं का?
4: आता असं झालं आहे की भारतामध्ये किंवा आपण समजू महाराष्ट्राची स्थिती लालबत्ती भाग झालेला आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि माणसाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे समस्या म्हणून बघण्याचा नाहीच आहे. ही स्त्री स्वतःहून करत असेल, येतनी खूप पैसा आहे, ही स्त्री अशीच असेल, म्हणजे 100 प्रश्न तयार करतात. समाजाचा दृष्टिकोनच तसा असतो की त्यांना समस्या म्हणून देखल्या जात नाही. पण ज्यावेळेस मी स्नेहालयामध्ये आलो, गिरीसरांवर किंवा स्नेहालयांचे पुस्तकं वाचलो, डीप अभ्यास केला, त्यावेळेस समजलं की ही खूप मोठी समस्या आहे आणि ही भारतामध्ये किंवा समजा आपण पुऱ्या जगामध्ये ही समस्या आहे. भारतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर जिथे गरिबी असते तिथे तिथे हे मोठ्या प्रमाणात समस्या जाणवते. मग तिथे त्यांचं कधी कधी तर पूर्ण वंशावळच या व्यवसायामध्ये अटकले असतात. आजी, आई, बहीण अशा प्रकारचे सर्वे व आपल्याला वाटतात की भाऊ यामध्ये काहीच रोल नसतो करत. पण ज्यावेळेस कस्टमर येतात त्यावेळेस भाऊ ड्रग्स, गांजा, व्यसन किंवा सिगरेट, दारू हे असे साहित्य पुरवतात. त्यामुळे काय करतात, व्यवसायात अडकलेल्या महिला मुलांना शिकवत नाही कारण तो एक पैसे कमवण्याचा साधन आहे, त्यांना साहित्य पुरवणारं. एकीकडे त्यांनी कस्टमर करतात सपोज, मग त्यांना ते सपोज स्टाफ सारखे झालेले आहे की मला सपोर्ट करतो बा, मग त्यांची थोडी समस्या कमी होते. माझा एकच दृष्टिकोन आहे की अशा समस्या जास्त म्हणजे अशा संस्था स्नेहालयासारख्या जास्तीत जास्त तयार झालेल्या पाहिजे आणि ही जी व्यवसाय समस्या आहे ही संपूर्णतः मिटली पाहिजे व महिलांनी जास्त प्रमाणात चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे व कोणत्या प्रकारचा उद्योग व्यवसाय केला पाहिजे स्वतः तर शिकल्या पाहिजे, प्लस त्यांच्यासोबतचे नातेवाईक आहे, त्यांचे मुलं बाळ आहे, मुलगी आहे, यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे.
3: नक्की सर. तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची आवड होती का अगोदर की तुम्ही MHW घेण्याच्या अगोदर?
4: बारावी सायन्सला होतो मी, त्यानंतर मला काही संकल्पना नव्हती समाजसेवा काय, MSW काय, BSW काय. तर माझ्या घरा शेजारला एक ताई होती, ताईने BSW केलं होतं, बॅचलर इन सोशल वर्क, ही एक समाज कार्याची डिग्री आहे. तर मग ताई म्हणे आता 12वी झाली आता काय करतो म्हणे, म्हटलं माहित नाही ताई. तर ती म्हणे BSW म्हणून कोर्स आहे म्हणे, 3 वर्षाचा आहे म्हणे आणि काहीच नाही आहे म्हणे. ताईने खूप एक्सप्लेन करून नाही सांगितलं, बस समाजसेवा आहे म्हणे. मग ठीक आहे ते म्हटलं, मी गेलो ऍडमिशन वगैरे केली. मग ज्यावेळेस ऍडमिशन झाली मग समाजसेवा कशी प्रकारची आहे बा त्याचा इतिहास सांगला गेला. मग भारतातली समाजसेवा सांगितली आहे, त्यातनी डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर यांचंही आम्हाला उदाहरण दिलं होतं, डॉक्टर अभय बंग गडचिरोलीचे त्यांचंही उदाहरण दिलं होतं ज्यांनी सर्च फाउंडेशन चालवतात. मग हळूहळू समजा लागलं, पहिले तर समस्या काय आहे नेमकं हे माहीत नव्हतं, ही संकल्पना काय आहे बा, मग समस्या काय आहे, मग समस्याचे प्रकार, मग त्याला कसं हाताळल्या जाते, मग त्यांच्यासाठी कोणते कोणते महापुरुष सध्या काम करत आहे, मग आपण त्यांना कसे जोडू शकतो, मग आपण कसे काम करू शकतो, मग त्या काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या. मग वाचनालय होतं कॉलेजमध्ये, मग तिथे वेगवेगळे सोशल वर्कर होते, त्यांचे पुस्तकं होते. स्नेहालयाची पुस्तकं आमच्या यवतमाळच्या कॉलेजमध्ये आहेत.
3: अच्छा.
4: मग तिथे वाचलं, मग त्यावेळेस संकल्पना समजत गेली, मग तिथून हळूहळू आवड निर्माण होत गेली. त्यानंतर MSW केलं, मग MSW केल्यानंतर मग समाजसेवेची व्यापकता वाढली, मग अजून भूक वाढली की अजून काही करता येईल का, मग तसं करता करता समाजसेवामध्ये आवड निर्माण झाली.
3: सध्या आता आपल्या इथे किती मुलं आहेत स्नेहस्पर्श प्रकल्प?
4: स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये 62 मुलं आहेत व आता ऍडमिशन चालूच आहेत.
3: तर समाजसेवाची जर तुम्हाला आवड आहेच, परंतु आणखीन असं कोणता छंद आहे तो आजपर्यंत तुम्ही जोपासलेला आहे?
4: मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे. मला महापुरुषांचे पुस्तक खूप वाचायला आवडतात, जसं महात्मा ज्योतिबा फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, स्वामी विवेकानंद झाले, किंवा आता जे सोशल वर्कमध्ये ऍक्टिव्ह आहे किंवा पहिले त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात समाजाला काहीतरी देणगी दिली किंवा त्याच्यामुळे समाज बदललं, असे पुस्तकं मला खूप जास्त वाचायला आवडतात.
3: अच्छा. तर मग सर तुम्ही आपल्या सर्व कामामध्ये वेळ कसा काढता?
4: वेळ तर मिळत नाही, वेळ काढावा लागतो. जसं माझ्या बॅगमध्ये कधी सतत एक पुस्तक असतात, मला जेव्हा खाली वेळ भेटला किंवा आमचे काही ऑफिशियल काम असतात, आम्हाला ICP असतात, CRM असतात, ते आम्ही मोबाईलच्या माध्यमातून भरू शकतो कारण आम्हाला पासवर्ड ID भेटलेली असते आणि ते आम्ही मोबाईलमधूनही भरू शकतो. तर सतत कामामध्येही वेळात वेळ काढून मुलांसोबत जर काम करतो म्हटलं तर स्वतःचा कमी विचार करावा लागते आणि मुलांचा जास्त विचार करावा लागते. जर आपण समाजसेवेच्या दृष्टीनं काम करतो म्हटलं तर त्यातनी आपलं मी थकलो आता माझ्याकडून होत नाही या संकल्पनासाठी जागाच नाही आहे, कारण मुलांसाठी सतत व सातत्याने दर्जेदार काम करावं लागते. त्यावेळेसच एक समाजसेवा होऊ शकते.
3: खूप छान सर. तर सर आता सध्या तर सर्वजण सोशल मीडियाकडे किंवा आपल्या अनेक क्षेत्रामध्ये वळत आहेत, तर समाजसेवेकडे वळणारे विद्यार्थी म्हणा किंवा महिला पुरुष हे कमी आहे, तर त्यांनी समाजसेवेकडे वळण्याकरिता त्यांनी काय केलं पाहिजे?
4: सर्वप्रथम समस्या शोधासाठी आपल्याला कोण्या गावात किंवा स्नेहालयामध्ये याची गरज नाही. आपला जो आजूबाजूचा परिसर असतो तिथेच लागीन तेवढ्या समस्या असतात. कोणते भीक मागणारे असतील किंवा आर्थिकदृष्ट्या ढासाळलेले असतील, कोणती महिला असेल ज्याचे मुलं, जर तुम्ही एखादी महिला असेल आणि त्यांचे मुलं शिकत नसेल, त्यांना तुम्ही जिल्हा परिषदमध्ये टाकू शकता, कारण तिथे जिल्हा परिषदमध्ये फ्री एज्युकेशन असते. ती एक मदत झाली आहे, ती छोट्या स्केलवर झाली आहे. पण अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मोठ्या गोष्टीकडे वळतो. महिलांची समस्या सोडवणे, त्यांचे काही डॉक्युमेंटेशन नसेल आपण ते डॉक्युमेंटेशन त्यांना काढून देऊ शकतो. महिला वर्गावर काही अत्याचार झाले असेल, त्यांना कळत नसेल की कुठं तक्रार करायची, तुम्ही त्यांना स्वतः पोलीस स्टेशनला नेऊन किंवा बालकल्याण समितीमार्फत त्यांच्यावर काही पोक्सो असेल किंवा 18 खाली जी काही मुली असेल, गावामध्ये काय होतात 18 खाली मुलींवर जर अत्याचार झाला तर त्यांना समजत नाही कुठे जायचं, त्यांना बालकल्याण समिती आहे बा त्याच्याबद्दल थोडी माहिती देणे. समस्या सोडवायची असेल तर स्वतः पहिले सुशिक्षित होणे हे खूप आवश्यक आहे, कारण जर आपण स्वतः सुशिक्षित असलो शिक्षित असलो तर आपल्याला माहीत आहे तक्रार कुठे करायची, समस्या कशी हाताळायची, तेवढं नॉलेज आपल्याला असतं ना आपण चांगल्या प्रकारे समस्या सोडवू शकतो. आणि महापुरुषांना वाचणं खूप गरजेचं आहे, कारण आपला प्रेरणा कुठून, ज्यावेळेस आपण कोणाबद्दल वाचतो किंवा कोणाबद्दल ऐकतो त्यावेळेस आपल्यामध्ये स्वतःहून आवड निर्माण होते. महापुरुषांना वाचणं खूप आवश्यक आहे. तसं आपण सर्वांचं सौभाग्य आहे का आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला व इथे मोठे मोठे महापुरुष होऊन गेले, यांना जरी वाचलं तर आपल्यात एक समाजसेवेची भावना निर्माण होईल.
3: नक्कीच सर. तर जसं की तुम्ही म्हटलंय की आपण स्वतःहून समाजसेवा केली पाहिजे आणि इतरांनाही मदत केली पाहिजे, तर सर आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली, आपण प्रेरणा स्थानी कोणाला ठेवताय?
4: माझा तर या गोष्टीमध्ये किचकट विषय आहे थोडा, कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, महात्मा ज्योतिबा फुले झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले. ज्यावेळेस यांचा इतिहास वाचला त्यावेळेस असं कळलं की हे एक पर्टिक्युलर व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी नव्हते लढले, हे पूर्ण भारतासाठी किंवा दीनदुबळ्या किंवा दुर्बल घटकांसाठी यांनी काम केलेलं आहे. आणि छोटं मोठं काम नाही केलं आहे, खूप व्यापक काम केलं आहे. आणि यांच्या कामामध्ये एक असं पॅटर्न होतं की यांनी पहिले एक समस्या हाताळली, त्यानंतर दुसरी. जसं महात्मा ज्योतिबा फुले, यांनी पहिले स्त्री शिक्षणावर खूप जास्त जोर दिला, स्त्री शिक्षणानंतर मग यांनी कोणाला राहण्याची व्यवस्था कुठे आहे, मग महिलांसाठी राहण्याची व्यवस्था केली कुठे, विश्रामगृह आश्रमगृह असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी संस्था स्थापन केल्या, शाळा, मग फक्त मुलींसाठी शाळा नाही, मग पुलं त्यांनी मुलं बी ज्यांनी ज्यांची आर्थिक स्थिती ढासाळलेली आहे बा, मग तेच एक मग समाजातील वंचित ज्यांना आपण समजा SC समजतो, दलित समजतो, दलित शब्द हा जुना काळचा शब्द आहे, दलित समाजावर अत्याचार झाले मग त्यांच्यासाठी काय करता येईल, सती प्रथा झाली आहे, बालविवाह झालेला आहे आणि देवदासी प्रथा, हे खूप भयंकर आत्ताच्या दृष्टीने किंवा पहिलेच्या दृष्टीने जर विचार केला हे खूप भयंकर प्रथा होत्या. जसं सती प्रथामध्ये काय व्हायचं, जर पती वारला, पतीचा मृत्यू झाला, जिथे जाळले जायचं त्याच अग्नीमध्ये स्त्रीला टाकून द्यायचं, जिवंत जाळले जायचं. त्यानंतर देवदासी म्हणजे एक पूजा ठेवायची आणि ही मुलगी देवाला अर्पण करायची आहे, ही मुलगी देवाला समर्पित करायची आहे, मरेपर्यंत ही देवाला सेवा देईल. त्या मुलीचं वय 11 वर्ष 10 वर्ष असं असायचं, म्हणजे तिचं पूर्ण जीवन, तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, कोण्या बाहेरच्या व्यक्तीला बोलायचा अधिकार नव्हता, अशा खूप साऱ्या समस्या होत्या. मग अशाच गोष्टीतून थोडी आवड निर्माण होत गेली की यांनी स्वतःचा विचार कधीच नाही केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, यांनी दलितांसाठी प्लस महिलांसाठी एवढं मोठं व व्यापक काम केलं की म्हणजे जर वाचतो म्हटलं तर अजून खूप सारं वाचन बाकी आहे माझं, कारण यांचं एवढं मोठ्या प्रमाणात वाचन आहे. आणि जेवढे महापुरुष आहे फक्त एका पर्टिक्युलर जातीपुरता धर्मपुरता नव्हते, म्हणून त्यांचे कार्य आज खूप मोठे आहे ना, ते मला प्रेरणास्थळ आहेत.
3: नक्की सर. तर सर जाता जाता आपल्या पूर्ण अहिल्यानगर वासियांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता?
4: सर्वप्रथम तर स्नेहालयमध्ये या आणि भेट द्या, व आपल्या समाजात तुम्ही जर एक भेट दिली आहे तर तुम्हाला स्नेहालयामार्फतच जवळपास वेगवेगळ्या समस्या कशा हाताळता येईल, स्नेहालय कोणत्या समस्यावर काम करतात, कसं काम करता येईल, आणि तुम्ही जुळल्याही जाणार. जर तुम्ही एकवेळा स्नेहालयाशी जुळले गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल व तुमच्या ती समाजसेवेची एक भावना निर्माण होईल व समाजासाठी आपण काहीतरी देणगी दिली याची प्रेरणा येईल. की मीही समाजामध्ये आलो व माझं जीवन हे व्यर्थ नाही गेलं, मीही कोणाला तरी मदत केली. तसंच स्नेहालयाची संकल्पना जास्तीत जास्त लोकांना सांगणे व स्नेहालयाला जुळणे.
3: नक्कीच सर, धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: मंडळी, आपण ऐकत होतात स्नेहस्पर्श प्रकल्प बाल कल्याण अधिकारी धीरज अरुण मनवर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता आर जे वैशाली यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: केतन, ह्या भागामध्ये आपण राग चंद्रकंस आणि राग भटियार असे दोन अगदीच वेगळ्या धाटणीचे राग घेतलेत. म्हणजे मला असं वाटतं की बागेश्री नंतर जी रात्र चढत जाते ना, त्याचा निदर्शक हा थोडासा चंद्रकंस आहे. आणि त्याच्यामध्ये दादांनी इतकी सुंदर बंदिश बांधली आहे. मुख्यतः मला त्याच्यातला जो तो शुद्ध निषाद आहे ना चंद्रकंस मधला, तो खूप मनाला भावतो. थोडासा कुठेतरी गूढ गहिरा असा वाटतो. दादा म्हणतात, रसिया मदमाती राहत आई. हा म्हणजे पहिली ओळ बघ, रसिया मदमाती राहत आई मंद मंद बहत पवन सुख कर मनवा अति हुलसाय.
3: क्या बात है, क्या बात.
2: तर ही एकदम चपखल बंदिश मला त्या मूडशी वाटते, त्या वेळेशी वाटते. आणि ह्याच्यात संत एकनाथांचा अभंग आपण घेतलाय, तू जरा त्याच्याविषयी बोल ना थोडं.
3: नक्कीच. एक बागेश्री या रागानं आपल्याला संपूर्ण शारीर करून टाकलं होतं असं आपण म्हणालो. आणि जसं तू आत्ता म्हणालीस, चंद्रकंस हा राग हा आपली ती सीमारेषा धूसर करून टाकतो शरीर आणि मनाची. आपल्याला खरं तर आयुष्यात बघितलं ना तर अनेकदा शरीर आणि मनाचं द्वंद्व असत.
2: बरोबर.
3: ज्याला हे द्वंद्व शमवता आलं त्याचं आयुष्य सुलभ होतं. पण एकदा नेहमी पहा, जे श्रेयस असतं ते प्रेयस नसतं आणि जे प्रेयस असतं ते श्रेयस नसतं. पण हे द्वंद्व ज्यांनी मिटवलं ते संतपदी पोहोचलेत. आणि एकनाथांनी ही रचना अतिशय सुंदर केली. खरं तर बागेश्री जेव्हा आपण ऐकत होतो आणि तू गात होतीस तेव्हा प्रियतमाची वाट पाहणं होतं. तो येत नाहीये त्यामुळे आलेली एक हुरहुर होती, एक उदासी मनाला होती. खरं तर वाट पाहणं तेच आहे, पण आता प्रियतमाची वाट पाहणं नाहीये.
2: बरोबर.
3: आता वाट पाहण्यासाठी कंकणांची देखील गरज नाहीये, आभूषणांची गरज नाहीये, एक वीट पुरेशी
2: आहे.
3: आणि ती वाट पाहणारी व्यक्ती जी आहे ती साक्षात चंद्रकंस ब्रह्मांड नायक होऊन उभा आहे त्या विटेवरती.
2: क्या बात आहे,
3: इतकी सुंदर वाट पाहणं मला नाही वाटत कुठल्याही कथेमध्ये कुठल्याही कवितेमध्ये आलेलं असेल. आणि हे जेव्हा एकनाथांकडून येतं ते इतकं गहिरं होतं, इतकं आर्त होऊन जातं की ते ऐकताना अक्षरशः मनावरती शहारा उमटतो. इतकी सुंदर रचना आहे. संत एकनाथ म्हणतात, चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी. त्यांनी वर्णन करताना पौर्णिमेच्या चंद्राची उपमा घेतली आणि पुढच्या ओळीत लगेचच ते बाळ सूर्याची उपमा.
2: म्हणजे तो चंद्र जणू बाळ सूर्याप्रमाणेच दिसतोय.
3: आणि त्याचं तेज, त्याचं लखलखत तेज त्याच्या अंगामध्ये त्याच्या शरीरामध्ये आपल्याला दिसत आहे असं एकनाथ म्हणतायत. आणि तो मोक्षदानी आहे. विचार करा, कल्पना करा, हा मोक्षदानी आहे पण तरी देखील हा वाट पाहत उभा
2: आहे.
3: म्हणून मी म्हणालो की वाट पाहण्याची इतकी सुंदर कल्पना इतर कुठल्याही कवितेत नसते. त्यासाठी एकनाथांना खरोखर नमस्कार आहे.

0: आता आपण चंद्रकंस नंतर घेतोय राग भटियार. हा एक पहाटेचा राग आणि ज्याच्यामध्ये पुन्हा पहाटेचं एक वेगळं वर्णन आलेलं आहे भैरवपेक्षा. दादांनी इतकी छान बंदिश लिहिली आहे, उजले सब नभ मंडल जाग उठे उदयाचल, रवीके करक विमल धवल. बघा, म्हणजे चंद्राचे पण कर विमल धवल असतात आणि इथे रवीके कर, म्हणजे जे तू म्हणालास ना मगाशी चंद्राला बाळ सूर्य, तसंच आहे हे की त्या सूर्याकडे आपण बघू शकतो. रवीके कर विमल धवल कोमल विकसात कमल.
1: क्या बात,
0: इतके सुंदर शब्द दादांनी लिहिलेत आणि त्या भटियार ह्या रागाला एकदम चक्खल बसतील, भावतील असे आहेत. आणि तसं शांताबाईंनी पण छान गीत त्याच्यावर लिहिलं आहे, त्याच्याबद्दल तू जरा सांग.
1: नक्कीच. आता भटियार ऐकताना आपण एक वर्तुळ पूर्ण करतो आहोत. सुरुवात आपण भैरवनं केली होती,
0: बरोबर.
1: भैरव हा आपण म्हणालो होतो की एक या सिरीजची जेव्हा सुरुवात केली आपण ती भैरवनं केली होती आणि भैरव आपण म्हणालो होतो की हा एक धीर गंभीर असा राग आहे. परमेश्वर अवकाशामध्ये आहे आणि ओंकाराच्या रूपानं तो आपल्याला भेटतोय, आपण त्याचं स्मरण करतो आहोत. त्यानंतर आपण हळूहळू दिवसाकडे गेलो, दिवसातली आपली कर्तव्य पूर्ण केली, शरीर अनुभवलं, मन अनुभवलं, मनानं शरीर अनुभवलं, अनुभवानं शरीरानं मन देखील अनुभवलं. हे करता करता आपण बागेश्रीपर्यंत येऊन थांबलो. बागेश्री हा पूर्ण शारीर राग होता आणि त्यानं आपल्याला चंद्रकंसाकडे नेलं आणि तिथे आपण म्हणालो की आता मला इतर कोणीही नकोय, तर माझा जीवलग हा माझा परमेश्वर आहे, तो माझी वाट बघतो आहे केवळ एका विटेवरती. तिथे येऊन आपण थांबलो. मला असं वाटतं की ह्या संपूर्ण विश्वाचं आपल्यावरती इतकं प्रचंड आपल्यावरती उपकार आहे, कोणीही काहीही न शिकवता हे विश्व आपल्याला संपूर्ण गोष्ट शिकवू शकत.
0: खरंय,
1: पूर्ण दिवसाचा जो वर्तुळ आपण पूर्ण करतो आहोत ते हे निसर्गानं दिलेलं देणं आहे आपल्याला. आणि आपल्यावरती उपकार आहेत की आपल्या आधीच्या पिढ्यांनी याचा अभ्यास केला आणि हे आपल्या पुढे आणून ठेवलं.
0: बरोबर,
1: आपलं कर्तव्य आहे की हे पुढच्या पिढ्यांपर्यंत आपण पोहोचवणं.
0: बरोबर,
1: आणि खरंच आनंद आहे आणि त्यासाठी तुझ्यासारख्या कलाकारांचे खरंच आभार मानावे असे वाटतात की तुम्ही ते गाऊन बंदिशींमधून गीतांमधून
0: खूप कलाकार हे करत असतात,
1: समोरच्या पिढ्यांकडे आणता आहात. भटियार हा राग असा आहे की जो जसा आपल्याला भैरव उठवतो पण भटियार हा आपल्याला शरीरामध्ये चैतन्य देतो. सूर्य उगवतीला आलेला असतो आणि सूर्याच्या किरणाला आपण असं वाटतं की त्याचा हात पकडावा आणि ते किरण आपल्या हातात धरून आपण दिवसाची पूर्ण वाटचाल करू शकू, इतका सूर्य आपल्याला जवळचा वाटू शकतो. सूर्य अजिबात प्रखर नसतो, तो आपला मित्र. मित्र म्हणतात सूर्याला तो, त्यामुळे की त्या मित्राचा आपण लंपन म्हणून हात धरतो आणि त्याच्याबरोबर आपण वाटचाल करायला लागतो. म्हणून शांताबाईंनी त्याचं इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे
0: बंदिशीमध्ये.
1: भोपाळी सारखीच, भोपाळीच मला वाटतं त्यांनी खरं तर लिहिलेली आहे. आमच्या लहानपणी गल्ल्या गल्ल्यांमधून काकड आरती देखील ऐकू यायची किंवा भोपाळी ऐकू यायची कुमारांच्या आवाजातली वगैरे, तर त्याची आठवण मला इथे प्रकर्षानं येते. आणि अक्षरशः असं वाटतं की हो आता दिवस सुरू झालेला आहे आणि हा मी तयार आहे त्याला सामोरा जायला. आणि शांताबाईंनी देखील ते इतकं सुरेख लिहिलंय की जाग जाग मनमोहन त्या आम्ही सगळ्या तयार आहोत, आता तू जागा हो आणि आमच्या बरोबर चल, आमच्या बरोबर आम्हाला गाईड कर, आम्हाला समोर घेऊन जा, सगळ्या कामांसाठी प्रवृत्त कर, हे त्या कृष्णाला कन्हैयाला उठवतायत. हे अतिशय सुंदर वर्णन शांताबाईंनी केलं.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. दुपारचे 3 वाजलेत. सुरू करत आहोत आपला आवडीचा शो थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदिसोबत. उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. इंसान घर बदलता है, लिबास बदलता है, रिश्ते बदलता है, दोस्त बदलता है, फिर भी परेशान क्यों रहता है, क्योंकि वह खुद को नहीं बदलता. फ्रेंड्स, आपण म्हणाल सुरुवातीलाच मिर्झा गालिब यांचा शेर ऐकवलाय, काय भानगडे. आज शेरोशायरीचा मूड आहे, तेव्हा आजच्या शो मध्ये आपण शेरोशायरीचेच गीत ऐकणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला, आवडणार ना? तर सुरुवातीला आपण शेर म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ, तसं आपल्याला माहितच असेल. तर शेर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गझल किंवा शायरीमधील दोन ओळींची कविता, आणि या दोन ओळीच्या कविता म्हणजे शेर. अनेक शेर बनून बनते शायरी आणि गझल. वहां तक साथ चलते है, जहां तक साथ मुमकिन है, जहां हालात बदल गए वहां तुम भी बदल जाना. क्या बात है, क्या बात है, आवडला ना शेर? तर मिर्झा गालिब यांचे शेर अतिशय प्रसिद्ध आहेत. अर्थपूर्ण, शॉर्ट बट स्वीट, छोटे वाक्य पण मोठे अर्थ. तेव्हा मित्रांनो, असे अनेक शेर बनून ती शायरी बनते आणि शेर लिहिणारा बनतो शायर. आता साजन चित्रपट आठवतो, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान. त्या साजन चित्रपटातल्या संजय दत्त जसा मोठा शायर दाखवला आणि त्याच्या शायरीवर नायिका माधुरी दीक्षित फिदा होते. समीर यांनी याच प्रकारातली गीतं त्या चित्रपटासाठी लिहिली. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चित्रपटातलं हे छानसं लोकप्रिय गीत, ज्यामध्ये आहे शायरी.

0: वेलकम बॅक मित्रांनो. जुन्या चित्रपटांमध्ये देखील शेरो शायरीवर भरपूर गीते लिहिली आहेत. आता 1973 साली बनलेला बॉबी हा चित्रपट, मेरा नाम जोकर चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राज कपूर यांनी एक पौगंडावस्थेतली आणि म्हणजे टीन कथा असलेली एक प्रेम कथा लिहिली बॉबी चित्रपटासाठी. आणि नायक म्हणून त्या काळामध्ये कुणाला घ्यायचं यावर बराच विचार केल्याच्या नंतर ऋषी कपूर यांची निवड केली. आणि आता ऋषी कपूरसाठी एकदम फ्रेश आवाज पाहिजे होता. तो आवाज कसा मिळवायचा? तर व्ही शांताराम आपल्याला माहितच आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक. त्यांचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असणारे जोगेंद्र सिंग यांचा मुलगा शैलेंद्र सिंग यांना राज कपूर यांच्याकडे पाठवलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी शैलेंद्र सिंग यांना पहिली संधी दिली आणि गायक शैलेंद्र सिंग यांनी देखील त्या संधीचं सोनं केलं. त्यांनी गायलेलं त्यांच्या जीवनातलं पहिलं गीत म्हणजे बॉबी चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं मैं शायर तो नहीं हे गीत ऐकूया.
1: मैं शायर तो नहीं

वेलकम बैक मित्रांनो. कभी कभी या छोट्याशा पण अर्थपूर्ण शब्दावर अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट बनला होता. साहिर लुधियानवी यांनी खूपच सुंदर गीतं त्या चित्रपटासाठी लिहिली होती. कारण चित्रपटाचा नायक हा एक मोठा कवी असतो, म्हणजे शायर असतो. खूप चांगले चांगले शेर शायरी तो करत असतो, परंतु प्रेमभंग झाल्यामुळं तो कविता करणं अचानक बंद करतो. नंतर पुन्हा एका वळणावर येऊन पुन्हा कविता करण्यास सुरुवात करतो. कभी कभी या चित्रपटातलं सर्वात आवडतं आणि सर्वोत्कृष्ट गीत जे कथानकासोबत मॅच झालंय, आणि इतर गीतं देखील अमिताभ बच्चन यांची शायराची भूमिका देखील अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली. मुकेश यांनी पार्श्वगायन करून या गीताला उच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं. ऐकूया तेच गीत.

वेलकम बॅक मित्रांनो, श्रोते मित्र हो, 1969 साली प्रदर्शित प्यार ही प्यार या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं मोहम्मद रफी यांनी गायलेलं शायराना अंदाजातलं हे गीत धर्मेंद्र आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं. या गीताचं थोडंसं वैशिष्ट्य सांगतो. निर्माता ताराचंद बडजात्या यांनी सुरुवातीले हे गाणं रिजेक्ट केलं. कारण काय तर हे गीत खूपच साधं वाटलं आणि या गीतामध्ये फार काही दम नाही असं त्यांना वाटलं. आणि गायक मोहम्मद रफी हे या गाण्याला आता काय न्याय देऊ शकतील अशी शंका त्यांना वाटली. परंतु संगीतकार शंकर जयकिशन यांनी निर्मात्याला विश्वास दाखवला की हे गीत खूप चांगलं बनणार आहे, सुपरहिट ठरणार आहे. आणि हे गाणं उत्तमरित्या रेकॉर्ड करून घेतलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात आणि नंतर ते अतिशय गाजलं. पुढचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे. हे गीत होतं मैं कहीं कभी न बन जाऊं. पुढे ऐकूया हे गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा वेलकम. मित्रांनो, धडकन नावाचा चित्रपट गाण्यामुळे अतिशय गाजला होता, कारण ती गाणी देखील शायराना अंदाजातली होती. सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित अत्यंत रोमॅन्टिक आणि इमोशनल प्रकारातलं शायराना अंदाजातलं हे गीत जे आहे ते प्रचंड प्रमाणात ऐकलं जातं. 2000 साली प्रदर्शित धडकन चित्रपट शीर्षकावरूनच आपल्या लक्षात येतो कथानक कसं असेल, प्रेमाचा त्रिकोण आणि मग नंतर भारतीय परंपरेत विवाह संस्कारच महत्वाचा मानला जातो आणि इतर संबंध जे आहे ते समाजात मान्य नसतात. आपल्या देशात पती पत्नी यांचं नातं हे एक पवित्र आणि अंतिम मानलं जातं. अगदी लिव्ह इन रिलेशनशिपच्या आजच्या अत्याधुनिक युगात देखील पती पत्नीला सर्वच स्तरावर मान सन्मान असतो. प्रेम हा विषय वेगळा आणि विवाह हा विषय वेगळा. प्रेम हे निस्वार्थ असलं पाहिजे, जसं मीराचं कृष्णावर आणि कृष्णाचं राधेवर. तर प्रेमभंग झाल्याच्या नंतर किंवा त्रिकोण असल्याच्या नंतर काय परिस्थिती होते आपल्या हृदयाची, अशाच आशयाचं हे गीत आपण ऐकूया. तसे या आशयाचे अनेक चित्रपट पण बनलेत आणि गाणी पण बनलेत, परंतु त्याला बॉलिवूडमध्ये असे अनेक गाणे आपल्याला ऐकायला मिळतील. चला ऐकूया हे पण एक गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. मजरू सुलतानपुरी हे नाव तर तुम्हाला माहिती असेलच. एक प्रसिद्ध शायर होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांसाठी शायराना अंदाजातले गीतं लिहिली आणि ते त्या त्या काळात सुपरहिट देखील झाले. असंच एक यादों की बारात या 1973 साली बनलेल्या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल सुरातलं गीत, विजय अरोरा आणि झिनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. आर डी बर्मन यांनी एका वेगळ्या पद्धतीनं या गाण्याची सुरुवात केली होती. गीताच्या सुरुवातीला चमचे आणि काचेच्या ग्लासांचा वापर करून एक वेगळाच ध्वनी तयार केला आणि जो या गाण्याची ओळख ठरला. चला तर मग ऐकूया हे गीत यादों की बारात या चित्रपटातलं.

मित्रांनो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या शो मध्ये ऐकत आहोत शायराना अंदाजातले गीत. रोमॅन्टिक शायरी सोबतच प्रेमभंगाच्या शायरी देखील खूप प्रसिद्ध आहेत बर का. प्रेमभंगावर आधारित एक ना अनेक असे अनेक चित्रपट आहेत आणि त्यातली गाणी देखील आहेत. अशाच दाटणीचा एक चित्रपट म्हणजे बेवफा सनम, 1995 साली प्रदर्शित झालेला. चित्रपटात शोकांतिक आशय असणारे गीत, त्यामुळं हा चित्रपट देखील खूप गाजला होता. या गीताला संगीतबद्ध केलं होतं निखिल विनय यांनी. किशन कुमार म्हणजे निर्माता दिग्दर्शक स्वर्गीय गुलशन कुमार यांचे बंधू आणि यांना प्रकाश झोतात आणण्यासाठी 1993 साली एक म्युझिकल अल्बम बनवला बेवफा सनम आणि नंतर 1995 साली यावरच आधारित चित्रपट देखील बनवला. प्रेमभंगाचं कथानक असलेला हा चित्रपट त्या काळी तरुणाईमध्ये खूप गाजला होता, तो फक्त गाण्यांमुळेच. आणि त्यातल्या या गाण्यानंतर तर तरुणाईला वेड लागला होतं. प्रेमभंग झाल्याच्या नंतर काय होतं, अशाच आशयाचं हे गीत.

वेलकम बैक मित्रांनो. ज्या निसार अख्तर एकेकाळी अत्यंत गाजलेले गझलकार, शायर, गीतकार, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे वडील सीआयडी, पेईंग गेस्ट, ब्लॅक कॅट, नूरी अशा चित्रपटांसाठी ज्यांनी अत्यंत रोमॅन्टिक सदाबहार गीतं लिहिली जे आज सुद्धा आपल्याला ऐकाविशी वाटतात आणि त्या त्या काळात त्या त्या परिस्थितीनुसार कथानकाला अनुरूप अशी गीतं लिहिणारे ज्या निसार अख्तर. मित्रांनो, केसरी 2 अलीकडेच प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्या निसार अख्तर यांचं कथानक यामध्ये दाखवण्यात आलंय. रोहन वर्मा या कलाकारानं ज्या निसार अख्तर यांची भूमिका साकारली. तर ज्या निसार अख्तर यांच्या जीवनातलं शेवटचं गीत त्यांनी लिहिलं 1983 साली प्रदर्शित रजिया सुलतान या चित्रपटासाठी. कर्तव्य आणि प्रेम यांच्यावर आधारित दिल्लीची 13व्या शतकातली पहिली महिला शासनकर्ती रजिया सुलतान हिच्यावर आधारित कथानकासाठी गीतं लिहिण्याची जबाबदारी होती ज्या निसार अख्तर यांची. त्यांनी एक गीत लिहिलं जे आपण आता ऐकणार आहोत. त्यांनी हे गीत लिहिलं आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, त्यामुळं त्यांच्या जीवनातलं हे शेवटचं गीत ठरलं. चित्रपटातली उर्वरित गीतं लिहिली ती निदा फाजली यांनी आणि दोघांच्या लेखनात वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं. खय्याम यांनी मात्र आपल्या संगीतामधून ही गाणी वेगळी वाटू दिली नाही. चला ऐकूया ज्या निसार अख्तर यांनी लिहिलेलं शेवटचं गीत.

0: वेलकम बॅक मित्रांनो. थोड्या गप्पा थोडी गाणी शोची वेळ आता संपत आली आहे. जाता जाता एक दोन शेर पुन्हा एकदा तुमच्यासाठी. रोक लो गर गलत चले कोई, रोक लो गर गलत चले कोई, बख्श दो गर खता करे कोई. क्या बात है. अजून एक शेर. मौत पे भी मुझे यकीन है, तुम पर भी एतबार है. मौत पे भी मुझे यकीन है, तुम पर भी एतबार है. देखना है पहले कौन आता है, हमें दोनों का इंतजार है. हमें दोनों का इंतजार है. तो इंतजार करते रहिए. या शायराना अंदाजातल्या शो मधून आता मी तुमची रजा घेतोय. परंतु जाता जाता आणखी एक शायराना अंदाजातलं गीत ऐकूया, ज्याचे गीतकार आहेत प्रसिद्ध गीतकार हसन कमाल. 1982 साली प्रदर्शित निकाह या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर यांनी आणि संगीतबद्ध केले रवी यांनी. अच्छा तो हम चलते है. बाय बाय. स्टे ट्यून रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: अभी अलविदा मत कहो.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालेला आहे आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, मंडळी, आपण आपल्या शोची सुरुवात करत असतो एका मोटिवेशनल शायरीनं, कारण मोटिवेशन तो बनत आहे। चला तर ऐकूयात आजची शायरी। कोई भी सपना जादू करके हकीकत नहीं बन सकता, कोई भी सपना जादू करके हकीकत नहीं बन सकता, इसमें पसीना, दृढ़ संकल्प और कड़ी मेहनत लगती है। क्या बात है, ये सच्चाई है आज की, कि कोणतंही स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण होत नाही, त्याला पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न, खूप मेहनत, जिद्द असावी लागते, तेव्हा ते नक्कीच होतं। अनेक अडचणी येणार, प्रॉब्लेम्स येणार, पण त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द आहे ना, ती खूप महत्त्वाची। आणि मित्रांनो, आज आपण आपल्या शोमध्ये पहिल्या आवरला ऐकणार आहोत छान छान अशा गजल। ऐकूयात ही पहिली गजल। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

वेलकम बॅक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काही गाणी आपण ऐकतो, काही गाणी आपण गुणगुणतो, पण काही गाणी अशी असतात जी आपण फक्त ऐकत नाहीत तर जगतो देखील. आणि त्यातीलच एक सुंदर गोष्ट म्हणजे गझल. गझल म्हणजे फक्त प्रेमाची गोष्ट नाही, तर गझलमध्ये प्रेम असतंच, विरह आहे, आठवणी आहेत, एकटेपण आहे, आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी नजर आहे. आणि कधी कधी आपल्या मनातलं आपण शब्दात सांगू शकत नाही तेच गझल अगदी सहज सांगून जाते. म्हणूनच कदाचित गझल ऐकताना आपण शांत होतो, कुठेतरी जुन्या आठवणींमध्ये जातो, एखाद्या व्यक्तीची आठवण येते किंवा स्वतःशीच थोडं बोलून घेतो. आजची ही संध्याकाळ थोडी वेगळी आहे. आज सांजरंग या शो मध्ये आपण ऐकणार आहोत फक्त आणि फक्त सुंदर सुंदर गझल या पहिल्या आवर मध्ये. कधी शब्दांमध्ये प्रेम शोधूया, कधी सुरांमध्ये विरह अनुभवूया, तर कधी एखाद्या गझलेसोबत स्वतःलाच थोडं जवळून भेटूया. कारण गझल ऐकण्यासाठी नेहमी कारण लागत नाही, कधी कधी फक्त मन शांत असणं पुरेसं आहे. आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमलदरा असणारच आहे तुमच्या सोबत. चला तर मग आनंद घ्या या छान छान गझलांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायं

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळचे 4:31 झालेत आणि सांज रंग मध्ये मी आरज कोमल आहे तुमच्या सोबत. छान छान गझल आपण एन्जॉय करतो आहोत. खरं म्हणजे आता बरेच जण असं म्हणत असतील की कोमल आत्ताच्या वेळेत तू गझल का लावलास, कारण काही गझल अशा ज्यामध्ये विरह जास्त दिसतोय आपल्याला, पण कधी कधी फक्त मनाला आवडणाऱ्या किंवा कानाला छान वाटण्यासाठी आणि काही आठवणींना ताजा करण्यासाठी, त्या जुन्या आठवणींमध्ये जाण्यासाठी या गझलही ऐकणं खूप महत्वाचं आहे. मला तर जगजीत सिंग यांच्या गझल प्रचंड आवडतात. तुम्हाला कोणाच्या आवडतात नक्की कळवा. आणि मित्रांनो, आज आहे 14 ऑगस्ट आणि आजचा दिवस पारशी समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे बरं का, कारण आज आहे पतेती. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय की पतेती म्हणजे नेमकं काय. पतेती हा पारशी समाजाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीशी जोडलेला महत्वाचा दिवस आहे आणि पारशी समाज झरतुस्त्र धर्माचा अनुयायी आहेत आणि त्यांच्या परंपरेत पतेतीला विशेष स्थान दिलं जातं. पतेती या शब्दाचा अर्थच आहे पश्चाताप किंवा आत्मपरीक्षण, म्हणजेच मागच्या वर्षभरात आपल्याकडून झालेल्या चुका आठवायच्या, त्याबद्दल मनापासून पश्चाताप करायचा आणि नव्या वर्षात अधिक चांगला माणूस होण्याचा संकल्प करायचा. पारशी समाजात हा दिवस प्रार्थना, आत्मचिंतन आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला जातो. घरांची स्वच्छता केली जाते, सुंदर सजावट केली जाते, नवीन आणि पारंपरिक कपडे परिधान करून कुटुंबासोबत प्रार्थनेसाठी अग्यारी किंवा अग्निमंदिरात जाण्याची परंपरा आहे. आणि हो, या सणाच्या निमित्तानं पारशी समाजाच्या खास खाद्य संस्कृतीची ही आठवण होते बरं का. घराघरात स्वादिष्ट पारशी पदार्थ तयार केले जातात आणि कुटुंबियांसोबत आनंदानं भोजन केलं जातं. पतेतीचा आणखी एक सुंदर संदेश आहे बरं का, चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कर्म, असा याचा एक विचार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे हा महत्वाचा सण आहे. गुड थॉट्स, गुड वर्ड अँड गुड डीड्स हा खूप महत्वाचा संदेश यामुळे मिळतोय. आणि नववर्ष म्हणजे फक्त नवीन कॅलेंडर किंवा नवीन सुरुवात नाहीये, तर स्वतःमध्ये काहीतरी चांगला बदल करण्याची संधी आहे. म्हणूनच आज पतेतीच्या निमित्तानं पारशी समाजातील प्रत्येकाला मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंद असो, समाधान असो, आरोग्य असो आणि प्रत्येक नवीन दिवस तुमच्यासाठी चांगल्या विचारांची, चांगल्या शब्दांची आणि चांगल्या कर्मांची नवी सुरुवात घेऊन येऊ. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्या आपल्या पारसी बांधवांना आजच्या दिनाच्या पतेतीच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

संवादात साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि सांज रंग. या शो मध्ये मी आरजे कोमला हे तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आज आहे पद्धती आपल्या पारशी बांधवांचा हा सण आहे. पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाची सुरुवात त्यांची झालेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे त्यांच्याकडे उत्साहाचं वातावरण आहे. आणि एक छान संदेश देखील आजचा आहे जो मी मगाशीच तुम्हाला सांगितलाय. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, तब्बल ना 10 वर्षानंतर इंस्टाग्रामनं आपला वर्ड मार्क मध्ये ना बदल केलाय बरं का. आणि या नव्या बदलाची माहिती इंस्टाग्रामचे प्रमुख ऍडम मोसेरी यांनीच इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत केली आहे. यामध्ये त्यांनी ॲपच्या शीर्षस्थानी असलेल्या वर्ड मार्क जो आहे तो 10 वर्षापासून बदललेला नाही आहे, त्यामुळं त्याला नवा लुक देण्याची वेळ आली आहे असं सांगितलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो इंस्टाग्रामचा वर्ड मार्क आहे तो लवकरच बदलणार आहे. त्यात नवीन काही बदल होणार आहे जे 10 वर्षापासून झालेले नाही आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. कारण इंस्टाग्राम आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. म्हणजे 5 मिनिटं वेळ मिळाला की लगेच इंस्टाग्राम ओपन होतं, मोबाईल हातात आला की इंस्टाग्राम ओपन होतं. कोणाच्या फीडमध्ये काय चालू आहे, कुठे काय चाललं आहे हे इंस्टाग्रामवरून लगेचच कळतं. आणि रील स्क्रोल करणं हे सगळ्यांच्या आवडीचं बनलंय. हे खरं तर चांगलं नाही, एवढं जास्त कमी करा, पण तरीही तुमच्या सगळ्यांचं मत खूप महत्वाचं आहे. तर काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:52 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडई खूप सारी गाणी गझल आपल्या सोबत आहेत. मंडई तुम्हाला माहितीये का, केंद्र सरकारनं ना जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर केली आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं ही 40 प्रश्नांची प्रश्नावली जारी केली आहे. आणि यामध्ये व्यक्तीची वैयक्तिक, शैक्षणिक, रोजगार, स्थलांतर आणि कुटुंबाशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे जात, धर्म, COVID-19 लसीकरण, बँक खाती, आधार आणि मतदार ओळखपत्रासोबत विविध माहितीची किंवा विविध प्रकारची माहिती ही प्रश्नावलीत समाविष्ट करण्यात आली आहे. आणि 2027 पासून हा टप्पा सुरू होणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे आता जी जनगणना होणार आहे किंवा पुढील टप्प्यात जी जनगणना आयोजित केली आहे त्यामध्ये विचारले जाणारे 40 प्रश्न जाहीर झालेले आहेत, ज्यामध्ये जात, धर्मापासून कोविड लसीपर्यंतचा समावेश असणार आहे. तर खूप आपण म्हणूयात की डीप असणार आहेत ही जनगणना. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मंडई जनगणना नक्की की करा आणि योग्य ती माहिती द्या. आणि त्याचबरोबर आपल्या बऱ्याच जणांचं काय होतं ना, मतदार कार्ड नसतं किंवा मतदानामध्ये नाव नसतं, तर हे सगळं लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 5:01 झालाय आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, आपल्याला ना वेगवेगळ्या गोष्टींची क्रेज असते बरं का। म्हणजे कधी कोणाला एखादी वस्तू गोळा करण्याची, जमा करण्याची क्रेज असते, तर कधी कोणाला हाईप बनवण्याची क्रेज असते, तर कधी कोणाला म्हणजे आपण असा विचारही केला नसेल अशी क्रेज असते। अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात, किंवा मग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जमा करायला किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं वेड असतं। आणि तसंच बऱ्याच जणांना काय क्रेज माहिती आहे का, असे वेगवेगळे जे VIP नंबर प्लेट आहेत ना गाड्यांचे असतात, ते घेण्याची क्रेज आहे। पण आता ते बंद होणार आहे आणि या क्रेजला ब्रेक लागणार आहे बरं का। जे सध्या तरी महत्वाचं झालेलं आहे आणि शासकीय वाहनं खरेदी करताना विशिष्ट किंवा VIP क्रमांकाचा आग्रह आता तुम्हा सगळ्यांनाच, ज्यांना क्रेज आहे त्यांना सोडावा लागणार आहे, असं स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून अर्थ विभागानं या संदर्भात 11 ऑगस्ट रोजी कडक परिपत्रक देखील जारी केलं। तर मंडळी, अशा प्रकारे शासकीय अधिकारी आणि विविध मंडळ महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शासकीय वाहनांसाठी पसंतीचं तसंच VIP नंबर घेण्याच्या वाढत्या क्रेजला ब्रेक लावण्यात आलेला आहे। तर बऱ्याच जणांना ही क्रेज असते की VIP नंबर्स घ्यावेत गाड्यांसाठी, किंवा मग ते छान वाटतं, एखाद्याची आवड असते आणि सगळ्याच गाड्यांना सारखे नंबर्स असावेत त्यासाठी देखील VIP नंबर्स घेतात। पण आता ही क्रेज थांबणार आहे, याचं कडक परिपत्रक आता जाहीर झालेलं आहे। त्यामुळे आता ही क्रेज सोडून द्या। आणि खरं म्हणजे काही गरजेच्या नसतात, काही क्रेज अशा असतात ज्या खरंच काही गरजेच्या नसतात पण उगीचच आपण करत असतो, तर त्यातलीच ही क्रेज होती जी आता लवकरच बंद होणार आहे आणि झाल्यातच जमा आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। सांज रंग हा शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। श्रोतेहो, आपण आपल्या आजी आजोबा किंवा कोणी अनुभवी व्यक्ती असतील ना, त्यांच्याकडून ऐकत असतो की आमच्या वेळेचा काळ वेगळा होता, आत्ता वेगळाच आहे। पण काळ बदलतो की माणसं, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे बरं का। आणि हेच आपण आज ऐकणार आहोत, काळ बदलला की माणसं। लेखक अनामिक, वाचनस्वर आहे सुफी सय्यद यांचा।
2: काळ बदलला की माणसं। स्टेशनवर सोडायला जाताना डोळे भरून यायचे, आज स्मशानातही डोळे कोरडेच राहतात। खरच काळ बदलला की माणसं। अहो, एक काळ असा होता की रेल्वे स्टेशनवर निरोप द्यायला गेलो की ट्रेन सुटेपर्यंत हात हलत राहायचे, आपला माणूस दिसेनाच होईपर्यंत नजरा त्याच दिशेला खिळलेल्या असायच्या आणि डोळे नकळत पाणावयाचे, कारण नात्यांमध्ये जिव्हाळा होता। आणि आज गर्दीत एखादा माणूस हरवला तरी मान वळून पाहण्या इतकाही वेळ नसतो। स्मशानात चिता जळत असतानाही अनेकांचे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवरती असतात, अश्रूंपेक्षा औपचारिकता अधिकच दिसते। खरच काळ बदललाय, पण त्याहून अधिक माणसांची जगण्याची पद्धत बदललीय। आज जन्मही महाग झालाय आणि मृत्यूही। अनेकदा सिझेरियन शिवाय जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय शेवटही नाही, आणि मधलं आयुष्य मात्र कर्ज, EMI, दिखावा, स्पर्धा आणि औपचारिक नात्यांमध्ये अक्षरशः निघून जाते। आज खरं हसू आणि खरे अश्रू हे दोन्ही दुर्मिळ वाटू लागलेत, कारण आपण आपल्या माणसांपेक्षा वस्तूंना अधिकच जपतो, नात्यांपेक्षा स्वार्थाला अधिक महत्व देतो। फायदा असेल तर माणूस जवळ ठेवला जातो आणि फायदा संपला की ओळखही पुसून टाकली जाते। होय, ओळखही पुसून टाकली जाते। आजचा माणूस माणुसकीपासून, सत्यापासून आणि साधेपणापासून अनेक कोसों दूर जातोय। असू द्या, तरीही आशा सोडू नका। अजूनही प्रेम, जिव्हाळा, संवेदनशीलता आणि माणुसकी जपणारी माणसं आहेत। आपण त्यांच्यापैकी एक होण्याचा प्रयत्न केला तर समाज बदलायला सुरुवात होईल। म्हणूनच मी म्हणतो, कसा आहेस रे, विचारणारी माणसं हवीत आयुष्यात। बऱ्याचदा सहवासापेक्षा केवळ विचारपूसच जगण्याला जास्त बळ देते। म्हणूनच नाती जपा, माणसं जपा, कारण शेवटी आठवणीत राहतात ती संपत्ती नाही तर माणुसकीनं जगलेले क्षण। काळ बदलला की माणसं। लेखक अनामिक, वाचनस्वर सुफी सय्यद। अरे हो, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा। नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम।
1: श्रोते हो, आताच आपण काळ बदलला की माणसं ऐकलं, तर तुम्हाला काय वाटतंय, खरंच काळ बदललाय की माणसं बदलली आहेत? नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर। वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:27 झालेत आणि साज रंग या शो मध्ये आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल ना, थोडीशी तब्येत खराब आहे बरं का. आणि हे बदलतं वातावरण जे आहे ना, त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. कारण थोडं जरी खाण्यापिण्यात वेगळं आलं किंवा बाहेर तुम्ही पाण्यात पावसात भिजलात, मी काल पावसात थोडंसंच भिजलं तरीही वातावरणामुळे मला लगेचच त्रास व्हायला लागला. त्यामुळे या वातावरणात स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, केंद्र सरकारच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून ना कचरा वेचक महिला वाहक आणि स्वच्छता कामगारांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक अडचणींकडे लक्ष वेधल्यानंतर शेवटी ना समाज कल्याण विभागानं याबाबत ठोस कार्यवाही सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील मागील 3 वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या 3056 विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्ती 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो कष्टकरी पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मंडळी, बरेच पालक जे असतात ते या शिष्यवृत्तीवर डिपेंड असतात, कारण की त्यांच्याकडून मुलांना शिकवणं होत नाही. पण या शिष्यवृत्तीच्या भरोशावर, या शिष्यवृत्ती मिळण्याच्या आशेवर ते त्यांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी पाठवत असतात. आणि ज्यावेळी ही शिष्यवृत्ती येतच नाही त्यावेळी खूप मोठं संकट ओढवल्यासारखं होतं. पण आता हे संकट बऱ्याच जणांचं कमी झालेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा सांस रंग. या शोमध्ये मी आर्ज कमला आहे तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बरं का. आजचा दिवस आपल्याला एका अतिशय महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देतोय. पैसा कमावणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तो योग्य पद्धतीनं वापरणंही महत्वाचं आहे. आपण दिवसभर मेहनत करतो, पैसे कमवतो, पण कधी आपण स्वतःला विचारतो का आपल्या पैशाचं नियोजन आपण खरंच करतोय का. आर्थिक जागरूकता म्हणजे फक्त बँकेत खातं असणं किंवा गुंतवणूक करणं नाही, तर बजेट बनवणं, गरज आणि यातला फरक समजून घेणं, नियमित बचत करणं, विमा आणि गुंतवणुकीची माहिती घेणं आणि ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं म्हणजेच आर्थिक जागरूकता. आजच्या डिजिटल युगात तर याची गरज आणखीन वाढली बरं का. एक चुकीची लिंक, एक OTP किंवा एका क्षणाचा निष्काळजीपणा आणि आपल्या आयुष्यभराच्या कमाईला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच एक छोटासा नियम लक्षात ठेवा, कमवा, खर्च करा, पण त्याआधी बचत आणि नियोजन करायला शिका. आणि आर्थिक निर्णय घेताना दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेण्यापेक्षा माहिती समजून घ्या, योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या. कारण शेवटी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त भरपूर पैसा असणं नाही, तर आपल्या पैशांवर आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आज आहे राष्ट्रीय आर्थिक जागरूकता दिन आणि याच निमित्तानं आजपासून एक संकल्प करूया. पैसा किती कमवतो यापेक्षा तो किती शहाणपणानं वापरतो हे महत्वाचं, हे लक्षात ठेवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Thank you.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं संध्याकाळचे 5:53 झालेत आणि मंडळी आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाण्याची इच्छा तर होत नाही, पण काय करणार, वेळ अभावी आपल्याला थांबावं लागतं. पण आपण ना पुन्हा भेटणार असतो, उद्या संध्याकाळी 4 पुन्हा भेटणार आहोत. आणि उद्या तर विषय खूप महत्वाचा आहे, कारण उद्या आहे आपला सगळ्यांचा भारताचा स्वातंत्र्य दिन, जो खूप महत्वाचा आहे. अनेक दिवसापासून आपले स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक जे आहेत ते या स्वातंत्र्यासाठी लढले होते आणि शेवटी त्यांनी विजय प्राप्त केला आणि आज आपण स्वातंत्र्यामध्ये जगतो आहोत. हा महत्वाचा दिवस आहे आणि त्यांनी देखील आपल्याला शिकवलंय, म्हणजे ते इतक्या दिवसात पारतंत्र्यात राहूनही काही बदल घडवायचा होता, स्वातंत्र्य मिळवायचं होतं या इच्छेने पुढे गेले आणि शेवटी त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे किती काही गोष्टी यातून शिकायला मिळतात ना. म्हणजे तेव्हा तर सगळं राज्य इंग्रजांचं होतं, ब्रिटिशांचं होतं, पण आपण हार मानलेली नाहीये. आता आपण स्वतःलाच हार मानतोय, स्वतःचाच आत्मविश्वास गमावून बसतोय. पण असं करायची गरज नाहीये, कारण आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आणि आजूबाजूच्या परिस्थितीने आपल्याला शिकवलेलं आहे की जीत एक दिन होनी ही है तो लढना शुरू कर दो, हे आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे आणि हे आपण शिकलेलो आहोत. पण कुठेतरी विसरतोय आणि ते विसरणं कुठेतरी कठीण होतंय बरं का आपल्यासाठी, त्यामुळे ते विसरून चालणार नाहीये. आपण आत्मविश्वासानं पुढे जायला पाहिजे आणि आताही आपण इथेच थांबूयात आणि विचार करूयात आणि नक्की पॉझिटिव्ह विचार करूयात. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. उद्या सायंकाळी 4 पुन्हा भेटूयात सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तोपर्यंत टाटा बाय बाय.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे. अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे. जशी ओली हुर उर थरार ते रान बर. जशी ओली हुर उर थरार ते रान बर. तसे नाव तरारावे माझे तुझ्या मन बर. सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर.
1: कोमल है कमजोर नहीं तू. शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आणि नगर डायरी या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगरचे हेमंत बिराडे आणि सौसीमा बिराडे आपल्यासोबत आहेत, आणि या दोघांचं सुद्धा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून तुमच्या दोघांचंही स्वागत।
3: नमस्कार।
2: सगळ्यात आधी मी हेमंत सर तुमच्याकडे येते, तुम्ही नगरचेच आहात का?
3: नाही, ॲक्च्युली मी खान्देश जळगाव चोपड्यातला आहे, परंतु कामानिमित्त गेल्या 35 वर्षापासून नगरमध्ये आहे।
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधलं बालपण आपण कधीच विसरत नाही। तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही खान्देशामधले आहात, तर खान्देशामधलं तुमचं बालपण, तुमचा शालेय प्रवास कसा होता?
3: ॲक्च्युली खान्देशमधला माझा ते दिवस आठवले ना, मला अजूनसुद्धा खूप म्हणजे असं वाटतं की पुन्हा ते दिवस यायला पाहिजे। आणि खान्देशातलं तर तुम्हाला माहिती आहे की खान्देशातलं जेवण जे आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, किंवा महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगातच प्रसिद्ध आहे। तर ती पुरणपोळी किंवा ती खापरवरची जी पुरणपोळी असते ती मला जेव्हा जेव्हा मी घरी जातो आईला अजूनसुद्धा आवर्जून सांगतो की मला आज पुरणपोळी हवी।
2: आणि तुमचं शालेय शिक्षण खान्देशात कुठे झालं?
3: ॲक्च्युली चहारडी म्हणून गाव आहे चोपड्या तालुक्यात, तिथं माझं शिक्षण झालं। बालपणी मी तिथंच होतो, कारण वडील गावाचे तलाठी होते, त्यामुळं जिथं त्यांचं बदली व्हायची तिथं आमचं शिक्षण व्हायचं, अशा पद्धतीने मी चहारडीला माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं। त्याच्यानंतर मी ITI केलं जळगावला, आणि ITIच्या कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू मी LNT अहमदनगर इथं आलेलो आहे, तेव्हापासून मी नगर सिटीतच आहे।
2: नक्कीच। कुठल्या वर्षी तुम्ही नगरमध्ये आलात?
3: मी साधारण 1990 नगरमध्ये आहे।
2: आता तुम्हाला खऱ्या अर्थानं नगरकर म्हणायला काही
3: हरकत नाही,
2: अनेक वर्षांपासून तुम्ही।
3: म्हणजे माझी आता भाषाही बदलली, मी आता जवळजवळ पूर्ण नगरी झालेलो आहे।
2: नक्कीच नक्कीच। नगर तुम्हाला कसं वाटलं?
3: नगर खूपच छान, म्हणजे नगरचं काय म्हणतात ना, इथलं जे वातावरण आहे शांतता आहे ती आपल्याला दुसरीकडे कुठंच मिळणार नाही। म्हणजे जी कर्मभूमीसाठी मला जी जागा मिळाली ना, त्याच्यासाठी मी खरंच धन्यवाद करेल।
2: नक्कीच, ही तुमची कर्मभूमी आहे। आणि ज्या सालामध्ये किंवा ज्या वर्षी तुम्ही नगरमध्ये आलात, त्या वर्षी किंवा त्या सालामध्ये नगरच्या इंडस्ट्रीबद्दलचं, नगरचं वातावरण कसं होतं?
3: त्यावेळेस जेव्हा मी आलो पहिल्यांदा, तर एक तर सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की मी सुरुवातीला महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकला जॉईन झालो होतो, आणि मला कळलं की तिथं मला जे ट्रेनिंग मिळणार होतं ते मी जे काही हे केलेलं होतं त्याच्यात मला ते ट्रेनिंग नव्हतं, परंतु नगरला मात्र ज्या कंपनीत मला ट्रेनिंग मिळणार होतं ते पूर्ण त्या क्षेत्रातलं होतं ज्याच्यात मी ट्रेनिंग घेतलेलं आहे। आणि मग मी असं ठरवलं की नगरलाच करायला पाहिजे, मग त्या पद्धतीने मी नगरला आलो। परंतु नगरला आल्यानंतर दळणवळणाचा एवढा मोठा गंभीर प्रश्न होता की नगरमधून MIDC जायला फक्त सिटी बसचा सहारा होता। आणि त्यावर्षी ज्या वर्षी मी जॉईन झालो त्यावर्षी योगायोगाने एवढा पाऊस झालेला होता की सिना नदीच्या त्या पुलापर्यंत पाणी होतं 1990, मला अजूनही आठवतं। सप्टेंबरमध्ये मी साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आलो होतो, महापूर म्हणला तरी चालेल, मी तसा पूर आत्तापर्यंत पाहिला नाही नगरला।
2: नक्कीच। आणि त्या काळामध्ये दिल्ली गेटच्या पुढे नगर शहर फार विस्तारलेलं नव्हतं, नगर शहर कसं होतं किंवा रोजचा तुमचा प्रवास कसा असायचा?
3: ॲक्च्युली मी जेव्हा आलो तेव्हा जवळच कुठंतरी आपल्याला राहायला मिळायला पाहिजे म्हणून मी सावेडी नाका हा परिसर निवडला राहण्यासाठी। तिथून दळणवळणच्या बऱ्यापैकी साधन होती की सिटी बसने आपल्याला कंपनीपर्यंत जाता येत होतं। आणि त्यावेळेस खूप असं तुरडक, अगदी म्हणजे अक्षरशः सावेडी नाक्याला सुद्धा लोक असे गोळा झाल्यानंतरच पुढं जात होते, म्हणजे एक अशी तुकडी जमा झाली, समजा एक 10-15 लोक जमा झाल्यानंतर पुढे जात होते, अशी परिस्थिती त्यावेळेस होती जेव्हा मी आलो होतो। आणि पाईपलाईन रोड तर त्यावेळेस अस्तित्वातच यायचा होता।
2: सीमा ताई, मी आता तुमच्याकडे येते, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
4: मी मूळची तशी रावरीची, वडील माझे शिक्षक होते तिथं गाडगे माझा आश्रम शाळेमध्ये, आणि जन्मही माझा रावरीतच झाला, त्यामुळे माझं सगळं बालपण शाळेचं वगैरे सगळं रावरीमध्येच गेलं.
5: तुम्ही नगर जिल्ह्यातला आहात म्हणजे शाळेचे दिवस किंवा शाळेचे शिक्षक आजही स्मरणात आहेत का?
4: हो अगदी, शाळेच्या आठवणी आठवल्या की, आणि वडील पण शिक्षक असल्यामुळे घरातही म्हणजे सगळं वातावरण आमचं त्या याच्यानेच म्हणजे होतं. आणि वडील माझे फिजिकल डायरेक्टर असल्यामुळे त्यामुळे सगळं स्ट्रिक्टली ते आम्हाला म्हणजे प्रॉपरली करावंच लागायचं. आणि बाहेर पण तसेच ते कडक शिक्षक म्हणूनच चांगले म्हणजे प्रसिद्धही होते. त्यामुळे आमचं बालपण पण म्हणजे तेवढं चांगलंच गेलं. असं कोणत्या गोष्टीला आम्हाला कधी हे करायची गरज नाही पडली म्हणजे अशी.
5: नगर शहरामध्ये तुम्ही प्रॉपर कधी आलात?
4: नगरमध्ये 1997 19 लग्न झाल्यानंतरच म्हणजे मग, नाहीतर असं आम्हाला काही काम असलं तर राऊरी ते नगर एवढं अंतर नाही पण आम्हाला नगरमध्ये यावं लागायचंही. पण यांचं अशी लग्न झाल्यानंतरच मग 1997 राहण्यासाठी सुरुवात झाली म्हणजे.
5: नक्कीच, असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं. हे वाक्य जसं आहे तसं तुमचंही आहे का इतर जणींसारखं?
4: हो ते तर आहेच आहे म्हणा. त्याच्यामध्ये म्हणजे लग्न झाल्यानंतर यांच्यामुळे म्हणजे मला मोठा सपोर्ट पण मिळाला प्रत्येक गोष्टीला. यांनी कोणत्या गोष्टीला मला अडवलंही नाही काही नाही. आणि काही करायचं झालं तर तू करू शकशील असं त्यांचा सपोर्ट कायमच असायचा म्हणजे. त्यामुळे असं मोठा कधी प्रॉब्लेम कधी आला नाही म्हणजे असा.
5: नक्कीच. नगर शहर तुम्हाला कसं वाटलं? कारण नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही होतातच आणि लग्नाआधी कुठल्या कामाच्या निमित्ताने का होईना पण
4: शहरामध्ये येणं जाणं तसं असायचं.
5: तर नगर कसं वाटलं?
4: नगर तसं तर मूळचं चांगलंच आहे म्हणजे त्याच्याबद्दल तर काही हेच नाही. कारण आमच्या दोघांमध्ये जरी बोलायचं झालं की खान्देश चांगला का नगर जिल्हा चांगला असं आमचं चालायचंच म्हणजे. असं
5: तर नगर अव्वल असत.
4: नगर अव्वल असतच म्हणजे असं.
5: नक्की. मी सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. सगळं सुरळीत सुरू असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आणि जेव्हा एखादा क्षण असा येतो की आपल्याला काहीतरी कळतं आणि धक्का बसतो, जसं तुमच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर किडनी फंक्शन्स जे आहेत ते किडनी फंक्शन्स तुम्हाला कुठेतरी डिस्टर्ब वाटले किंवा काहीतरी आपल्या शरीरामध्ये बदल होत आहेत हे हळूहळू जाणवायला सुरुवात केली, ते तुमच्यासाठी कसं होतं?
3: साधारणपणे माझं लग्न 1997 झालं आणि मी फिजिकली एवढा फिट होतो की माझा डेली 2 तास एक्झरसाईज असायचा. कंपनीने जिमसुद्धा चालू केलेलं होतं. ड्युटी सुटल्यानंतर मी जिमला थांबायचो, 1-1.5 तास जिम केल्यानंतर घरी जायचो. हे रुटीन माझं डेली साधारणपणे असे 2-3 वर्ष निघून गेले आमचे. 5 वर्ष साधारणपणे. त्यानंतर मी स्वतःसाठी एक घर बांधलं, छान टुमदार घर बांधलं आणि तिथं म्हणजे असं वाटलं की आता आपण सेटल झालो आहे व्यवस्थित, सगळं लाईफ अगदी सुरळीत आता आपलं झालं आहे. पण अचानक एक दिवशी कंपनीत काम करत असताना पायावरती मला सूज जाणवली. पण मला असं वाटलं की कदाचित माझं स्टँडिंग वर्क असल्यामुळं पायाला सूज आली असेल. मी त्याच्याकडे काही एवढं गांभीर्याने लक्ष दिलं नाही. पण कंपनीत डॉक्टर येतात, त्यावेळेस नगरचे डॉक्टर राजकुमार गांधी मला वाटतं डॉक्टर राजकुमार गांधी होते, ते आमच्याकडे एक वैद्यकीय अधिकारी म्हणून यायचे. त्यांना मी दाखवलं की सर असं असं होतं आहे पायाला मला सूज जाणवते. त्यांनी चेक केलं, चेक केल्यानंतर त्यांना जरा डाऊट आला. ते म्हणले एक काम कर, मी तुला हे टेस्ट लिहून देतो, ते टेस्ट तेवढ्या करू ना. मीसुद्धा ते काही एवढं सिरियसली घेतलं नाही. मी त्याच्यावरती 2-3 महिने असेच उलटून गेले. नंतर सहज मला एक दिवशी एक मित्र म्हणला की बाबा अरे मला टायफॉइड झाला आहे, डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलं. अरे म्हटलं मलाही 2 महिने झाले सांगितलं, चल सोबत जाऊ. मग आम्ही जेव्हा सोबत गेलो त्याने टेस्ट केल्या, मी टेस्ट केल्या, मी डॉक्टरांना नेऊन दाखवल्या. डॉक्टरांनी जरा थोडं सिरियसली मला सांगितलं बाबा रे जरा काहीतरी मला तू किडनी फंक्शनमध्ये मला काहीतरी अडचण वाटते. कारण का किडनीमधून प्रोटीन पास होत होते आणि क्रिएटिनिन लेवल वाढलेली होती असं त्याच्यात होतं रिपोर्टमध्ये. तोपर्यंत मला तर हे माहिती नव्हते की शहरात किडनी असतात कुठं नेमक्या. आणि मग मला त्यांनी सांगितलं की तू एक काम कर, हे डॉक्टर पुण्यातल्या डॉक्टरांना दाखव, चांगल्या डॉक्टरांना दाखव. मग मी पुण्यातले डॉक्टर इथं नगरला एक बापट डॉक्टर म्हणून त्यावेळेस यायचे, मी त्यांच्याकडे गेलो. ते ॲक्च्युली ते युरोलॉजिस्ट होते. पण कोणीतरी सांगितलं की बापट डॉक्टरांना दाखव, मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं अरे बाबा मी किडनीचा डॉक्टर आहे परंतु मी फक्त किडनीच्या आतलं काम पाहतो, किडनीचं आवरणाचं वरचं काम बघणारा नेफ्रोलॉजिस्ट असतो. आता मला तेव्हा कळलं की न्यूरोलॉजिस्ट वेगळा असतो आणि युरोलॉजिस्ट वेगळा असतो, नेफ्रोलॉजिस्ट वेगळा असतो आणि युरोलॉजिस्ट वेगळा असतो. मग त्यांनी मला डॉक्टर रॉय यांचा पत्ता दिला की रुबी हॉलला डॉक्टर रॉय म्हणून असतात, देवज्योती रॉय त्यांचं नाव होतं, त्यांना जाऊन भेटा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. मग मी डॉक्टर रॉय यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी चेक केलं, सगळे टेस्ट केल्या, ते म्हणले आपल्याला एक बायोप्सी करावं लागेल. बायोप्सी म्हणजे काय की ते किडनीचा एक तुकडा काढतात आणि तो लॅबमध्ये टेस्ट करतात. मग त्यांनी हे सगळं प्रोसेस अशी फटाफट चालू झाले ना की मी अगदी याच्यात म्हणजे काय म्हणतात ना गांगरून गेलो की हे नेमकं काय होतं आहे असं. त्याचा रिपोर्ट आला बायोप्सीचा, डॉक्टरांनी सांगितलं की बाबा रे थोडंसं काळजी करण्याजोगं आहे, कारण काय हे जे बायोप्सीचा जो रिपोर्ट आहे याच्यात तुला एक MPGN नावाचा एक डिजीज याच्यात आहे. त्या डिजीजमध्ये असतं की आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्यावरच अटॅक करते आणि त्याच्यातनं जे काही आजार उद्भवतात त्यापैकी हा एक आजार आहे. तर ह्याच्यात असं असतं की जोपर्यंत औषध उपचार चालू आहे तोपर्यंत किडनीचं काम चालू राहील, परंतु ते हळूहळू वाढणार आहे, त्याच्यावरती काही इलाज नाही, ते हळूहळू हळू किडनी फंक्शन कमी कमी होत जाणार. त्याच्याने झालं असं की मला थोडा एक अलर्टनेस पण आला की बाबा आपल्याला पुढे जाऊन काहीतरी मेजर प्रॉब्लेम होणार आहे आणि ह्याच्यातनं आपल्याला वाचायचं आहे. मी घरच्यांना ह्या बाबतीत काही कोणाला कल्पना दिली नाही, मी कंटिन्यू डॉक्टरांची ट्रीटमेंट त्यांच्या टचमध्ये असल्यामुळं कंटिन्यू ट्रीटमेंट घेत राहिलो. हे सगळं 5 वर्ष व्यवस्थित चाललं, 5 वर्षापर्यंत काही अडचण आली नाही, डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत राहिलो. पण नंतर एक दिवस एकदम मला खूप ताप आला आणि त्याच्यानंतर सगळे ते किडनीचे फंक्शन्स सगळे डिसफंक्शन्स व्हायला लागले. त्याच्यातनं असं लक्षात आलं की क्रिएटिनिन लेवल अगदी वाढलेली आहे, लघवी होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, अंगावरती सूज यायला लागली, चेहऱ्यावर सूज यायला लागली, पायांना सूज जाणवायला लागली, BP वाढायला लागला, BP वाढला आणि बऱ्यापैकी. डॉक्टर म्हटले बाबा आता हे माझ्या हातात जोपर्यंत होतं तोपर्यंत मी केलं आहे, आता तुला एक तर डायलिसिस करावं लागेल नाही तर मग तू किडनी ट्रान्सप्लांटची तयारी कर. मग किडनी ट्रान्सप्लांट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ते म्हटलं तुझं रक्ताचं नात्यांत कोण कोण आहे, म्हटलं आई वडील भाऊ बहीण. म्हणे आईचं वय किती आहे, म्हटलं आईचं वय असेल 55-60 आहे, आईला घेऊन ये म्हटले आधी. तेव्हा पहिल्यांदा मी घरी हे सगळं सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि माझं किडनीचं मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. मग आईला जेव्हा ह्या गोष्टी कळल्या, आई तर अगदी म्हटली डॉक्टरांना बाबा माझ्या दोन्ही किडन्या काढून घे पण माझ्या मुलाला वाचव. म्हणजे आईचं मन जे असतं ना ते त्याच्यातनं अगदी दिसलं की आणि ती आई विशेष म्हणजे कधीच हॉस्पिटलला ॲडमिट झालेलं मला आठवत नाही, कधी तिने तिला औषधी जरी आणून दिल्या असतील तिने त्या कधी खाल्लेल्या नाहीत इथपर्यंत. आणि मी सुद्धा फिजिकली एवढा फिट होतो की मी पॅरासिटीमॉल जरी घ्यायची झाली तरी ती अर्धी करूनच घ्यायचो, मी कधी पूर्ण पॅरासिटीमॉल तोपर्यंत घेतली नव्हती, म्हणजे एवढं मला स्वतःचं हेल्थ आणि ह्याच्याबद्दल हे होतं, काय ओव्हर कॉन्फिडन्स म्हटलं तरी चालेल. पण शेवटी ती वेळ आली आणि एक दिवस डॉक्टर म्हटले की आता आपण ट्रान्सप्लांटची तयारी करू. आईला आईचं सुद्धा काउन्सिलिंग त्यांनी केलं, आईला सांगितलं की असं असं होईल, तुझी एक किडनी तुझ्या मुलाला दिली जाईल आणि त्याचंही व्यवस्थित होईल, तुलाही काही त्रास होणार नाही. आई तर अगदी डोळे झाकून ती म्हटली मला मला काय करायचं ते करा पण त्याचा जीव आधी वाचवा. ती एका काही सेकंदात ती त्या गोष्टीसाठी तयार झाली आणि 2000 मला आठवतं की 18 नोव्हेंबर 2008 तारीख मला अजूनही आठवते, त्या दिवशी आमचं ऑपरेट झालं आणि आम्ही दोघं व्यवस्थित अगदी म्हणजे माझंही फंक्शन अगदी सगळे नॉर्मल आणि आईलासुद्धा काही त्रास जाणवला नाही त्याच्यातनं. आज माझी आई आजसुद्धा काम करते सगळं अगदी व्यवस्थित, म्हणजे तिच्याकडे बघितल्यावर तुम्हाला असं वाटणार नाही की तिचं ऑपरेट झालेलं आहे किंवा काय, परंतु त्यावेळेस एवढ्या काही सुविधा नव्हत्या, वैद्यकीय प्रगती एवढी नव्हती, तर तिचं अक्षरशः म्हणजे अर्धं पोट बेंबीपासून तर पाठीच्या मणक्यापर्यंत असं अर्धं चिरलेलं आहे ती किडनीचं हे काढण्यासाठी. परंतु आता 2000 म्हणजे त्याच्यानंतर आता टेक्निक बऱ्यापैकी सुधारले आणि एवढं काही कापावं लागत नाही, आता थोडंसंच कट घ्यावा लागतो.
5: नक्कीच या सगळ्यामध्ये ना मानसिकता सुद्धा खूप महत्त्वाची असते. जसं तुम्ही सांगितलं की 55-60 तुमच्या आईचं वय होतं आणि या वयामध्ये एक मुलाच्या प्रेमापोटी म्हणा किंवा ती आई आहे, तिने अगदी कुठल्याही क्षणाचा विचार न करता अगदी पटकन ती तयार झाली. एक मानसिकता सुद्धा लवकर तयार होणं फार महत्त्वाचं असतं या सगळ्या केसमध्ये किंवा यातून सर्वाईव्ह होत असताना. तर हे सगळं तुम्हाला कसं जाणवलं किंवा या वयामध्ये ऑपरेट झालं ते नगरमध्ये झालं नाही किंवा असे ऑपरेशन्स नगरमध्ये होत नाही, तर हे कुठे सगळे केलं किंवा ही प्रक्रिया कुठून तुमची सुरू?
3: ऍक्च्युली काय असतं की रक्ताच्या नात्यातूनच हे जे असतं किडनी डोनेशन जे असतं ते भारतीय नियमानुसार रक्ताच्या नात्यातनं ते दिलं जातं आणि आमचे त्याच्यासाठी अनेक 2-3 असे इंटरव्ह्यू घेतले गेले की त्याच्यात व्हेरिफिकेशन केलं जातं ॲक्च्युली की आई आणि माझं, त्याच्यानंतर DNA टेस्ट केली जातात की खरंच रक्ताचं नातं आहे की नाही. या सगळ्या टेस्ट करण्यात जवळजवळ 1-1.5 महिना त्याच्यात जातो सगळ्या प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंटेशन रेडी झाल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलचं इन कॅमेरा सगळं इंटरव्ह्यू होतो. त्याच्यात विचारलं जातं की कुठला दबाव नाही ना कोणावरती किंवा काय असं दबावापोटी तर नाही ना. परंतु हे सगळं करत असताना मला तर त्रास होत होता, पण नंतर मग एक दिवशी हे सगळं प्रोसेस पूर्ण झाली आणि काय म्हणतात ना की सपोर्टिव्ह स्टाफसुद्धा होता वैद्यकीय स्टाफ की त्याच्यासाठी की ते आम्हाला सपोर्ट करत होते आणि ते आईचं सुद्धा आईला सुद्धा सांगत होते मावशी तुला काही त्रास होणार नाही याच्यातनं, वेळोवेळी आईला सुद्धा ते धीर देत होते.
5: ही सगळी प्रक्रिया तुमची कुठे झाली?
3: ही ऍक्च्युली रुबी हॉल पुणे येथे झाली. त्यावेळेस कंपनीने मी जिथं काम करतो ऍक्च्युली त्यावेळेस नार्सन अँड टुब्रो असं नाव होतं कंपनीचं, नंतर ती स्नायडरने टेक ओव्हर केलेली, आता लॉरेन नूडसन असं झालेलं आहे. तर कंपनीने सुद्धा मला त्यावेळेस बऱ्यापैकी सपोर्ट केला त्यासाठी आणि कंपनीने खूप मदत केली.
5: नक्कीच. त्यानंतर सर्जरी झाल्यानंतर किंवा ऑपरेट झाल्यानंतर तुम्हाला किंवा आईला काही त्रास झाला का?
3: सर्जरीनंतर असं करतात की 1-10 ICU मला ठेवलं होतं की जेणेकरून कुठलाही संपर्क येणार नाही आणि कुठलं काळजी तर मुळात ही घ्यावी लागते की ट्रान्सप्लांट पेशंटला कुठलं इन्फेक्शन होणार नाही ही काळजी घेतली जाते की जेवढं त्याचं इन्फेक्शनपासून लांब राहणार तेवढं त्याचा सक्सेस रेट खूप जास्त असतो. आणि माझं एवढं चांगलं राहिलं की मला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं नाही, म्हणजे 2 मला कुठलं इन्फेक्शन झालं नाही, अगदी व्यवस्थित पार पडलं. आणि आई तर अक्षरशः म्हणजे 8 तर चालायला लागली व्यवस्थित, म्हणजे नॉर्मल झाले अगदी 8 फक्त ते टाक्यांचं जे होतं टाक्यांचं फक्त थोडं काळजी घ्यावी लागते फक्त तेवढंच.
5: नक्कीच. आणि त्यानंतर जी किडनी किंवा जे ऑपरेट तुमच्यावर झालं आहे त्यानंतर तुम्हाला काही औषधं किंवा काही मेडिसिन्स घ्यावी लागली का?
3: हो, त्याच्यासाठी मात्र खूप काळजी घ्यावी लागते की टाईम टू टाईम ते औषधी घ्यावी लागतात. कारण काय असतं की आपल्या शरीराची एक टेंडन्सी असते की कुठलीही फॉरेन बॉडी आपल्या शरीरात असली की ती रिजेक्ट करते, म्हणजे त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. इवन एखादा काटा जरी आपल्या शरीराला टोचला तर आपल्या शरीराला ते असं वाटतं की कोणीतरी शत्रू आपल्याकडे आलेला आहे, आपल्या शरीरात आलेला आहे आणि आतमध्ये आलेला आहे, त्याला ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. सेम टेंडन्सी आपल्याला किडनीच्या बाबतीत किंवा कुठलाही अवयव आपण घेतलेला असला त्या बाबतीत होत असतं. म्हणून इम्युनो सप्रेशन ड्रग डॉक्टर देतात आणि त्याच्याने काय होतं की आपली इम्युनो पॉवर जी असते रोगप्रतिकारशक्ती कमी केली जाते आणि जो अवयव आहे तो आपल्या शरीराला सूट होतो की जेणेकरून शरीर त्याला ॲडजस्ट करून घेते.
5: त्यानंतर पुढची काही वर्ष तुमची कशी गेली किंवा दुसऱ्या ट्रान्सप्लांटपर्यंत पण तुम्ही आला होत, तर हे कसं झालं?
3: ॲक्च्युली पहिलं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 15 मग मी अगदी नॉर्मल, म्हणजे जे नॉर्मल मनुष्य जसा राहतो त्या पद्धतीनेच माझं जीवन होतं आणि आजसुद्धा आहे तसंच आहे. परंतु जेव्हा कोरोना काळ आला त्या कोरोना काळामध्ये काही डॉक्टरांच्या कन्सल्टन्सीसुद्धा मिस झाल्या माझ्याकडून, नंतर काही थोडं दुर्लक्ष झालं असं म्हटलं तरी चालेल. त्या काळात वर्षभर मी डॉक्टरांच्या फॉलोअपसाठी गेलो नाही, फोनवरती फक्त काय फॉलोअप होत होता. नंतर कोरोना काळात मी त्या लससुद्धा घेतल्या, कदाचित मे बी असं म्हणतात की त्या लसच्या साईड इफेक्टमुळेसुद्धा किडनी रिजेक्ट झाली असावी, परंतु ते काही अजून खात्रीशीर सांगता येणार नाही. परंतु 2022 मला असं जाणवायला लागलं की खूप विकनेस यायला लागला आणि हळूहळू आईने दिलेली किडनी माझ्यापासून लांब गेली, म्हणजे ती रिजेक्ट राहायला लागली. आणि तो पिरियड जो होता 2022 तर 2023 माझ्या जीवनात खूप अवघड परिस्थिती झाली की पुन्हा मला डायलिसिस करावं लागलं. 15 पुन्हा मला ते जुने दिवस आठवले की खूप अवघड असतं ॲक्च्युली डायलिसिस. म्हणजे डायलिसिस एवढी प्रक्रिया अशी आहे ना की माणसाला खूप त्रासदायक असते, एवढा त्रास होतो डायलिसिस करताना की कधी कधी काही होऊ शकतं कधी चक्कर येते, कधी थंडी वाजून येते, कधी काय होतं, कधी उलट्याच होतात, मला तर खूप उलट्या व्हायच्या, असे वेगवेगळ्या याच्यातनं जावं लागायचं. आणि दुसऱ्यांदा मग डॉक्टरांनी सांगितलं की आता कोण आहे रे बाबा डोनर तुला करायला, आईने तर दिलेली. माझ्यापुढं खूप मोठा गंभीर प्रश्न होता की आता काय करायचं, कसं करायचं. मग मी शेवटी डॉक्टरांना सांगितलं की म्हटलं आपण एक काम करूया ना, वेटिंग लिस्ट असते म्हटलं हॉस्पिटलला किडनी डोनर्ससाठी, त्याच्यात नाव नोंदवायचं का, कारण माझा आणि माझ्या मिसेसचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, ते एकत्र नाही. डॉक्टर म्हणले अरे असं काय नसतं, आता किडनी डोनरचं आणि पेशंटचं ब्लड ग्रुप सारखा असला पाहिजे असं काही नाही, वेगवेगळा असलं तरी चालतं, एकदा आपण त्यांची टेस्ट तर करू. हे सगळ्या गोष्टी जेव्हा मिसेसला सांगितल्या की म्हणजे ती तर पाहतच होती, ती सगळी परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर होती आणि आईचं उदाहरण तिच्या डोळ्यासमोर असल्यामुळं तिने कुठलेही आढेवेढे घेतले नाही मिसेसने. आणि तीसुद्धा अगदी काय म्हणतात ना, तिने झोकून दिलं स्वतःला माझ्यासाठी की काय होईल ते होईल, घ्या माझी किडनी एक तुम्हाला मी देते. म्हणजे देते म्हणजे ती मला काही शब्दाने ती बोलली नाही याबाबत, ती डॉक्टरांशी काय बोलली असेल ती बोलली असेल. परंतु आज मला मी एक काय म्हणतात ना की असा पर्सन आहे की ज्याला एक आईने किडनी दिलेली आणि एक मिसेसने दिलेली आहे, आणि ह्या दोन्हींचे मी की कसे उपकार विसरू शकेन बरं मी.
5: नक्कीच सीमाताई, मी तुमच्याकडे येते. जसं त्यांनी सांगितलं की कुठली तक्रार न करता किंवा कुठलाही आढेवेढे न घेता तुम्ही तयार झालात, ही प्रक्रिया ऑलरेडी तुम्ही आधी पाहिली होती तुमच्या सासूबाईंची आणि त्यानंतर तुम्ही तयार झालात, तुम्ही या प्रक्रियेतून कसे गेलात?
4: खरा तो तर म्हणजे मोठा प्रसंगच होता. म्हणजे पहिल्या वेळेस तर म्हणजे त्यांचं हे असं झालं, माझे दोन्ही मुलं म्हणजे मोठा मुलगा होता तो तिसरीला होता आणि लहान होता तो अगदी म्हणजे 6 महिन्याचा होता पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस. त्यावेळेस म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि वडील, तू काही काळजी करू नकोस, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, तू फक्त. आणि मला त्या लहान मुलांना घेऊन त्यांच्याकडे पण जाता येत नव्हतं आणि आम्ही काही करू शकत नव्हते. आई आणि वडील दोघेही त्यांच्याबरोबर तिथं हॉस्पिटल नंतर तिथं राहिले. काही कार्य म्हणजे हे झालं, कोणताही प्रसंग असू द्या, मी घरी फोन केला की भाऊ माझ्या अर्ध्या तासात तिथं हजर होऊन त्यांना म्हणजे पुढच्या मेडिकलच्या याच्यासाठी घेऊन जायचे, डायलिसिस असो, पुण्याला जायचं असो, काही असो, ते त्यांच्या पाठीशी म्हणजे कायम असल्यामुळे मला त्याच्यावरती एवढं काही त्यांनी माझ्यावरती येऊ दिलं नाही म्हणजे ही गोष्ट. पण नंतर ऑपरेशननंतर वडिलांनी त्यांनी पण त्यांची काळजी तेवढी इतकी घेतली की त्याच्यातून ते अगदी व्यवस्थित बाहेर म्हणजे पडले म्हणजे. आणि त्याच्यानंतर 15 वर्ष काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही, सगळी केअर घेतली गेली तशी. आणि नंतर परत तोच प्रसंग आला तर मग पायाखालची जमीनच म्हणजे हे झाली. त्याच्यामुळे मग नंतर मग काय करावं हा मोठा डिसिजन, म्हणायचं कोणाला, नातेसंबंधांमध्ये पण आपणही काय करावं काय नाही. आणि नंतर तो जो पर्याय निघाला की म्हणजे याच्यावरून आपल्याला ब्लड याच्याशी रिलेशनशी काही संबंध नाही आहे, तुम्ही ब्लड ग्रुप जरी वेगळा असला तरी तुम्ही करू शकताय, म्हटलं कोणालाच विचारायचं नाही, आपण तयार आहे म्हटलं, त्याच्याबद्दल तुम्ही काळजीच करू नका. डॉक्टरांना म्हटलं तुम्हाला जे काही वाढमध्ये असेल ते तुम्ही म्हणजे माझी चेकिंग करून घ्या, सगळे काही प्रॉब्लेम मला काही म्हणजे शुगर नाही, बी पी वगैरे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हटलं मी द्यायला तयार आहे.
5: आणि मग तुम्ही द्यायला तयार झालात. तुम्हाला आठवती का ती सर्जरी किंवा ते ऑपरेट?
4: ऑपरेशनच्या वेळेस असं म्हणजे मनावरती दडपण तर अशी अजिबात नव्हतंच की जे काही आहे सासूबाईंचं म्हणजे समोरच त्यांचं उदाहरणही होतं. आज गेले 17 वर्ष झाले, ते जवळजवळ त्यांना अजूनही कोणती गोळी नाही ना काहीच नाही, कसली तकलीफ नाही. त्यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचू शकत असेल तर त्याच्यामुळे द्यायला कोणालाच तसा काही प्रॉब्लेम नाही हे म्हणजे लोकांनी सुद्धा म्हणजे मनात ठेवायला पाहिजे की आपण कोणाला जर काही दान दिलं अवयवदान की त्याच्याने आपला साईड इफेक्ट काय होतोय हे काहीच म्हणजे त्याच्याने फरक पडत नाही म्हणजे.
5: नक्कीच. आणि ऑपरेट झाल्यानंतर किंवा सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला का किंवा काय काळजी घ्यायला लागली?
4: काळजी विशेष म्हणजे डॉक्टरांनी आधी सांगितलेलं होतं की तुम्हाला काळजी घ्यायची ती 3 महिने तरी तुम्ही जड वगैरे उचलायचं नाही आणि बाकीचं म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज थोड्याशा करू शकता म्हणजे चालणं फिरणं वगैरे. आणि ऑपरेशन झालं तर एकच दिवस तेवढं आयसीयूमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला वॉर्डमध्ये हे शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर 2 दिवस डिस्चार्ज देऊन टाकला. आणि त्यावेळेस तरी म्हणजे सिच्युएशन होती की टाके काढावे लागत होते, पण ही सिलिंग सिस्टीम असल्यामुळे टाके काढायची काही गरज पडली नाही आणि कव्हर पण जखम तशी लवकर झाली. म्हणजे
3: त्या 15 दिवसात ती माझी काळजी घ्यायला आली की अवघ्या 15 दिवसात.
4: हा 15 दिवसात मी त्यांचं म्हणजे सगळं व्यवस्थितपणे म्हणजे हे, आणि माझा मोठा मुलगा आमच्या सोबत तिथं असल्यामुळे त्यांनी आमच्या दोघांची मात्र
3: सपोर्ट झाला की त्याचं काम जे ते वर्क फ्रॉम होम त्याने घेतलेलं होतं, त्याला योगायोगाने त्यावेळेस मिळालेलं होतं आणि त्याचा एक खूप सपोर्ट झाला की तो आमच्या सोबत पूर्ण वेळ होता.
4: आमच्या दोघांची काळजी घ्यायला तो तिकडे आमच्या सोबत आणि लहाना 10वीला होता तो इकडे एकटा, त्यामुळे म्हणजे सगळीकडून आमची सिच्युएशन अशी झाली की नक्की करावं काय हा मेन प्रश्न होता.
5: पण या सगळ्यामध्ये ना फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो किंवा सगळं काही मिळू शकतं पण एक भावनिक आधार जो आहे तो आपण विकत नाही घेऊ शकत, तो आपल्याला असणं फार महत्वाचं असतं आणि त्या जोरावर आपण काही करू शकतो.
3: बरोबर.
5: हा सपोर्ट तुम्हाला कसा आणि कोणाकडून मिळाला
3: याच्या बाबतीत जर कोणाला धन्यवाद द्यायचा असेल तर मी माझा मोठा मुलगा स्वराज याने हे सगळं शोधून काढलं की आता ही रिस्क कुठं घ्यायची, कारण पहिलं ऑपरेशन झालंय आणि आता आपल्याला दुसरं ऑपरेशन करायचं आहे. मग ह्या गोष्टीसाठी ॲक्च्युली दोघांचा ब्लड ग्रुप डिफरंट आहे, मग त्याने ते त्याच्या पद्धतीने हॉस्पिटल शोधलं की कुठं आपण ऑपरेट करू शकतो चांगल्या प्रकारे. त्याने बरेच त्याच्या मित्रांना ज्यांचे ऑपरेशन झालेले त्यांना सगळ्यांना विचारलं की असं असं आहे, मग त्याने शोधून काढलं नेटवरती की कुठं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर आम्हाला एक ॲड्रेस मिळाला कोईम्बतूरच्या हॉस्पिटलचा, KMCH हॉस्पिटल कोईम्बतूर असं ते आहे. तर तिथं जो रेशो आहे किडनी ट्रान्सप्लांटचा आणि त्यातल्या त्यात डिफरंट ब्लड ग्रुप याचा रेशो सगळ्यात जास्त आहे, म्हणजे अक्षरशः US पेक्षा जास्त आहे. मलासुद्धा आश्चर्य वाटलं की एवढं आहे आणि तिथं गेल्यावरती मला जाणवलं की नाही खरंच असेल, कारण का तिथल्या ट्रीटमेंटमध्ये आणि इतर ट्रीटमेंटमध्ये खूप मी 2 ऑपरेशन म्हणजे अनुभवलेलेच होता. तर अक्षरशः म्हणजे तिथल्या ICU मध्ये जी काळजी त्या नर्सेस घेतात ना की एखाद्या बाळाची आई ज्याप्रमाणे घेते, त्यांनी मला अंघोळसुद्धा त्यांनी घातली. जोपर्यंत पेशंट गोळी पूर्ण आत गिळत नाही तोपर्यंत ते तिथून हलत नव्हत्या. म्हणजे ही काय म्हणतात ना की त्यांना ते तशा पद्धतीने कदाचित ट्रेनिंगच तसं होतं, तर ते खूपच मला ते एक हे करणारं वाटलं, खूप हायसं वाटलं तिथं की खरंच आपली किती काळजी त्यांनी घेतली. म्हणजे अजूनसुद्धा जरी मी त्या हॉस्पिटलला व्हिजिट केले ना तर त्या नर्सेसला भेटतो की ज्या मला ICU ला ट्रीट करत होत्या.
5: आपण जसं सुरुवातीला बोललो होतो की कुठलंही दान करणं सहज सोपं शक्य आहे, अन्नदान म्हटलं किंवा काही वस्तुरूपी दान म्हटलं तर ते आपण सहज करू शकतो, पण हे सगळ्यात मोठं अवयव दान आहे किंवा देहदान आहे की आपल्या शरीरातला एक भाग दान म्हणून दुसऱ्याला देणं, ज्याला सहसा समाजामध्ये कुठली लोकं तयार होत नाहीत. तर हे असं एक प्रभावी माध्यम आहे. आज तुम्ही रेडिओ नगरमध्ये आला आहात, एका रेडिओ स्टेशनमध्ये आला आहात की ज्या माध्यमातून अनेक श्रोते तुम्हाला ऐकतात, काय सांगाल या माध्यमातून की हे दान किती महत्त्वाचं आहे?
3: अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असं मी म्हणेन, कारण काय होतं की आज भारतात अनेक पेशंट असे आहेत की जे अवयवांविना प्रतीक्षित आहेत की त्यांना अवयवांची फार गरज आहे. आणि भारतात एक अशी परंपरा म्हणा किंवा एक रूढी म्हणा नाही तर रूढीवादी परंपरावादी असल्यामुळं लोक तिकडं धजावत नाही, डोनेट करायला धजावत नाही. ॲक्च्युली माणसाचे त्वचा, डोळे, किडनी, लिव्हर, आता तर हातसुद्धा ह्या पद्धतीचं अवयव दान करता येतं. जे आपण काही अवयव दान हे जिवंतपणे करता येतात की जे किडनी आहे किडनी जिवंतपणे दान करता येते. लिव्हरचं दान तर असं आहे ना की लिव्हरचा पार्ट आपण 20% जर आपण दिला तर तो आपल्या शरीरात पुन्हा भरून येतो तेवढा. आणि विशेष म्हणजे ज्याला डोनेट केलेलं असतं त्या पेशंटमध्ये सुद्धा पूर्ण लिव्हर तयार होतं त्याचं. म्हणजे ह्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत की लोकांमध्ये जनजागृती वाढली पाहिजे. मी स्वतःसुद्धा आज जरी मी कुठल्या हॉस्पिटलला गेलो किंवा मी स्वतः काउन्सिलिंग करतो कोणासाठी की त्या आया किंवा त्या बहिणी की ज्या डोनेट करू शकतात आपल्या भावाला आपल्या मुलाला, त्यांना मी स्वतः समजून सांगतो की याच्यात काही नसतं की एक आपण किडनी दिल्याने दुसऱ्या किडनीवरती पूर्ण आयुष्य अगदी नॉर्मल पद्धतीने जगू शकतो आणि विशेष म्हणजे दोन्ही जगू शकतात. अशासाठी मी अनेक पेशंटला मार्गदर्शनही करतो डोनर्सला सुद्धा मी मार्गदर्शन करतो.
5: नक्कीच. आज अवेअरनेसच्या माध्यमातून तुम्ही या केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकताय, कसं वाटतंय?
3: याच्यात तर म्हणजे खूप मला बरं वाटतं की आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि मी एक याच्याने लोकांना एक स्वतः आवाहन करू शकतो की बाबा अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते आपण करायला पाहिजे. अवयवदानाचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म आपण फिलअप करून दिला की आपण आपलं अवयवदान किंवा आपलं देहदानसुद्धा करता येतं की जे जेणेकरून त्याच्यातले आपले जे काही पार्ट्स आहेत किंवा जे अवयव आहेत ते इतर पेशंटला कामी येऊ शकतात.
5: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुम्ही याआधी रेडिओ ऐकला आहे का?
3: खूपच वेळा लहानपणी एक साधन रेडिओ हे खूप जवळचं साधन होतं. मला आठवतं की वडिलांनी एक फिलिप्सचा रेडिओ, अजून सुद्धा मी घरी गेलो का वडील मला एवढं झापतात कशावरून, तर त्यांचा रेडिओ मी नगरला घेऊन आलो होतो आणि नगरला घेऊन आल्यानंतर तो रेडिओ माझा मित्र रिपेअर करतो म्हणून मी आणला, परंतु तो रिपेअर झाला नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. मी त्यांना नवीन रेडिओ घेऊन दिला त्याच्यानंतर. परंतु त्या रेडिओचा आठवणे जेव्हा ते सांगतात की मी माझ्या पहिल्या पगारात रेडिओ घेतला होता आणि त्यावेळेस त्याची किंमत फिलिप्सचा रेडिओ होता 540 रुपये काहीतरी, दोन पगार मिळून एक रेडिओ घेतला होता. तर त्या रेडिओवरती आम्ही खूप लहानपणी आमचं मनोरंजनाचं साधनच रेडिओ होतं. साधारणपणे 10वीपर्यंत बऱ्यापैकी रेडिओ आम्ही, टीव्हीच नव्हता त्यावेळेस, अशी परिस्थिती होती.
5: नक्कीच. तुमची सुद्धा रेडिओची काही आठवण आहे का आणि आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आलात, कसं वाटतं?
4: रेडिओची त्या आठवणी तर आहेतच. म्हणजे त्यावेळेस म्हणजे लहान असताना बिनाका गीतमाला वगैरे हे ते कार्यक्रम चालायचे, ते लावणं, नंतर आई पण सकाळी उठल्यावरती तिला रेडिओ लागायचा, सकाळच्या बातम्या असो किंवा नंतर आपले रेडिओचे जे काही कार्यक्रम आहेत तिचे ते ऐकायला ती तिचा का रेडिओ कायम ती ठेवायची म्हणजे असं. त्यामुळे आम्हाला पण श्रुतिका वगैरे काही असल्या की ते ऐकायचंही, त्यामुळे रेडिओशी आमचा संबंध तसा लहानपणी खूपच होता. म्हणजे
5: आज तुम्ही दोघं सुद्धा स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून खूप चांगला मेसेज दिला अवेअरनेसचा की खरंच इतर दानांपेक्षा सुद्धा हे दान खूप श्रेष्ठ आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगितलं की जिवंतपणे कुठल्या गोष्टींचं आपण शरीराचं अवयवाचं दान करू शकतो आणि मृत्यूनंतर सुद्धा आपण दान करू शकतो. तुमच्या दोघांचं सुद्धा खूप खूप मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती आणि मार्गदर्शन अनेक लोकांपर्यंत दिली.
3: याच्या आधीसुद्धा स्नेहालयाचं मला खूप म्हणजे म्हणजे स्नेहालयाचं मी खूप जवळचं आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की स्नेहालय आणि LNT किंवा स्नायडर मिळून एक कम्युनिटी हेल्थ सेंटर चालवतो आणि मी माझ्या वेळोवेळी टेस्ट जे आहेत ना त्या कम्युनिटी हेल्थ सेंटरलाच करत असतो, त्यामुळे माझा आणि स्नेहालयाचा खूपच जवळचा संबंध आहे. आज आम्हाला दोघांनाही स्नेहालयाने इथं बोलवलं आणि आमचा एक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमंत्रित केलं, मी त्याबद्दल स्नेहालयाचा खूप आभारी आहे.
2: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते हेमंत आणि सीमा बिराडे. आज आपण या दोघांशी सुद्धा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. उद्या भेटूयात याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 28, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 28वी, सांब सदाशिव पाऊस दे. त्यावर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु मागून पडे ना, लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेनं बघत होता. कुठे काळा डाग दिसतो का पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल. तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल. पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत. पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर कशाला. कोमजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा. वाळलेल्या झाडाला पाणी घाला. सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत. म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी तेथे येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजेच पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपावे तो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे ऋषी म्हणतात. पाण्यात जीवन शक्ती आहे. तशी कशात आहे पाण्याचा महिमा कोण वर्णन करेल. पुन्हा निरुपाधी, ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही, जो रंग द्याल, जो गंध द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूप. त्यावर्षी पाणी पडेना, पीक वाढेना, अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षा व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवायचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा. भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करायचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्याला वीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्र सुप्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवींच्या त्या ऋषीच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई मला म्हणाली, जा ना रे देवळात, तू पाणी आणवास नाही का लागत, जा. मला नाही उचलणार ते हंडे. केवढ्याले हंडे व घागरी, मी म्हटले. अरे आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल। विहिरीतून एक एक तांब्या बुडून आणावा व देवावर ओतावा। गणपतीच्या विहिरीत उतरायचे सोपे आहे, सरळ पायठाण्या आहेत। जा, तो तांब्या घेऊन जा, आई म्हणाली। एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील की झारी, नाही तर पंचपत्रीत घेऊन जा, लोक हसतील तेथे। मी नाखुशीने म्हटले। श्याम, कोणी हसणार नाही, उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील। आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट, परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट। हे साऱ्या गावाचे काम आहे। तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल। या कामात तुझा भाग तू उचल। प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे, काम चुकारपणा वाईटच। गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या। या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र, असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची। त्या रामाच्या सेतूच्या वेळेचे नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंग सारे मोठमोठे वानर पर्वत आणत होते, परंतु ती लहान शिखार। तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी। हा सेतू बांधणे पवित्र आहे, रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते। त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते। ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकी। तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत। तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करीत होती। तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे, कळशीने दमला तर तांब्या आण, त्याने दमला तर फुलपात्र ने। जा श्याम, किती रे सांगायचे? आई मला समजावून सांगत होती। शेवटी मी उठलो, लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो। कितीतरी मुले पाणी नेत होती, शंकराला कुंडीत होती, पाण्यात बुडवीत होती। देवळात मंत्र चालले होते, पाणी ओतले जात होते, गंभीर देखावा होता। माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती, मी त्यांच्यात मिसळलो। मला प्रथम लाज वाटत होती। एक भटजी मला म्हणाले, श्याम आज आलासे वाटते, तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटते। मी काही बोललो नाही। लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती। वेदातील मंत्र नव्हेत हो, संस्कृत नव्हेत हो, त्यांचे मंत्र मराठीत होते। सांब सदा शिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, सांब सदा शिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे, हे त्यांचे मंत्र होते। पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्तही हो, असे देवाजवळ ती मुले मागत होती। मला प्रथम लाज वाटत होती, संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणायस लाज वाटत होती। परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली। मी मोठमोठ्याने सांब सदा शिव पाऊस दे म्हणू लागलो। मीही त्या मुलांत मिसळून गेलो, त्यांच्याबरोबर नाचू लागलो। सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्लसपणे केले पाहिजे, त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे, हत्तीने हत्तीप्रमाणे। या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील 28वी रात्र संपली।
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं। वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते पत्रकार. आणि या मालिकेत आपण अशाच दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी सखोल संवाद साधतो. आज आपण ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांची मुलाखत ऐकणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धुपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार महादेवराव कुलकर्णी सर आपल्या समवेत आहेत. त्यांना 55 वर्षाचा पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहे. अजिंठा, त्याचबरोबर केसरी, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, प्रभात यासारख्या दैनिकांमध्ये त्यांनी 55 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. असे प्रदीर्घ अनुभवी असलेले दिग्गज पत्रकार आज आपल्या समवेत आहेत. तर त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. आत्ताच नुकताच त्यांना श्रीरामपूरला वसंतराव देशमुख जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तर तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो सर.
3: आभारी.
2: सर, तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर सांगा सर.
3: तसं माझं नेटिव्ह म्हटलं तर नंदुरबार जिल्ह्यात शहादे तालुक्यात एक छोटं खेडेगाव, तिथं माझं शिक्षण 7वीपर्यंत झाल्यानंतर मी गुजरातमध्ये बडोद्याला गेलो.
2: बरं.
3: तिथे SSC झालो, जुनी मॅट्रिक काय म्हणतात ती. त्याच्यानंतर मग मॅट्रिक झाल्यावर आपली काही स्थिती नव्हती पुढचं शिक्षण घ्यायची, तर म्हणून मग वडिलांनी आमच्या आतोबांना म्हणजे आत्याचे मिस्टर त्यांना सांगितलं की मुलाला कुठेतरी काम द्या. औरंगाबादला होते ते त्यावेळेस. ते तर मग ते म्हणाले द्या पाठवून. मग मी गेलो औरंगाबादला. तर अपघातानेच तसा मी पत्रकारितेत आलो.
2: बर.
3: कारण त्यांनी मला शोधलं होतं की लष्कराची तारीख आहे तिथं याला भरती करून टाकू.
2: अरे.
3: पण ते नशिबात नव्हतं, ती कारण डेट निघून गेली होती. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, एक दैनिक होतं तिथे मराठवाड्यातलं पहिलं दैनिक दशम तथा दादासाहेब पोतनीस गावकरीचे जे संपादक होते नाशिकचे, त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने मराठवाड्यात काही दैनिक नव्हतं त्यावेळेस. तर मग दादासाहेबांनी तिथं अजिंठा म्हणून सुरू केलं होतं. आता या अजिंठा दैनिकातल्या संपादकांकडे त्यांनी नेलं आमच्या आतोबांनी आणि सांगितलं की या मुलाला काहीतरी काम द्या, हा मॅट्रिक झाला आहे आत्ताच. तर संपादक म्हणाले ठीक आहे, अर्ज दे, उद्यापासून कामाला ये. तर म्हटलं ठीक आहे. मग मला आधी त्यांनी मुद्रित शोधक म्हणून घेतलं. मग वर्ष 6 महिने मी मुद्रित शोधकाचं काम केलं. आता मुद्रित शोधकानंतर मग वर्ष 6 महिन्यानंतर मला उपसंपादक म्हणून केलं. आणि मग मी प्रादेशिक वगैरे बातम्या किंवा वार्ताहर म्हणून गावात हिंडणं वगैरे, सभा समारंभ, इतर कार्यक्रम करणं असे मला ते हे द्यायचे.
2: तुम्हाला बातमी आठवते का तुमची सुरुवातीला दिलेली अजिंठामध्ये? अशी
3: आठवत नाही, पण मला आठवतं बाबासाहेब पुरंदरेची व्याख्यानमाला होती औरंगाबादला. आणि त्यावेळेस ते म्हणाले जा बाबासाहेबांची भाषण आता 8-15 दिवस आहेत, तू कव्हर कर आणि दररोज 1-1.5 कॉलम मॅटर देत जा.
2: अरे बापरे.
3: म्हटलं ठीक आहे. तर मी जायचो आणि ते शिवाजीवरची भाषणं मलाही इंटरेस्ट होता ना, नुकताच मी हे झालेलो होतो. तर त्यावेळेस मी ती ऐकायचो, लिहून घ्यायचो आणि मग देऊन इथं द्यायचो आल्यावर.
2: लिहून द्यायची त्यावेळेस अजिंठावर.
3: त्यावेळेस ती आठवत मला. अजून माझ्याकडे ती कात्रण आहेत.
2: अरे
3: अजिंठाची पहिली सुरुवात माझी ती एवढं मोठं रिपोर्टिंग करायची.
2: हा हा. म्हणजे 10 दिवस रेग्युलर तुम्ही त्यांचं जाणता राजाच असायचं ना? त्या काय
3: जाणता राजा नव्हतं ते, शिवाजी महाराजांच्या याच्यावर त्यांची व्याख्यान मला असायची. ती बहुतेक महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाली.
2: किती सालची गोष्ट असेल ती?
3: 70s असेल.
2: अरे बापरे. बरोबर. आणि त्यावेळेस लिहावं लागायचं.
3: हो, लिहावं लागायचं
2: त्यावेळेस प्रत्येक. त्यामुळे तुम्हाला ते चांगला अनुभव आला.
3: अनुभव म्हणजे कसं आहे, आपल्याला मोडी येत नव्हतं.
2: बर.
3: पण असं भरभर लिहिण्याची सवय होती आणि मग ते इतकं भरभर लिहायचं ते कसं मग त्याचं सविस्तर वृत्तांत तयार करायचं आल्यावर. पण म्हणजे कुठे हे नको व्हायला, गल्लत कधीच होत नसे. एकदा असं सांगतो अनुभव, इथे नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँकेत एक कार्यक्रम होता आणि माझ्या शेजारी कलेक्टर होते शरण आणि पालकमंत्री वगैरे असतील कार्यक्रमाला, ते काहीतरी हे करत होते पत्रकारांना, त्यांची हे होती वार्तालाप. तर मी बरोबर लिहित होतो आणि त्या अक्षर किचिडमिचिडीत असणार ना. कलेक्टर मला म्हणाले, तुम्हाला तरी कळतं का म्हणे तुम्ही काय लिहिताय ते. म्हटलं अहो मला समजत ना, त्याच्यावरून तर मी उद्या बातमी करणार आहे.
2: बरोबर.
3: इतकी स्पीड होती लिहायची,
2: म्हणजे ते कलाच असायची ती.
3: हो, कलाच असायची.
2: आताच्या पिढीला लोकांना ती नाविन्य आहे.
3: नाविन्य म्हणजे आता काय मोबाईल मध्ये सगळं असतं आणि ते काय लगेच हे करता येतं. पूर्वी नव्हतं ना तसं काही, मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं.
2: मग अजिंठ्यातून पुढची वाटचाल कशी झाली सुरू?
3: अजिंठ्यातून मग काय झालं, मी अजिंठ्यात जवळजवळ 15-1 वर्ष काम केलं असेल, 15-20 वर्ष. माझं शिक्षण अजिंठ्याच्या नोकरीवरच झालं. त्यावेळेस ते जे संपादक होते ना, ते मला म्हणाले, अरे इथे जी सगळी मुलं आहेत ना तुझ्याच वयाची किंवा तुझ्यापेक्षा 1-2-4 वर्ष मोठी, ती सगळे कॉलेजेस करतायत, तूही कॉलेज कर ना, ग्रॅज्युएट हो. तर मग मी म्हणालो ठीक आहे, मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं सकाळचं, कारण इथे ड्युटी असायची 2:00 किंवा रात्रपाळी असायची, रात्री 9 ते 2 वगैरे असं. तर मग मी कॉलेज वगैरे केलं तिथं, बी ए केलं, नंतर मग एम ए केलं, मग जर्नलिझमचा कोर्सही केला, एम ए बी जे वगैरे झालो मी तिथं. हां, त्यांच्या प्रेरणेने. आणि मग नंतर मग काय झालं, तिथे हे झाल्यानंतर मग मला केसरीचं पार्ट टाईम वार्ताहर म्हणून आलं 75 मध्ये. ते त्यावेळेस घोरपडे साहेब होते, ते मग बातम्या पाठव म्हणून सांगितलं. मी बातम्या पाठवायला सुरुवात केली पण मला काही येत ना. मग नंतर मी पुण्यात गेलो, म्हटलं अहो मी बातम्या पाठवतो पण मला तुमचं काही उत्तरच नाही, काय करायचं,
2: बरोबर,
3: तुम्ही करणार की नाही मला वार्ताहर म्हणून तिथं. नाही नाही, मग तू तिथेच राहणार आहेस का, अमुक आहे का? हो म्हटलं, मी औरंगाबाद सोडून कुठे राहणार आहे? तर ठीक आहे म्हणाले. मग मी केसरीचा अर्धवेळ वार्ताहर झालो आणि मग केसरीचा पूर्ण वेळ मराठवाडा प्रतिनिधी म्हणून 80 हे केलं मला.
2: अजिंठा आणि केसरी असे दोन्हीच हे
3: करायचो त्यावेळेस. तर त्यातला अनुभव म्हणजे कसं होतं, औरंगाबादला आंदोलनं खूप होती त्यावेळेस. मराठवाडा जनता विकास परिषदेची आंदोलनं होती, नामांतराचं आंदोलन होतं, नंतर मग गाजलेला खून खटला तुम्हाला माहिती असेल मानवतचा.
2: बर, हो हो,
3: मानवत खून खटल्याचं रिपोर्टिंग सुद्धा आम्ही करू.
2: बापरे. बर बर बर.
3: तो आमचा परभणीचा वार्ताहर तिथे हे करायचा त्यावेळेस, तो कोर्टात जाऊन त्याचं रिपोर्टिंग करून तो संध्याकाळी फोनवर द्यायचा.
2: बर.
3: आणि त्यावेळेस फोनवर म्हणजे काय, फोन लागायचे ना, लाईटनिंग कॉल वगैरे असायचे.
2: हो हो.
3: तर ते मी फोनवर घ्यायचो रोज.
2: बापरे.
3: आणि किती कॉलम असायचं, 1.5 कॉलम मॅटर असायचं ते. आणि मग आम्ही रोज ते द्यायचो अजिंठामध्ये. त्याच्यावर नंतर त्यांनी पुस्तकही काढलं मानवत खून खटल्यावर, मीच त्याला मदत केली. मग असं
2: चांगला अनुभव तुम्हाला.
3: अनुभव म्हणजे, आणि कसं आहे, मराठवाडा मागास होता त्यावेळेस, काय हे नव्हतं शिक्षणाच्या बाबतीत, इतर उद्योगाच्या बाबतीत वगैरे. तर मग तिथे आधी विद्यापीठ दिलं होतं मराठवाड्याला, यशवंतराव चव्हाण होते त्यांनी मुख्यमंत्री. आणि नंतर मग बाकीच्या सोयी, जनता विकास परिषद आली, मग गोविंदबाई तिथल्या मागण्या तिथलं हे सगळे करू लागले, त्याचा एक हे मिळालं ना आंदोलनाचा
2: सगळं, त्याचा अनुभव तुम्हाला मिळाला.
3: तो एक मिळाला,
2: कव्हर केलं ते अजिंठा.
3: आणि हे मानवत खून खटल्याचं खूप गाजलं होतं त्यावेळेस महाराष्ट्रात, तो एक कव्हर केलं होतं आम्ही. नंतर नामांतर आंदोलन
2: फार सांगायचं थोडक्यात, आणि तुम्ही ते विस्तृतपणे लिहावं लागायचं.
3: हो, विस्तृत लिहावं
2: लागायचं, कारण ते जसं घडलं आहे तसं ते समोरच्याला समजलं पाहिजे, वाचणाऱ्याला. असं ते तुम्ही ते कौशल्य आत्मसात केलं. म्हणजे मेन अनुभव तुम्हाला तिथंच
3: मला म्हणजे अजिंठामध्ये खूप शिकता आलं मला. बातमी कशी लिहावी, विश्लेषण कसं करावं, अग्रलेखापर्यंत म्हणा तुम्ही लागले.
2: किती स्टाफ होता त्यावेळी?
3: तरी 20-25 लोक होते ना सगळे मिळून, म्हणजे
2: हो का,
3: संपादक 10-20 तरी असतील ना.
2: बर, बर,
3: बाकीची मंडळी होती. आणि होतकरू मुलं होती ना सगळी, अशी शिकणारी वगैरे. लक्ष्मण देशपांडे आमच्या बरोबर होता वराडवाला.
2: वराड, क्या बात. नंतर केसरीचं सुरू झालं. मग केसरीचं काय अर्धवेळ वार्ताहर म्हणून?
3: अर्धवेळ वार्ताहर मध्ये मला जे नामांतराचं हे झालं प्रकरण, जवळजवळ एक दीड महिना मराठवाडा महाराष्ट्राशी तुटला होता सगळं दळणवळण, इतकं भयानक आंदोलन होत ते. म्हणजे हे जे ऍट्रॉसिटी ऍक्ट वगैरे ना, त्याचं उठच त्या बहुजन समाजाने काढले. तिथं दलितांचे बरेच नुकसान झालं, घरं जाळली जाळलं, असे सगळा प्रकार होता. आणि सगळे आमदार खासदार मुंबईत दडून बसले होते, कोणीही मराठवाड्यात यायला तयार नव्हतं त्या आंदोलनात. आम्ही सगळे फिरलो होतो त्यावेळेस वार्ताहर तिथं आणि ते वार्तांकन करत होतो. मला एक फायदा झाला, अजिंठ्यात मी होतो ना, त्यामुळे केसरीला मला बातम्या पाठवताना दररोज मी फोन करायचो. तिथे जे बातम्या यायच्या आंदोलनाच्या सगळ्या मराठवाड्यातल्या वार्ताहरांकडून, त्या मी व्यवस्थित द्यायचो केसरीला. आणि त्याचं काय हे झालं की आंदोलन संपल्यानंतर मी बेस्ट रिपोर्टर म्हणून चांगलं वृत्त संकलन केलं, याबद्दल माझा केसरीत सत्कार झाला होता गायकवाड वाड्यात. आणि तो कोणाकडून तर जयंतराव आमचे संपादक आणि मालक ना विश्वस्त, तर त्यांच्या हस्ते माझा गायकवाड वाड्यात सत्कार झाला त्यावेळेस.
2: त्यावेळेस बातम्या लिहून कसं करायचं तुम्ही? पाठवायचं
3: फोनवर किंवा मग तारेने पाठवायच्या?
2: बर,
3: तार होती कडकट्ट,
2: तार संक्षिप्त स्वरूपात लिहावी लागायची ना?
3: नाही काही नाही, तसं काही नव्हतं. तारेची अथॉरिटी वगैरे असायची, फोनची असायची, फोनचं बिल असेल ते पाठवून द्यायचो मी.
2: बर बर. मग ते तिथं उपसंपादक ते तुमचं
3: उपसंपादक हे करायचे ते.
2: अरे वा वा. म्हणजे केसरीला वार्तांकन तुम्ही मराठवाड्याचं जे आंदोलन होतं त्याचं
3: पूर्ण हे केलं होतं. आणि त्याचं म्हणजे पहिला सत्कार माझा त्या बातमीचा हे झाला होता. चांगलं वृत्त संकलन केलं म्हणून.
2: नंतर मग पुढे काय?
3: पुढे मग काय, औरंगाबाद नंतर मला काय केलं त्यांनी की केसरीला इथे एडिशन काढायची होती नगरला. नगरला एडिशन काढायची म्हटल्यावर त्यांनी मला बदली केली माझी औरंगाबादहून नगरला. तर ते 84 मी आलो, त्यावेळेस विनोद शाह होते इथे. तर त्यांना म्हटलं भाई तुम्ही राहा, मला काही दुसरं काम आहे तसं काही नाही. तर त्यांनी नंतर सोडलं होतं. पण मी मग आधी जिल्ह्याची सगळी माहिती करून घेतली, कारण तुम्हाला जिथे काम करायचंय जिथे वृत्तपत्र निघतं त्या वृत्तपत्राचे जे एरिया असतो तो त्याचा इतिहास भूगोल वार्ताहराला माहीत पाहिजे ना. तिथे काय चळवळी आहे, तिथलं समाज जीवन कसं आहे, याचा अभ्यास तर आपण केलाच पाहिजे. मग ते सगळं मी समजून घेतलं आणि नंतर आम्ही 87 एडिशन काढली इथं केसरीची.
2: म्हणजे नगरची ओळख तुम्हाला इथंच बदली झाल्यानंतरच झाली?
3: होय
2: तशी.
3: होय तशी.
2: मग 4 तुम्हाला जो अनुभव आला त्याच्यामुळे तुम्ही एडिशन काढू शकता.
3: होय. आणि कसं झालं, मी आलो साखर कारखान्याच्या निवडणुका त्यावेळेस चालू होत्या. आणि मग त्या निमित्ताने काय झालं, इथल्या सहकार क्षेत्राशी माझी ओळख झाली. मी त्या कारखान्यात जाऊ लागलो, त्या नेत्यांना भेटू लागलो. निवडणूक कशी लढवली जाते नगरमधली साखर कारखान्यातली ते जळून बघायला मिळालं मला त्या. आणि खरं म्हणजे नगरमध्ये आल्यानंतरच मला सहकार शेती पाणी सहकार वगैरे जे आहे ना याची माहिती झाली. कारण इथले लोक जे होते नेते फार दिग्गज होती मंडळी. काळे कोले असतील, विखे गडाख असतील, बाकीची सगळी मंडळी जी होती ना, तनपुरे असतील, हे सगळे सॉल्वर होती मंडळी.
2: त्यांच्याशी संपर्क आला तो?
3: संपर्क आला नंतर. मग
2: बर बर. मग केसरीचं 87 सुरू केलं आणि त्यावेळेस 50 पेपर होता ना काहीतरी?
3: होय, कमी किमतीत होता.
2: आणि पहिली आवृत्ती बाहेरच्या जिल्ह्यातला पेपर आवृत्ती काढणारा केसरी, तर तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सुरू झालं होतं.
3: होय. मी म्हणजे कसं होतं, फोटो कंपोज वगैरे सुद्धा पहिल्यांदाच आलं ना.
2: हो,
3: केसरीनेच आणला ना इथं. पूर्वी खेळ्यांचा कंपोज होता. माझी सुरुवात अजिंठाची खेळ्याच्या कंपोजनेच होती ना.
2: हो हो.
3: नंतर ते DTP काय वगैरे सगळं आलं ते.
2: बरोबर आहे. मग केसरीला इथं तुम्ही मुख्य होता,
3: कार्यकारी संपादक?
2: कार्यकारी संपादक. किती वर्ष काम केलं?
3: साधारण 90 मी होतो. बर. आणि 90 मग मी 91 साधारण लोकसत्तेला गेलो.
2: बर.
3: उपसंपादक म्हणून मला घेतलं. गडकरी साहेब होते माधवराव लोकसत्तेचे यावेळेस संपादक. आणि जागा निघाल्या होत्या लोकसत्तेला, तर मी अर्ज केला होता. मग मलाही आली, इंटरव्ह्यूचा कॉल आला, मी गेलो. मग गडकरी साहेबांना मी आधी तसं लोकांनी सांगितलं होतं की हा ग्रामीण भागातला आहे असं तसं, याला सगळं शेती सहकार पाणी हे विषय त्याचे हे आहेत. आणि मग त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये मला त्यांनी केलं सिलेक्शन.
2: अरे वा.
3: हा. आणि त्यावेळेस मग पण गडकरी साहेबांनी मला मुंबईत सुद्धा, मी 6 होतो ना लोकसत्तेला, खूप हे करतो
2: लिहायला. 6 महिने तिथे तुम्हाला हे
3: म्हणजे वार्ताहर म्हणून मला हे केलं. तिथे आमचा चीफ रिपोर्टर होता वसंत शिंदे, ते म्हणा मला हे इव्हेंट द्यायचे काही. मी तिथले गरबा होता ना मुंबईतला, तो फार प्रसिद्ध असायचा.
2: हा
3: जो
2: नवरात्रातला,
3: हा नवरात्रातला हे जे सोमय्या, किरीट सोमय्या राजपुरोहित आमदार होते त्यावेळेस, आणि मग ते आयोजित करायचे. मला म्हणाले जा तू जाशील का,
2: वार्तांकन केलं का,
3: वार्तांकन. आणि म्हणाले एक दीड कॉलम लिहून दे, एक दीड कॉलम. मी गेलो रात्री 2 वाजेपर्यंत, सगळे ते गरबा वगैरे मुंबईतले ठिकठिकाणचे पाहिले त्यांचे, आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशी रिपोर्टिंग करून छान आलं होतं माझं सगळं ते. नंतर मग मला सहकारातला म्हटल्यावर एकदा तात्यासाहेब कोरेवर लेख लिहायचा होता रविवारी, मला गडकरी साहेब म्हणाले तू लिही असं असं, आणि रविवारच्या अंकात घ्यायचं आपल्याला. रविवारचे जे संपादक होते त्यांनाही सांगितलं की महादेव तुम्हाला लेख देईल तो घ्यायचा. पण मग मी म्हटलं अहो एखादं पुस्तक तरी द्या कोकरे साहेबांबद्दल काही माहिती असलेलं. तात्यासाहेब कोरेंचं आपलं तसं काही हे नव्हतं ना, माहिती होतं आपल्याला.
2: कोल्हापूर जिल्ह्यातले ना ते.
3: हा तर ते मग वारणाचे काय ते.
2: हा
3: तर मग ते दिलं आणि एक लेख लिहिला. त्या बाई सुद्धा म्हणाल्या रविवार पुरवणी बघणाऱ्या तुम्हाला कशी काय माहिती. म्हटलं अहो मी सहकारातला माणूस आहे.
2: बरोबर. नगर जिल्ह्याचा त्याचा साधर्म्य थोडस राजकारणाचं आणि साखरेचं त्याचा उपयोग झाला तुम्हाला. बर बर. मग पुढे काय वाटचाल, लोकसत्तेची आवृत्ती सुरू.
3: लोकसत्तेची आवृत्ती मग कसं झालं, मी गडकरी साहेबांच्या मागे लागलो होतो की मला लोकसत्ता म्हणजे मुंबईत राहण्यात आपल्याला येणं होतं ना, तर मला पुण्याला जाऊ द्या,
2: बर
3: पुण्याची बदली करा माझी. पुण्याला होती ना आवृत्ती त्यावेळेस. तर मग म्हणाले ठीक आहे, मग त्यांनी पुण्याला माझी बदली केली. पुण्यात 3 महिने होतो मी. पुण्यात सुद्धा मग व्यवस्थित हे केल्यानंतर चाललं होतं की नगरला आवृत्ती काढायची. मग पुण्यात त्यांना म्हटलं नगर आवृत्तीला मला मग जाऊ द्या, माझं नगर कार्यक्षेत्र आहे. तर ठीक आहे म्हणाले. मग मला त्यांनी चीफ रिपोर्टर म्हणून नगरला हे केलं.
2: अरे बापरे.
3: आणि पाठवलं इथं. मग आम्ही ती एडिशन इतकी जोरात काढली ना इथं, 1 रुपयाचा अंक आणि खूप म्हणजे लोकजागर असेल, नंतर रामराम पावना असेल, नगरी नगरी असतील, कितीतरी सदर सुरू केले आम्ही. आणि वार्ड समस्या लिहिताना कोणाचाही मुलाचा ठेवला नाही ना त्यावेळेस. नगरसेवक असे घाबरायचे आम्हाला काय येतं आपलं
2: कुठल्या वार्ड.
3: नगरच्या मातीचं आणि महानगराच्या धर्तीचं अशी स्लोगन होती आमची.
2: छान एकदम सुरू झाली.
3: होय.
2: आणि त्यात गणेशोत्सवाचा
3: गणेशोत्सव सुद्धा स्पर्धा आम्ही सुरू केल्या होत्या.
2: नगरमध्ये पायंडा पहिल्यांदाच असा
3: स्पर्धा की चांगला दिखावा, चांगलं हे वगैरे, त्याच्यावर आम्ही स्पर्धा सुरू केली. मग त्याची एक टीम तयार केली, सगळे देखावे बघून त्यांना बक्षीस द्यायचो.
2: अरे वा.
3: जसं पुण्या मुंबईत असायचं तसं नगरमध्ये सुरू केलं होतं. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 100-100 वार्ताहर या जिल्ह्यात आम्ही हे केले.
2: बर बर.
3: की लोकसत्तेने वगैरे
2: तालुकांनी
3: तालुक्यांना मोठी गावं असतील सर्कलची वगैरे अशी
2: म्हणजे अशी पहिली संकल्पना तुम्ही राबवली.
3: असं नाही नुसतं तालुका नाही, इतर छोटी मोठी गावं जी असतील ना तिथे सुद्धा वार्ताहर दिले. आणि देताना साधारणतः शिक्षक वकील अशी मंडळी बघून, कारण शिक्षक मंडळी सहसा कुठे हे करत नाहीत आणि चांगलं येतं.
2: लिखाणाचं त्यांना थोडंसं
3: जाण असते, आपल्या गावाची माहिती असते.
2: मग त्यांची नेमणुका तुम्ही केल्या.
3: होय.
2: मग त्यामुळे तुम्हाला चांगला प्रतिसाद
3: प्रतिसाद खूप मिळाला आणि ठिकठिकाणी लोक ओळखतात त्यामुळे लोकसत्ता आणि मी
2: नाव लौकिक म्हणजे तुमचं आणि नाव असं एकमेकाचं जुळलं.
3: आणि लोकसत्तेत आम्ही कसं आहे बिंदास्त लिहायचो ना, सत्य असेल ते कोणाचा मुलायचा ठेवत नव्हतो आम्ही. त्यामुळे मी एक आठवण अशी आहे की शिर्डीच्या ज्या लेखापाठक होत्या संस्थांच्या अध्यक्ष, त्यांचा जो गैरकारभार होता त्या गैरकारभारावर एक आठवडाभर आम्ही वृत्तमालिका चालवली होती. आणि त्या वृत्तमालिकेमुळे काय झालं, माझं महाराष्ट्रात नाव झालं. कारण ती ऑल एडिशनला आली ती मालिका,
2: ती गाजली खूप.
3: हा शोध पत्रकारिता त्यातला भाग होता तो, ती गाजली त्यावेळेस. आणि मग त्यामध्ये काय झालं, मला अनेक पुरस्कार मिळाले शोध पत्रकारितेचे. तर मुंबईचा पुरस्कार मिळाला मला शोध पत्रकारितेचा. तर मुंबईचा पुरस्कार म्हणजे हे होता शोध पत्रकारिता की मी शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या तत्कालीन अध्यक्ष होत्या ना लेखापट, ती उधळपट्टी चालवली होती त्या बाईंनी आणि त्याच्यावर 6 वृत्तलेख जवळजवळ लिहिले होते. तर लोकसत्तेमध्ये मालिका जवळजवळ आल्यानंतर त्यांना पाय उतार व्हावं लागलं,
2: त्यांना
3: राजीनामा द्यावा लागला. आणि मग त्याबद्दल मला सासवडचं आचार्य यात्रा प्रतिष्ठान आहे ना, त्याचाही पुरस्कार 1994 मध्ये मिळाला. नंतर मग अहमदनगर वस्तू संग्रहालयाचा आहे ना, 1995 मध्ये उत्कृष्ट पत्रकारितेचा पंडित वाद कस्तुरे पुरस्कार मिळाला. आणि मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शोध पत्रकारितेसाठी रमेश नाईक पुरस्कृत यमुना पद्मश्री यमुनाताई खाडीलकर पुरस्कार होता, तो मिळाला मला 1995 मध्ये. आणि तो पुरस्कार पहिल्यांदा सुरू झाला तिथे मुंबईत, तो पहिला मानकरी मी होतो शोध पत्रकारितेतला. आणि आता अलीकडे 30 जुलै 2026 ला श्रीरामपूर नगर परिषदेचा वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता जीवन पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार तो मला मिळाला आता अलीकडे.
2: ते लेखापाठकच्या त्या लेखांमुळे तुम्ही खूप गाजलात.
3: हो, गाजला म्हणजे अहो अहो मला त्यावेळेस त्यांनी नोटीस दिली होती आम्हाला,
2: झाले तुम्ही हो का
3: 1 कोटी अब्रुनुकसानीचा दावा होता तो. आणि मग मला मुंबईला लीगल डिपार्टमेंटने आमच्या बोलवलं की म्हणाले याचं काय तुमच्याकडे
2: पुरावे.
3: बरं, त्यात असे 2-3 गोष्टी होत्या ना की ते माझ्याकडे काहीच नव्हतं ना, की त्या बाईंनी जे काही विश्वस्त त्या ह्याच्यातले होते त्या लोकांना सांगितलं की माझ्यासाठी अर्ज करा मला पद्मश्री मिळावी म्हणून. तर माझ्याकडे त्याचं काही लेटर नव्हतं ना. नंतर मग मी एक आणखीन एक लिहिलं होतं की या बाईंना मुंबईला तूप जातं संस्थांमधून, व तिने 16 लाखाची साडी घेतली होती. त्यावेळेस शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती होते, ते येणार होते, कार्यक्रम होता एक, आणि त्यांच्या मिसेस येणार होत्या. तर मिसेस काय आल्या नाही, साडी तर घेतली होती त्या बाईंसाठी. मग त्या आले नाहीत तर ती साडी 16 लाखाची पैठणी स्वतःच नेसल्या वगैरे असं त्यांनी लिहिलं होतं. तर ते माझ्याकडे पुरावे नव्हते ना. तर मी म्हटलं आता काय करू, मग मी लीगल डिपार्टमेंटला म्हटलं ठीक आहे मी देतो तुम्हाला आणून. मग इथे कलेक्टर होते एक, त्याचं आठवत नाही नाव, तर त्यांना मी भेटलो. म्हटलं साहेब असं असं आहे, पद्मश्री वगैरे जे पुरस्कार असतात किताब असतात ते साधारणतः तुमच्या थ्रू जातात, म्हणजे त्यांचे व्हेरिफिकेशन होतं ना, आणि तुम्ही पाठवतात नावं त्या व्यक्तींची. तर हो म्हणे का, तर म्हटलं लेखापाठक जे आहेत शिर्डीच्या त्यांचं काही पत्र असं तिथल्या संचालकांनी वगैरे पाठवलं का तुमच्याकडे की या बाईंना पद्मश्री मिळावी वगैरे. तर म्हणाले हो आलंय की का. म्हटलं मला द्याल का कॉपी. द्याल मिळाली. झालं एक तर हे झालं. नंतर मग दूध तूप जे संस्थानला जात होतं ना, तिथे जो नरवडे म्हणून होता तो अण्णासाहेब मस्किनचा पीए होता, तर तो म्हणे आम्हीच पाठवतो ना, जातो म्हणे तू तिला तूप देतो पावत्या किती पाहिजेत त्या.
2: मुंबईला जायचं इथून.
3: त्यामुळे मग नंतर हेच झालं, शरद पवार मला वाटतं आले मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यांनी मग त्याचे हे केलं आणि त्यांना पाय उतारच केले ते, आणि संपला मग ते प्रकरण. सुक्तनकर आले मग
2: तिथं. मग त्याच्यानंतर काय लोकसत्तेनंतर तुमचं खूपच गाजलं होतं त्यावेळेस.
3: हो, ते शिर्डी प्रकरण
2: छान होती तुमची
3: टीम, छान होती आमची.
2: तर त्यांच्याबद्दल सांगा ना तुम्ही काही आठवणी टीमच्या.
3: टीमच्या कसं होतं, आता आमच्याकडे महेंद्र कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, नंतर मोहिनीनाथ लाडे, राजू इनामदार, नंतर होतो आणखीन शिल्पा रसाळ, असे सगळे एक से एक होते चांगले आणि खूप लिहित होती मंडळी त्याची. आणि
2: त्यांच्यामुळे पण तुम्हाला एक सपोर्ट मिळाला.
3: हो, चांगले लिहायचे ते. मी कसं आहे, प्रत्येकाला बीट वाटून दिलेलं असायचं, त्या बीट मधून ते काम करायचे आणि वेगवेगळी माहिती द्यायची तशी. त्यामुळे आणि आम्ही दररोज मीटिंग वगैरे घेऊन विषय वाटायचो, कुठले विषय आज काय होईल चर्चा करायचो प्रत्येकाची. त्यामुळे चांगलं हे होतं.
2: 10-12 वर्ष लोकसत्तेला तुम्ही तर मुख्य होता.
3: होय, मुख्य वार्ताहर नंतर मला सिटी एडिटर केलं त्यांनी, शहर संपादक म्हणून मग मला लोकसत्तेला हे केलं.
2: रिटायर तिथं झालात का तुम्ही?
3: हो, 58 ला मी साधारण 58 वय झाल्यानंतर 2003 मध्ये रिटायर झालो लोकसत्तेतून. आणि लोकसत्तेतून रिटायर झाल्यावर मग काय करायचं प्रश्न आला, तर मग मला लोकमतला घेतलं. रायकर साहेब म्हणून तिथे होते समूह संपादक म्हणून लोकमतला, ते ते यायला होते आमच्याकडे उपसंपादक म्हणून आपले हे संपादक विभागाचे प्रमुख लोकसत्तेला, तर त्यांनी मला घेतलं तिथे इथे नगर एडिशनला, तर नगर आवृत्तीला मी लोकमतला 2 वर्ष काम केलं.
2: अरे वा, त्याच्यातलं काही विशेष काही?
3: त्याच्यात काही नाही, ते टार्गेट द्यायचे की 40,000 आहे ना 50,000 करायचा, आम्ही केला होता तो
2: अंकवाढीचं.
3: तिथे लिमिटेशन्स यायचे ना, मला खरं स्वातंत्र्य आहे ना केसरी आणि लोकसत्तेतच होतं.
2: तुम्हाला हात मोकळा सोडलेला होता तुम्ही?
3: हो, म्हणजे कधी संपादकांनी किंवा यांनी विचारलं नाही किंवा हे काय करतोय तू असं.
2: बरं. लोकमत नंतर पुढे कुठे?
3: लोकमत नंतर काय झालं, 2 वर्षानंतर पुढारीत मला मिळालं पुन्हा. 2 वर्ष पुढारीत केलं मी नंतर, आणि नंतर मग पुढारी नंतर पुन्हा मग प्रभात इथं नगरला एडिशन आहे तिथं मला 3 वर्ष मिळाले. मग नंतर मग काही पुस्तकांचंही काम मला मिळालं.
2: बर.
3: बाळासाहेब विखेंचं एक गौरव ग्रंथ आहे ना, त्याचं काम मला मिळालं. कारण त्यांना पुस्तकं काढायची होती जी त्यांचं चरित्र किंवा गौरव ग्रंथ
2: वगैरे,
3: हा तर ते गोपाळराव मिरीकर होते ना, ते मला म्हणाले तू करशील का काम प्रभातमध्ये असतानाच. म्हटलं करीन की आपल्याला काय. तर मग मला त्यांनी नेलं बाळासाहेब विखेंकडे. तर बाळासाहेबांनी म्हणाले असं असं आपल्याला काम करायचं आहे, करशील का तू? करीन की म्हटलं. तर मग त्यामुळे पण काय झालं, बाळासाहेबांनी मला 3-4 दिल्लीला पाठवलं, मुंबईला पाठवलं, पुण्याला पाठवलं, कारण त्यांच्या काही लोकांकडून लेख घ्यायचे होते मुलाखती वजा असे. तो एक अनुभव मिळाला ना. आणि बाळासाहेबांचं मी बघितलं दिल्लीमध्ये खूपच प्रस्थ आहे होतं. म्हणजे
2: कोणाकोणाचे तुम्ही लेख मिळवले
3: त्यावेळेस? अहो मी याला भेटलो, कोण सुषमा स्वराजना भेटलो, नंतर नियोजन मंडळाचे सेन वगैरे जी मंडळी होती, बांधकाम खात्यातले हे होते, अशा बऱ्याच लोकांना भेटलो. नंतर हे थोरात होते ना याचे EGCचे अध्यक्ष वगैरे, त्यांना भेटलो होतो. नंतर हा आणखीन एक आठवण म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर होते ना, त्यांना चंदीगडची अपॉइंटमेंट होती त्यांची, ते राज्यपाल होते त्यावेळेस. तर चंदीगडला गेलो होतो मी दिल्लीहून,
2: त्यांची मुलाखत,
3: हा त्यांची मुलाखत घेतली. मग सकाळी त्यांनी 11:30 बोलवलं, आम्ही बरोबर पोहोचलो. तर तिथे गेल्यानंतर मग ते बराच वेळ बोलत बसले गप्पा, जेवण वगैरे सगळ्या गोष्टी. मग नंतर मग संध्याकाळी सुद्धा ते काय म्हणाले, थांबा आता कशाला जाता दिल्लीला? म्हटलं नाही हो, उद्या अपॉइंटमेंट आहे वगैरे. शिवराज पाटलांची तशी ओळख होती माझी मराठवाड्यामुळे.
2: शिवराज पाटील चाकूरकर राज्यपाल होते का? ते
3: राज्यपाल होते पंजाबचे. त्यामुळे तो एक चांगला अनुभव मिळाला त्या पुस्तकाचा.
2: लोकसभेचे अध्यक्ष होते, सभापती नाही का,
3: गृहमंत्री होते ना,
2: गृहमंत्री होते.
3: ते निवडणुकीत पडले तरी इंदिराजींनी त्यांना गृहमंत्री केलं होतं की
2: केलं होतं,
3: आणि नंतर त्या दंगलीमुळे त्यांना सोडावं लागलं.
2: बरोबर आहे. म्हणजे अशा मोठमोठ्या लोकांशी तुमच्या
3: ओळख झाली त्यामुळे माझी.
2: आणि पत्रकारितेने एक वेगळं तुम्हाला अंग दिलं, म्हणजे बाहेरची पण तुम्हाला दिल्ली वगैरे पण
3: ओळख झाली.
2: वा वा,
3: मुंबई ती खूप याच्यामुळे झाली ना.
2: म्हणजे पत्रकारिते तुम्हाला काय दिलं तर या गोष्टी दिल्या.
3: होय,
2: म्हणजे एक चांगली गोष्ट, तुम्ही लोकांच्या संपर्कात आलात आणि व्यवस्थित त्यांची माहिती पण बाळासाहेब विखेंच्या माध्यमातून तुम्हाला
3: दिल्लीची मिळाली विशेष.
2: बरं, तिचा पण अनुभव वेगळा आला. म्हणजे इथला तर मराठवाड्यापासून तुम्ही सुरुवात केली, ती फार अगदी दिल्लीपर्यंत पोहोचली ती, असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता काय पत्रकारितेच काय, तुम्ही आता निवृत्तीच हे चालू आहे ना?
3: हो, निवृत्तीनंतर आता काही तसं मी लिहित नाही फार, पण कोणी मागितलं लेख वगैरे तर मी देतो. कारण लहाडेने त्याच्या वर्धापन दिनाला मागच्या वर्षी या वर्षी लेख मागितले होते नगर नगर संदर्भात, तर लहाडेंना मी दिलं होतं लिहून
2: लोकसत्तेसाठी.
3: हा, लोकसत्तेच्या नगरमधली आंदोलनं काहीतरी गेल्या वर्षी विषय दिला होता. नंतर या वर्षी त्याने काहीतरी की बा नगर एवढं हे असून इथं हे का नाही, एखादं वरिष्ठ पद का मिळालंय नगरच्या नेत्यांना वगैरे, तर त्याच्यावर मी दिलं होतं की बा गटबाजीचं ग्रहण इथे असल्यामुळे ही माणसं पुढे नाही गेली. मोठी माणसं होती सगळी, बाळासाहेब विखे असतील, गोविंदराव अधिक असतील, शंकरराव कोले असतील, यांना मुख्यमंत्री पदाची संधी आली होती पण ते होऊ शकले नाहीत. तसं हा रावसाहेब पटवर्धन अच्युतराव पटवर्धनांचा जिल्हा, आता अच्युतरावांना सुद्धा संधी होती राष्ट्रपती पदाची पण त्यांनी नाकारली. असे मोठे मोठे लोक होते ना या जिल्ह्यात,
2: नगर जिल्ह्यात. त्याचे तुम्ही त्यांच्यावर लेख लिहिला पूर्ण,
3: हो, त्यांच्या
2: कारकिर्दीबद्दल आणि त्यांची मुख्यमंत्री मोठ्या पदांवर जाण्याची कॅपॅसिटी होती,
3: होती, प्रश्नच नाही.
2: ते आपापसातल्या राजकारणापैकी
3: गडबाजीमुळे सगळे हे झाले, ते
2: मागे पडले. बरोबर. मग तुम्ही आत्ताच राजकारण आणि पूर्वीचं राजकारणाकडे कसं पाहता सर?
3: आत्ताच राजकारण जरा विचित्रच आहे ना, सगळं अवघड झालंय सगळं.
2: बरोबर.
3: पण
2: त्यावेळेस राजकारण किती फरक काय का
3: कसा सध्या
2: फरक कसा आहे आत्ताचं राजकारण पूर्वीचं राजकारण?
3: म्हणजे सध्याचं काळच असं कठीण झालं आहे. म्हणजे कसं सर्व क्षेत्र नासलेली तो
2: कोणकोणत्या पक्षातच कळत नाही,
3: भरकटलेली सगळी क्षेत्र म्हटलं आत्ताची. पत्रकारिता घ्या, राजकारण घ्या, समाजकारण घ्या, शिक्षण घ्या, सगळंच हे झालेलं आहे ना हल्ली. म्हणजे विश्वासार्हता, सचोटी, प्रामाणिकपणा, निर्भयता यापासून दूर चाललो होतो आपण. पूर्वी होतं विश्वासार्हता होती ना, राजकारणाची विश्वासार्हता होती, पत्रकारिताची होती. आता दिसतं का तसं काही? आता दिसत नाही असं. त्यामुळे काय झालंय, राजकारण्यांचा विश्वास उडालाय राजकारण्यांवरचा लोकांचा. वृत्तपत्रांची तशी अवस्था आहे, खप कमी झालाय.
2: पण डिजिटल याचा आव्हान आहे ना, डिजिटलचं आव्हान
3: हा ना. मग लोक आता प्रिंट मीडिया किंवा त्या याच्याकडून डिजिटल मीडियाकडे वळले ना, समाज माध्यमांना प्राधान्य देऊ लागले. आता शोध पत्रकारिता राहिली नाही, ग्रामीण पत्रकारिला काही फारसं हे राहिलं नाही महत्व, कोणी दिसत नाही ना लिहिताना असं. काही आता काही लिहितात का लोक, काही काढतात काही, की मी जसं समजा लेखापटकाच्या गैरव्यवहारावर एक आठवड्यावर मालिका चालवली, आता कुठे असं काही दिसतं का
2: कोणीच
3: नाही. म्हणजे
2: आणि पण आहे मोठ्या प्रमाणात, आणि याच डिजिटलचं मोठं आव्हान मात्र आहेच.
3: हो आहे,
2: लगेच चुटकी दिशी बातमी काही सेकंदात कळते.
3: नाही नाही, आता काय झालंय, लोक युट्यूबवर जे व्हिडिओ येतात ना संध्याकाळी वगैरे, त्याच्यावर विश्वास ठेवू लागले ना वृत्तपत्रापेक्षा. आणि वृत्तपत्र सत्य दडवत आहेत ना सध्या, असं काही छापतात का? आता हे जंतर मंतरवर एवढं आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, किती त्याला न्याय दिला लोकांनी? फारच आलं नाही ना त्या लोकांना, विद्यार्थ्यांचं. बरं, एवढं त्या लोकांना लाठीमार झाला, गोळीबार झाला, एवढं विद्यार्थ्यांना मुलींना वगैरे ते धोडपून काढलं, त्याची सुद्धा जबाबदारी अलीकडचे राजकारणी घेत नाहीत ना. कोणी लोकसभेत येऊन सुद्धा सांगत नाहीत, बोलत नाहीत ते पंतप्रधान आणि गृहमंत्री. असलं राजकारण झालंय ना सध्या, असं नव्हतं ना. आता तुम्ही बघा, म्हणजे इंदिराजी असतील किंवा पंडित नेहरू असतील, हे लोकांमध्ये असायचे ना. आता समजा ते एक मध्ये एक बातमी आली होती की इंदिरा गांधी त्या सोनम वांगचूचे पिताजी जे होते मंत्री जम्मू काश्मीरच्या त्या मंत्रिमंडळात, त्यावेळेस त्यांनी उपोषण केलं. तर स्वतः इंदिराजी गेले आणि त्यांचं उपोषण सोडवलं, त्यांच्या मागण्यांचा विचार केला. तसं आता केलं का या लोकांनी? काही हे जनतेत जातच नाहीत ना.
2: म्हणजे एक वेगळंच विचित्र वातावरण तयार झालेलं
3: आहे. हो, विचित्र. म्हणजे पूर्वी निदान कसे होते नेते मंडळी, जनतेत असायची. हो,
2: आता काय सांगू इच्छिता तुम्ही नवीन पत्रकारांना काही?
3: कसं झालंय आता पत्रकारांचं वाचन, मनन, चिंतन जे असतं ना, किंवा त्या त्या क्षेत्राची माहिती वगैरे घेणं, हे जरा कमी झालंय. करतच नाहीत लोक.
2: बरोबर.
3: आता इन्स्टंट जसं फूड असतं ना, तसं इन्स्टंट सगळं झालेलं आहे. आयतं सगळं काय, त्याला अर्थ नाही ना. आणि काय, पत्रकारिते क्षेत्रात कंत्राटी पद्धती आली ना. आता संपादकांपेक्षा मालकांना जास्त महत्व आलं, व्यवस्थापकांना महत्व आलं. पूर्वी कसं होतं, संपादकांना शब्दाला महत्व होतं, नाही का? आता मालक संपादकांना सांगतात ना, हे लिहा ते लिहा.
2: जाहिरात विभाग, वितरण विभागाचं वर्चस्व
3: वाढलं आहे, त्यामुळे विचित्र झालंय सगळं. म्हणजे त्यामुळे
2: कारांचा व्हॅल्यूज कमी व्हायला लागला.
3: म्हणजे आपण जी हे करतो ना तत्व, सामाजिक प्रबोधन, सामाजिक परिवर्तन, सामाजिक बांधिलकी, हे निकषच बदललेत ना. म्हणजे पत्रकारिते म्हणा, राजकारणातले म्हणा, नाही का? म्हणजे कसं आहे, शहाणे करून सोडावे सगळं जण हा जो उद्देश होता तोच लयाला चाललाय ना सध्या. नैतिक मूल्यांपासून जसं पत्रकारिता चालली दूर तशी राजकारण चाललंय ना.
2: बरं, एखादं अपयश आलं असेल तुम्हाला आयुष्यात नाही का, तुम्ही मोठ्या उभारीनी ताकदीने उभे राहिला असा काही अनुभव आहे का तुम्हाला?
3: नाही, अपयश वगैरे असं नाही. मला समजा आता लोकसत्तेतून रिटायर झाल्यावर एक 4-6 महिने मी घरी बसलो असेल, किंवा मग केसरीतून हे झाल्यानंतर 4-6 महिने घरी बसलो, पण मला नंतर संधी मिळत राहिल्या, म्हणजे असं काही हे झालं नाही किंवा आता निराश आहे काय करावं असं ते आयुष्यात येतं ना कधी कधी, पण त्याच्यावर आपले मात करत राहिलो मी. तसं हे नाही.
2: काही नवीन सांगू इच्छिता का सर, काही अनुभव एखादा?
3: अनुभव फक्त प्रलोभन वगैरे येतात निवडणुकीमध्ये, पाकिट येतात, त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे आपण, ते कधी हे करू नये.
2: म्हणजे आताच्या पत्रकारांना हे सांगणं महत्वाचं आहे.
3: आणि आणि पत्रकार कसं आहे, कोणाची तळी उचलू नये, निपक्षपातीपणे वृत्त संकलन पत्रकारिता करावी.
2: पूर्वीच्या काळी होत होती.
3: होय,
2: म्हणजे एक हे आहे. आणि तुमच्या वेळेस कोणी पत्रकारांचे असे वेगळे अनुभव आहेत का, त्यांचे म्हणजे तुमच्या बरोबरीने काम करणारे सहकारी, त्यांच्या काही आठवणी आहेत का?
3: नाही, असं
2: या काळातल्या तुमच्या सहकारी असे?
3: मी चांगल्या लोकांमध्ये वावरलो,
2: बर,
3: मोठ्या मोठ्या लोकांमध्ये. आता औरंगाबादला असताना हे होते काय आपले
2: संपादक
3: तरटे किंवा दादासाहेब पोतनीस यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. मोठे मोठे लोक होते ना,
2: महत्वाचे गुरु तुमचे
3: पत्रकारितेतले गुरु तरटे आमचे. तसे म्हटले तर दादासाहेब सुद्धा सिम्पल होते एकदम. दादासाहेबांना मी म्हटलं ना किंवा आपल्याला पानं वाढवायला पाहिजे.
2: पोतनीसांना
3: मी एकदा बोललो की म्हटलं दादासाहेब आता आपलं पानं वाढली पाहिजेत, अंक मजकूर कमी म्हणजे जात नाही वगैरे, तर मला लगेच त्यांनी कॅल्क्युलेशन दिलं, जाहिराती वाढल्या पाहिजेत, तुम्ही आणणार का, अंकाला हे लागतं. असे होते. बरं, दादासाहेबांचं कसं आहे बरं का, एकदा मी दिवाळे अंकाचं मला अजिंठ्याचं एक काम होतं आणि आमच्या मॅनेजर बरोबर गेलो मी नाशिकला, ते रसारंग वगैरे होतं त्यांचं, त्यातलं त्या नट्यांचे वगैरे फोटो सिलेक्ट करायचे होते आणि आमचे पंडित म्हणून मॅनेजर होते, तर त्यांच्याबरोबर गेलो. तर म्हटलं आता दादासाहेबांकडे जायचं, त्यांच्यासमोर बसायचं, म्हणजे ते हिशोब यांना विचारतील आणि आपल्यासमोर यांना काहीतरी बोलतील. त्यापेक्षा पंडितांना म्हटलं तुमचं घर मला हे द्या, मी झोपतो आता, मी काही येत नाही जेवायला वगैरे, काय आणि पोट माझं खराब आहे, तुम्ही दादासाहेबांना सांगा. ते घरी जेवायला बोलवायचे हो तर सरकारवाडा वगैरे काहीतरी होतं ते त्या भागात. तर ते मी असं दार बंद करून पंडित गेले त्यांच्याकडे, म्हटलं आता यांचं चालेल सगळं हिशोब टिशोब, आपण कशाला थांबायचं. तर म्हणून मी थांबलो घरी, झोपलो आणि तितक्यात वंदन पोतनीस होते त्यांची नातू अरविंदरावांचे चिरंजीव, ते आले टकटक, अहो कुलकर्णी, अहो कुलकर्णी. म्हटलं काय हो, अहो दादासाहेब थांबलेत तुमच्यासाठी जेवायचंय, जेवायला चला. तर म्हटलं मी सांगितलंय पंडितांना माझं पोट बरोबर नाही, नको जेवण वगैरे. नाही नाही, थोडा भात तरी खाल्ला पाहिजे. गेलो, खरंच थांबले होते. बरं, दादासाहेबांकडे जेवण कसं असायचं, बसायला पाट, ताटसुद्धा पाटावर, साजूक तूप असं ते सगळं असं हे व्हायचं.
2: जिवाळ्यांनी त्यांनी
3: इतके गोड बोलायचे दादासाहेब ना, भयंकर गोड असायचे. म्हणजे कधीच असं रागवले किंवा कोणावर हे केलं वगैरे कधीच मला आठवलं नाही दादासाहेब पोतनीसांचं. आणि कसं होतं हे जसा गावकरी किंवा अजिंठ्यातला अनुभव होता ना, तसं कसं होतं, मी एकतर मराठवाड्यात चांगल्या लोकांच्या सहवासात आलो, म्हणजे मला वाल कुलकर्णी एम एला शिकवायला होते, युम पठाण होते, सुधीर रसाळ होते, नंतर मग अनंतराव भालेराव जे होते मराठवाडाकार, त्यांच्या कॉलनीत मी राहत असल्यामुळे अनंतरावांचं रोज दर्शन व्हायचं मला. अनंतरावांचं असं घरगुती वातावरणासारखं होतं, काय चाललंय वगैरे. मोठे मोठे लोकांचं तसं हे झालं ना, त्यांचा सहवास मला खूप लागला. म्हणजे मोठी माणसं भेटतात ना, त्यामुळे कुठं होतं आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते त्या लोकांच्या याच्याने. आणि त्यांचा सहवास, अनुभव, निरीक्षणे या सगळ्यांचा परिखा सतत सजग राहण्यामध्ये होतो ना आपल्या. आणि याचा प्रत्यय आयुष्यात बऱ्याच झाला याचा. आणि घडत गेलो ना या लोकांच्या सहवासात आल्यामुळे.
2: तुम्ही तुमचं घडवत गेले.
3: घडत गेलो ना त्यामुळे.
2: म्हणजे तुम्हाला सुरुवातीचा अनुभव चांगला आल्यामुळे तुमची कार्यकारिता यशस्वीतेने पूर्ण झाली.
3: हो ना,
2: पूर्ण करू शकलात तुम्ही.
3: बर. आणि कसं आहे, खूप आता गोविंदभाई श्रॉफ असतील, आनंद भालेराव असतील, विलासराव देशमुख,
2: बर,
3: नंतर गोपीनाथ मुंडे, काय कमल किशोर कदम, शंकरराव चव्हाण, सगळे दिग्गज, शंकरराव चव्हाण असतील, असे सगळे होते ना
2: संपर्कात आले तुम्ही.
3: मग
2: बरोबर, मराठवाड्याचं एक तुम्हाला एक फार मोठं
3: फार हे आहे, हो मिळालं मला ते
2: अनुभवाचा उपयोग झाला पत्रकारिता नगर सारख्या येऊन तिथं ठसा उमटवला स्वतःचा.
3: हो ना,
2: वेगळा.
3: कसं आहे, केसरी जयंतराव टिळक असतील, चंद्रकांत घोरपडे असतील, अरविंद गोखले असतील, यांचाही सहवास आणि यांचं मार्गदर्शन लाभायचं ना मला.
2: बरोबर.
3: त्यामुळे खूप वे करता.
2: माधवराव गडकरी असतील.
3: हा, माधवराव गडकरी लोकसत्तेत, किंवा अरुण टिकेकर होते,
2: अरुण टिकेकर,
3: कुमार केतकर होते, त्यांचंही प्रचंड हे होतं.
2: तुम्हाला एक चांगला अनुभव पत्रकारिता मिळाला.
3: हो, या लोकांमुळे काय झालं, एक व्यासंग आपला तयार झाला, एक दृष्टी मिळत गेली, आणि या दिग्गजांच्या सहवासामध्ये जगण्याचं एक सामर्थ्य मिळालं ना, नवा दृष्टिकोन मिळाला, आणि लिहिण्याच्या कक्षाही रुंदावल्या ना,
2: रुंदावल्या, आणि वेगवेगळे विषय तुम्ही
3: वेगवेगळे विषय हाताळले त्यामुळे.
2: सर, मला भूषण देशमुख यांच्याबद्दल आठवणींबद्दल सांगा ना सर, त्यांच्या काय आम्हाला तुम्ही.
3: भूषण बद्दल सांगायचं म्हणजे कसं, तो केसरीत आला.
2: बर.
3: आणि थोडासा अबोल होता तो तसा, पण माहिती खूप असायची भूषणकडे.
2: बर बर.
3: आणि जामखेडच असल्यामुळे रामदास फुटाणे वगैरेची त्याची
2: हे
3: चांगली. मग आमचे तिथे वडे म्हणून एक वार्ताहर होते.
2: बर.
3: त्यामुळे असं ती मंडळी जामखेडचं सगळं हे झालं. भूषणच्या घरी गेलो मी जामखेडला. आणि भूषणचा विषय म्हणजे इतिहासावर त्याचं खूप प्रेम.
2: हो हो हो.
3: म्हणजे इथं सुरेश जोशी इथं नगरला आल्यानंतर सुरेश जोशींकडे ऐतिहासिक वसुरंगळ्यात मी जायचो नगरच्या माहितीबद्दल, सरदार मिरीकरांचं पुस्तक किंवा इतर पुस्तकं नगरबद्दलची माहिती. तसं भूषणचा सुद्धा

0: अगदी अंक नगरचा होता त्याच्यात. इतकं भूषण हे असायचं.
1: लोकसत्तेला पण तुमच्या बरोबर तुम्ही,
0: लोकसत्तेलाही नंतर तो आला केसरी हे झाल्यानंतर. लोकसत्तेला आमची टीम चांगली होती. केसरीत कसं होतं, भूषण होता, सतीश कुलकर्णी होता, पद्मभूषण देशपांडे होते, अशी सगळी एक चांगली टीम होती. मग लोकसत्तेला गेलो तर लोकसत्तेची सतीश कुलकर्णी होते, महेंद्र कुलकर्णी होते, भूषण होता आलेला, भूषण नंतर मग लहाडे होते, शिल्पा रसाळ होत्या, अशी एक चांगली टीम आमची दोन्हीकडे मला चांगली मिळाली. त्यामुळे मी दोन्ही अंक, केसरी असेल लोकसत्ता असेल, असे जोरात काढले होते. त्यामुळे अनेकांना धडकी भरली होती असं म्हटलं तरी चालेल.
1: भूषण सरांचं काही आठवण अशी आहे का कुठली तुम्हाला, अशी विशेष अशी आठवते का काही त्यांच्याबद्दल, एखादा किस्सा का अशी?
0: नाही असं काही सांगता येणार नाही.
1: बर बर बर बर. पण त्यांचा एक अनुभव होता जबरदस्त,
0: अनुभव जबरदस्त म्हणजे वाचन वगैरे. पण तो कसं होतं, असं खुलायचं नाही एकदम. त्याच्या त्याच्या याच्यातच असायचं, अभ्यासात म्हणा, चिंतनात असेल,
1: रमायचे त्यांच्या त्यांच्या विषयात ते रमायचे म्हणजे थोडक्यात.
0: पण अक्षर एक चांगलं, आणि तो टेक्सटाईल इंजिनियर वगैरे होता ना.
1: बर बर बर.
0: त्यातून तो पत्रकारितेत आला होता.
1: बर. आता आपल्या समवेत महादेवराव कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांनी आपला 50-55 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पत्रकारितेतील सांगितला, वेगवेगळे अनुभव त्यांनी सांगितले. सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, सर तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. आणि अशाच दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी आपण संवाद साधतो लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. आज आपण ऐकत होता ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
2: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
2: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज, आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 60। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली, गीतकार ग दी माडगुळकर यांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीनं शिकवली होती। त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली। वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीत प्रधान चित्रपट आले। ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती। मराठी गीत संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावंतांनी हजेरी लावली आहे। गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा श्रीधर फडके, आनंद मोडक इत्यादींपर्यंत चालू आहे। या सगळ्या संगीतकारांनी भरपूर योगदान दिलं आहे। मात्र या काळात ज्यांचं युग होतं असं म्हणता येईल असा संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी। बाबूजींनी 1946 ते 1993 पर्यंत चित्रपट आणि भावगीतं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आणि सुधीर फडके युग निर्माण केलं। बाबूजींनी हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं आणि काही गाणी देखील गायली होती। बाबूजींचे संगीतकार म्हणून सर्वोत्तम हिंदी चित्रपट 1951 पासून नंतर प्रदर्शित झाले होते। ते होते 1951 मधील मालती माधव मुरलीवाला, 1955 मधील रत्नघर, 1956 मधील सजनी आणि बाबूजींच्या हिंदी चित्रपट संगीत कारकिर्दीतील सरताज ठरावा असा 1962 या वर्षीचा भाभी की चुडिया। यातील रत्नघर या चित्रपटाचे निर्माते स्वतः बाबूजी होते। 1954 सालचा पहिली तारीख हा चित्रपट बाबूजींच्या हिंदी कारकिर्दीतील एक अनोखा चित्रपट म्हणावा लागेल, कारण या चित्रपटात धीरगंभीर स्वभावाच्या संगीतकार बाबूजींनी एकदम विरुद्ध स्वभावाच्या दिलखुलास किशोर कुमार यांच्याकडून त्यांचं एकमेव गीत गाऊन घेतलं होतं। ते गाणं होतं दिन है सुहाना आज पहली तारीख है। गीतकार कमल जलालाबादी यांनी लिहिलेलं हे गीत मोठं मजेशीर आहे। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1946 ते 1962 ही बाबूजींच्या हिंदी चित्रपटांच्या कारकिर्दीतील महत्वाची वर्ष। या 16 वर्षांमध्ये बाबूजींनी एकूण 18 हिंदी आणि 47 मराठी चित्रपटांचे संगीत केलं, म्हणजेच 16 वर्षात 65 चित्रपटांना संगीत दिलं, म्हणजेच सरासरी एका वर्षात 4 चित्रपट। आणि हे सर्व करत असताना गायक म्हणूनही त्यांनी प्रचंड काम केलं आहे। ही 16 वर्ष हिंदीत काम करत असताना बाबूजींनी मराठीत देखील
संगीतकार आणि गायक म्हणून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं. सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये केलेला आहे. मराठी आणि हिंदी संगीतातील संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थानं योग्यच आहे. रसिक हो, संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दी. माडगुळकर आणि गायक आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या एकत्र आविष्काराच्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया पहाडी मांड या रागात संगीतबद्ध केलेलं 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या अत्यंत प्रसिद्ध अशा चित्रपटातलं एक सुरेख गीत. गीत आणि संगीताच्या दृष्टीनं सुद्धा जगाच्या पाठीवर हा चित्रपट एक विक्रम ठरला. हे गाणं सर्वांग सुंदर होतं. ग. दी. मा. यांचे प्रत्ययकारी शब्द, सुधीर फडके यांची अजोड स्वररचना, आशा भोसले आणि बाबूजी यांची प्रभावी गायकी आणि या गाण्यात श्यामराव कांबळे यांनी वाजवलेला हार्मोनियमवरचा तो ओपनिंगचा सुंदर पीस सुद्धा अत्यंत प्रभावी होता. या गाण्यानंतर श्यामराव कांबळे बाबूजींचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक बनले. या गाण्याची सुरुवातीची एकच ओळ आणि काही आलाप इतकाच सहभाग फक्त सुधीर फडके यांचा असून हे गाणं तसं आशा भोसले यांचं आहे. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम.

यानंतर ऐकूया 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव माणूस या चित्रपटातलं एक सुंदर प्रणयी गीत. राजदत्त दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात पावसात चिंब भिजलेलं हे धुंद प्रणयी गीत चित्रित झालं आहे अनुपमा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि सरला येवलेकर रमेश देव या दोन जोडींवर. या गाण्याचे सुरेल शब्द, संगीत, गायन आणि चित्रीकरण अतिशय संयमित रूपात आहे. श्यामराव कांबळे आणि प्रभाकर जोक सहाय्यक संगीतकार असलेल्या या गाण्यातील संतूरचा अत्यंत सुरेख वापर या गाण्याचं सौंदर्य वाढवतो. पावसात नाहती लता लता कळ्या फुले, सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत. जगाच्या पाठीवर हा चित्रपट सर्व अंगांनी अफलातून तर होताच, पण यातली गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींची सर्व गाणी केवळ अप्रतिम अशीच होती. मित्रांनो, यापुढील जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत हे केवळ नंदलालाशी संवाद नाही, तर ही आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याची हाक आहे. भोग, लोभ आणि मोहांच्या नृत्यात आपण रंगून जातो, पण शेवटी दमतो, थकतो. आणि जेव्हा हा थकवा जाणवतो, तेव्हा खरी गरज असते नंदलालाच्या, म्हणजेच परमात्म्याच्या आधार घेण्याची. नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला. या गाण्यातून गदिमा आपल्याला आरसा दाखवतात. बाह्यरंग कितीही देखणे असले तरी अंतरंगातील पावित्र्याशिवाय खरी शांती मिळत नाही. आयुष्याच्या नृत्यात थकवा आला तर पावले नंदलालाच्या दिशेने टाका, तिथेच खरी विश्रांती आहे. परमेश्वराने दिलेले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याऐवजी माणसं अहंकार, मोह यांच्या आहारी जाऊन चुकीचा मार्ग स्वीकारतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना आपल्या ताब्यात ठेवण्याऐवजी त्यांच्या ताब्यात माणूस केव्हा जातो हे त्यालाही कळत नाही. शेवटी पश्चात्तापाची वेळ येते, पण खूप उशीर झाला असतो तेव्हा. माणसाचं आयुष्य म्हणजे एक चिरंतन असं न सुटणारं कोडच आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. असं म्हणतात, आयुष्याचा शेवट आला की शहाणपण सुचतं माणसाला. आयुष्य वाया घालवलं याचा पश्चाताप होतो. रसिक हो, हे गाणं चित्रपटात दोन वेळा आहे. एकदा आहे नायक राजा परांजपे नायिका सीमा हिला गाणं शिकवत असतात, तेव्हा राजा परांजपे यांचा गुरु म्हणून आणि सीमा यांचा शिष्य म्हणूनचा अभिनय अप्रतिम आहे. गाण्याच्या दरम्यान तीन वेळा येणारी सुधीर फडके यांची उत्स्फूर्त दाद अगदी अलौकिक आहे. सुरुवातीलाच आशा भोसले थकले रे नंदलाला म्हणतात, तेव्हा बाबूजी यांचा वाहवा. आणि अंतरा म्हणताना निलाज रे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला, ही ओळ बाबूजी यांच्यानंतर आशा भोसले ती ओळ रिपीट करतात त्यावेळी, जेव्हा आशाताई निलाज रे पण कटीस नेसले ही ओळ म्हणतात त्यावेळी बाबूजी त्यांना अडवतात. आणि ती ओळ जशी हवी तशी म्हटली गेली नसल्यामुळे तीच पूर्ण ओळ पुन्हा ते म्हणतात. त्यानंतर जेव्हा आशाताई ती ओळ पुन्हा म्हणतात, तेव्हाची खुश होऊन त्यांची ती बहुत अच्छे ही सहज सुंदर दाद. आणि त्यानंतर उपभोगाच्या शतकमलांची यामधली सुधीर फडके यांची आहा ही दाद, हे सगळं अगदी लक्षपूर्वक ऐकावं असं आहे मित्र हो. हे सारं ऐकणं आणि बघणं अतिशय सुखद आणि अवर्णनीय आहे. ऐकूया बाबूजी आशाताई यांना शिकवत असल्याचं फक्त हार्मोनियम आणि डफ यांचा साथीचं एकाच अंतर्याचं हे नितांत सुंदर गीत.

0: ಕಟ್ಟಿಸಲೇ
1: ಮಿಲಾದರೆ ಪಣ ಕಟ್ಟಿಸಲೇ

मित्रांनो, जगाच्या पाठीवर या चित्रपटात सुधीर फडके यांनी भूमिका देखील केली आहे. चित्रपटात त्यांनी बसप्पाचा अगदी छोटा रोल केला आहे. पाहुणे कलाकार यांच्या श्रेयनामावलीत आणि सुधीर फडके असा उल्लेख आहे. आत्ताच आपण ऐकलेलं गाणं चित्रपटात नंतर नायिका सीमा गर्दीसमोर हे गीत म्हणते. ऐहिक सुखांना वस्त्र प्रावरणे आणि अलंकार यांच्या उपमा देऊन गदिमांनी हे गाणं खुलवलं आहे. गाण्यातल्या शब्दांची रूपकं समजली की गाणं अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. तात्पुरत्या श्रमाने दमायला होतं, तर सातत्याने केलेल्या श्रमानं थकायला होतं. दमले आणि थकले या शब्दांचा किती अचूक प्रयोग केला आहे बघा या गाण्यात. शब्दांवरील प्रभुत्वामुळेच तर गदिमांना भाषा प्रभू असं म्हणतात. या गीतामध्ये आत्मा आणि मानवतेच्या संघर्षाचा एक उत्कट प्रवास प्रत्यक्षित होतो. पहिल्या ओळीतच कवी म्हणतो, मी खूप नाचलो, अति दमलो, थकून पडलो. इथं नाच हे केवळ शारीरिक नव्हे तर समाजाच्या मोहात हरवलेल्या आत्म्याचं प्रतीक आहे. पहिल्या अंतर्यात ते म्हणतात, निर्लज्जतेची वस्त्र परिधान केलेली आहेत, कोडगेपणाची शाल अंगावर घेतली आहे, आत्ममग्नतेची कुंडलं कानात आहेत, मनातला गर्व अहंकार जणू मस्तकावर परिधान केलेला आहे, भोगांच्या 100 पाकळ्यांची माळ गळ्यात घातली आहे. ही केवळ वस्त्रालंकांची मांडणी नाही तर मानवी दोषांचं प्रतीकात्मक दर्शन आहे या अंतर्यामध्ये. मध्यभागी येताना गदिमा भावपूर्णपणे सांगतात की विषय वासना, लोभ प्रलोभन, अन्याय ही सारी व्यसनं आपल्या आयुष्याची वीणा वाजवतात, त्यामुळे मनात सतत अतृप्ती उरते. शेवटी अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला या रूपकाने आपल्या मार्गाचा अंधार आणि त्या अंधकारात हरवलेले जीव हे अंतर्मनाच्या कुशीत उभे असलेले विविध रूप दाखवतात. हे गाणं श्रवणीय तर आहेच, पण दोन्ही वेळा प्रेक्षणीय देखील आहे. रसिक हो, हे गाणं तसं म्हटलं तर आशा भोसले यांचं एकल गाणं असल्याचं गाण्याची ध्वनिमुद्रिका सांगते. पण मूळ चित्रपटात या गाण्यात मात्र बाबूजी यांचा अप्रतिम आलाप आहे. गाणं संपायच्या वेळेचा बाबूजी आणि आशा भोसले यांचे आलाप तर अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतात. आपण पण हा स्वरानंद घेऊया मंडळी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या, गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: जसी कुणी कळे कुणाकडे सखे सांगना काग बघते
1: मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक दिवस नाही. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचं बळ, आपल्या मातीत मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान. रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सर्व श्रोतांना, सर्व नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तिरंग्याला सलाम करूया, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि प्रगतीचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.